नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. FM बँड 103.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR यांच्या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सातारा केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक, सौर वैशाख 18 शक 1948 अर्थात दिनांक 8 मे 2026. श्रोते हो, सकाळचे 5:56 आणि 16 सेकंद होत आहेत. आजच्या आपल्या प्रसारण सभेची सुरुवात करतोय मंगलध्वनीच्या साथीत.

0: येशू ख्रिस्तांच्या त्यागाची लोक नुसतीच स्तुती करतात. प्रत्यक्षात स्वतः हे लोक संसाराचा गाढा ओढताना किती कष्ट करतात, रक्त आटवतात, आटापिटा करतात आणि गाढवाप्रमाणे संसाराचं ओझ वाहतात. या सांसारिक कष्टांपेक्षा निम्मे कष्ट आणि हाल जर हे लोक देवासाठी सोसतील तर स्वतःच देवरूप होतील. रुक्मिणीनं एका तुलसी दलानं गिरधर प्रभू तुळीला, सत्यभामेच्या खंडीभर दागिन्यांनी जे काम झालं नाही ते केवळ इदन्न मम म्हणून श्रद्धेनी भावनेनी अर्पण केलेल्या एका तुलसी पत्रानं झालं. निष्काम कर्मयोगी हा स्वतःच्या कर्माला समाजाच्या हिताशीच जोडत असतो, त्यामुळं त्याचा स्वतःचा योगक्षेम तर नीट चालतोच पण समाजाचंही कल्याण होतं. उदाहरणार्थ एखादा कर्मयोगी शेतकरी अधिक पैसे मिळतील म्हणून अफू किंवा तंबाखू पेरणार नाही. उद्योगाचा परिणाम थेट मनावरच होत असतो. समाजाचं अहित करून अनैतिक मार्गांनी लाभ मिळवणाऱ्या व्यक्तीला ते कर्म करताना आणि त्यानंतरही कर्माची बोझ मनाला लागून राहिलेली असती. वरवर जरी सर्व अलबेल आहे असं दाखवलं तरी आतून पोखरत जाऊन अंतिम परिणाम त्याच्या अधपतनातच होत असतो. कर्मयोग्याचं कर्म म्हणजे एक प्रकारचा जप किंवा उपासनाच असते, त्यालाच ब्रह्मसमर्पण भाव असं म्हणतात. मग या उपासनेने कर्माच्या सर्वोच्च शिखरावर जाऊनही कर्म न सोडता मुक्त होता येतं. असंच मुक्तपण अर्थात संकल्प विकल्परहित अवस्था हरिनाम सेवित मुक्ताबाई मुक्त झाल्या असं या अभंगाचं आशय घन म्हणणं आहे. जय जय रामकृष्ण हरी.
1: आपण ऐकत होतो चिंतन, लेखन केलं होतं विद्यागौरी ठुसे यांनी. श्रोतो, सकाळचे 6:10 आणि 20 सेकंद होत आहेत. ऐकूयात भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदना. कार्यक्रमात प्रारंभी ललिता पंचकम स्तोत्र गात आहेत वैभवी शेट्टी.

प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम सुरू आहे आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आता ऐकूयात भूपाळी. गातात लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर. ही पारंपरिक रचना संगीतबद्ध केली आहे वसंत देसाई यांनी.

भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदना सुरू आहे आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आता ऐकूयात संत विष्णुदास नामा यांची ही रचना. गात आहेत आर्यन पराडकर, गोविंद पोवळे आणि सहकारी.

श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात लता मंगेशकर यांच्या स्वरात. आता ऐकूयात हिंदी भजन गात जगजीत सिंग.

0: श्रोता समूह स्वरातील या देशभक्तीपर रचनेबरोबरच आजचा प्रभात वंदना हा कार्यक्रम समाप्त होतोय. आपण आहात आकाशवाणी सातारा केंद्रासोबत. आता यानंतर लगेचच प्रसारित होतोय कृषी विषयक माहिती देणारा आमचा कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी. कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. आपण कुक्कुटपालनातील आपल्या पक्ष्यांवर येणारे जे ताण आहेत त्या ताण व्यवस्थापनाविषयी बोलतोय. कालच्या भागामध्ये आपण काय परिस्थिती आहे याविषयी बोललो होतो. आजच्या भागात मला तुम्हाला असं विचारायचंय की ही जी तापमान वाढ आहे त्या तापमान वाढीचा आपल्या पक्ष्यांवर काय काय परिणाम होऊ शकतो.
3: पक्षी जे आहेत हे नेहमीसाठी मोठ्या प्रमाणात ज्या वेळेला कुक्कुटपालन आपण करतो त्यावेळेला ते त्या एकाच ठिकाणी शेडमध्ये असतात, त्यामुळे ह्या तापमान वाढीचा परिणाम

0: परिणाम जो आहे हा कुक्कुटपालनामध्ये पक्ष्यांच्यावर जास्त होताना आपल्याला दिसतोय. सर्वाधिक त्रास जो आहे म्हणजे प्राण्यांच्या पेक्षा हा कोंबड्यांच्या वरती जास्त दिसतो. उष्णता वाढीचा थेट परिणाम जो आहे हा त्यांच्या आरोग्यावर आणि तसंच उत्पादनावरती सुद्धा होत असतो. कोंबड्यांच्या मध्ये आपण बघतो की जर मांसासाठी त्या कोंबड्यांचं आपण व्यवस्थापन करत असू तर कमी कालावधीमध्ये जास्त मांस उत्पादन मिळवण्यासाठी म्हणून आपण त्यांना जास्तीत जास्त खाद्य दिलं जातं आणि मग त्यांचं अपेक्षित उत्पादन जे आहे मांस उत्पादन आपल्याला मिळत असतं. पण ह्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये असं बघायला मिळतं की हे जे पक्षी आहेत हे खाद्य कमी खातात आणि खाद्य कमी खाल्ल्यामुळं हे जे पक्षी आहेत हे कमजोर राहतात. म्हणजे त्याची शरीराची जी वाढ आहे ती कमी राहते आणि इतर प्राण्यांच्या तुलनेने हे जे कुक्कुटपालनामधले पक्षी आहेत ह्यांच्यामध्ये हा उन्हाळ्याचा त्रास जो आहे हा जास्त प्रमाणात जाणवतो. याचं कारण हे आहे की जनावरांच्या मध्ये किंवा आपल्यामध्ये वातावरणाशी मिळतं जुळतं घेण्यासाठी किंवा वाढलेलं जे तापमान आहे ते शरीरामधलं कमी ठेवण्यासाठी घामग्रंथी असतात ज्याच्यामधून आपण तापमानाचं व्यवस्थापन करतो. पण या पक्ष्यांच्या शरीरामध्ये घामग्रंथी नसल्यामुळं तापमानाचं नियंत्रण जे आहे हे त्यांच्या त्वचेद्वारेच केलं जातं. त्यामुळं ह्या पक्ष्यांमध्ये किंवा कोंबड्यांच्या मध्ये हा तापमान वाढीचा जो परिणाम आहे हा परिणाम इतर प्राण्यांच्या पेक्षा जास्त आपल्याला बघायला मिळतो.
1: धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
2: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन.
3: कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून आम्ही प्रसारित केला.

श्रोते हो, ज्ञान माहिती आणि मनोरंजनासाठी आपल्या सोबत प्रत्येक क्षणी सातारा आकाशवाणी कार्यक्रमांची रूपरेषा आता आपण ऐकणार आहोत. या रूपरेषेनंतर ठीक 6:50 परिसर या कार्यक्रमात किरकसाल तालुका माणची जैवविविधता आणि पुनर्निर्माण या विषयी आपण ऐकणार आहोत. लेखन केले चिन्मय सावंत यांनी. सकाळी 6:55 दिनविशेष संकलन सचिन प्रभुणे यांचं. सकाळी 7 आजचा सुविचार सांगितला जाईल. पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातमीपत्र सकाळी 7:10 सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. ग्राहक केंद्रित कार्यक्रम शिवसृष्टी सकाळी 7:40 आणि सकाळी 7:45 ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकणार आहोत. शेळके अॅग्रो सकाळी 7:50 सुगम संगीताचा आनंद घेऊयात. समाचार प्रभात हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू सकाळी ठीक 8:00. सकाळी 8:15 वेळ राहील ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची या कार्यक्रमाची. सकाळी 8:25 आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम विमोहन हर्बल केअर. सकाळी 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 8:40 मराठी चित्रपट संगीत तर हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आजच्या प्रसारणात सकाळी ठीक 9:00.

आविष्कार मराठी साहित्य पत्रिका हा कार्यक्रमाच्या प्रसारणात सकाळी 9:30 कवी ग्रेस यांच्या 10 मे या जन्मदिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम आज आपण ऐकणार आहोत. ललित लेखनातून दिसलेले ग्रेस, लेखन श्रीनिवास वारुंजीकर यांचं. सहभागी आहेत प्रवीण कुलकर्णी, श्रीनिवास वारुंजीकर, श्रेया गोलीवडेकर आणि वैदेही कुलकर्णी. निर्मिती सहाय्य वैदेही कुलकर्णी यांचं आहे. आविष्कार मराठी साहित्य पत्रिका हा कार्यक्रम सकाळी 9:30 सकाळी 10 ग्राहक केंद्रित कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल सकाळी 10:05

0: ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित करू प्लॅनेट फर्निचर आणि सकाळी 10:10 ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्वास हेल्थ केअर सांगली. सकाळी 10:30 सुगम संगीताचा कार्यक्रम, सकाळी 11 मिश्र संगीत आणि सकाळी 11:30 हिंदी चित्रपट संगीताचा विशेष कार्यक्रम. आज या कार्यक्रमात गीतकार गुलशन बावरा यांच्या कलाप्रवासातील जीवन प्रवासातील काही किस्से आठवणी आणि सदाबहार गाणी. सकाळी 11:30 दुपारी 12 वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. दुपारी 1 विविध भारती प्रसारणाचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. दरम्यान 1:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र, दुपारी 3 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सायंकाळी 5 एनसीईआरटी द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. सायंकाळी 5:30 आमच्या युवा दोस्तांसाठी युवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सायंकाळी 7 प्रादेशिक बातम्या, 7:10 बाजारभाव आणि 7:15 वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. सायंकाळी 7:30 आमची शेती आमचा परिसर या कार्यक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शन या मालेमध्ये योगेश भोंगळे सहाय्यक कृषी अधिकारी फलटण जिल्हा सातारा यांची उन्हाळी हंगामात फळपिकांची घ्यावयाची काळजी याविषयी श्रेया गोलीवडेकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. याशिवाय कृषीवाणी हे सदर आजच्या आमची शेती आमचा परिसरमध्ये सायंकाळी 7:30 रात्री 8 विविध भारती प्रसारणाचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. दरम्यान रात्री 9:15 समाचार संध्या, रात्री 9:00 न्यूज ॲट 9, रात्री 9:15 स्पॉट लाईट आणि रात्री 9:30 पुन्हा विविध भारती प्रसारणाचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. सभा समाप्तीच्या वेळेला रात्री 11:00 हिंदीतून समाचार आणि रात्री 11:05 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकत होता. आपण आहात आकाशवाणी सातारा केंद्रासोबत.
1: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
2: एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 7378812179 7378812179
3: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण.
2: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा.
4: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता 2
2: एक नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा. जेम्स लेडीज स्वतंत्र विभाग.
4: जस्ट बेसिक आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल.
2: डॉक्टर रेवलेज डायबेटीस इम्पॅक्ट टेस्ट.
5: तळपायाची जळजळ, डोळ्यांचे मधुमेही आजार, मूत्रपिंड बिघडणे, पायाच्या नसांची हानी शिवाय इतर संभाव्य गुंतागुंत अशा मधुमेही परिणामांच्या व्यापक मूल्यांकन चाचण्या
2: सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा. 9021-2845-4570.
6: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5 विंग सुरू.
7: ऍट 64 Avenue, 1 BHK, 2 BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी सातारा. 72-94-94-64-64.
6: साताऱ्याच्या 64 Avenue ची आता शेवटचीच 5 विंग, बुकिंग सुरू. गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
2: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
6: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
2: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
6: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार.
8: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाश

ठिकाणी। आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा। व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा। हमखास नफा कमवा। आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे। अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा। आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046। दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046।

0: ज्ञान माहिती आणि मनोरंजनासाठी ही आहे साताऱ्याची एकमेव FM वाहिनी सातारा आकाशवाणी। सकाळचे 6:50 आणि 10 सेकंद होत आहेत। प्रसारित करतोय परिसर हा कार्यक्रम। आज ऐकणार आहोत किरकसाल तालुका माणची जैवविविधता आणि पुनर्निर्माण याविषयी। लेखन केले चिन्मय सावंत यांनी।
1: नमस्कार श्रोते हो, मानदेशातील किरकसाल हे गाव आता केवळ जलसंधारणाचे यशस्वी मॉडेल राहिले नसून ते जागतिक स्तरावरील पक्षी संशोधकांचे आणि निसर्गप्रेमींचे लक्ष वेधून घेणारे एक अत्यंत महत्वाचे केंद्र बनले आहे। नुकतीच या परिसरात एक अत्यंत दुर्मिळ आणि जणू लपाछपी खेळणाऱ्या एका छोट्या युरोपियन पाहुण्यांची नोंद झाली आहे। या पक्ष्याचे नाव आहे बेलेन्स क्रिक, ज्याला मराठीत अत्यंत समर्पकपणे फटाकडी असे संबोधले जाते। या दुर्मिळ पक्ष्याचा शोध आणि नोंद घेण्याचे अत्यंत महत्वाचे काम वन्यजीव संशोधक आणि त्यांच्या समर्पित पथकाने केले आहे। या पथकाने अत्यंत चिकाटीने किरकसालच्या पाणथळ जागी आणि पक्ष्याचे निरीक्षण केले आणि त्याच्या शास्त्रीय नोंदी घेतल्या। या नोंदींना आता ईबर्ड या जगप्रसिद्ध आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य असलेल्या पक्षी निरीक्षण संकेतस्थळावर अधिकृतपणे मान्यता मिळाली आहे। या मान्यतेमुळे किरकसालने नाव जागतिक पक्षी नकाशावर अधिक ठळकपणे झाले आहे। फटाकडी हा पक्षी आकाराने अत्यंत लहान असतो, साधारणपणे 15 ते 18 सेंटीमीटर इतकीच त्याची लांबी असते, म्हणजेच आपल्या चिमणीपेक्षा किंचित मोठा। हा पक्षी अत्यंत लाजाळू आणि सिक्रेटिव्ह स्वभावाचा असतो। तो सहसा उघड्यावर येण्याऐवजी जलाशयकाठच्या दाट वनस्पतीमध्ये, लवाळ्यांमध्ये आणि गवतांमध्ये लपून राहणे पसंत करतो। त्याचा लहान आकार आणि दाट झाडीत लपण्याच्या सवयीमुळे त्याला डोळ्यांनी टिपणे हे कोणत्याही पक्षी निरीक्षणासाठी एक मोठे आव्हान असते। हा चिमुकला पक्षी मूळचा भारतीय नसून तो एक आंतरराष्ट्रीय प्रवासी आहे। हे पक्षी प्रामुख्याने युरोपियाच्या पूर्व भागात आणि पॅलियार्टिक प्रदेशात, ज्यात आशियाचा उत्तर भाग आणि युरोपचा समावेश होतो, त्या ठिकाणी ते प्रजनन करतात। जेव्हा तिकडे कडाक्याची थंडी सुरू होते तेव्हा अन्नाच्या शोधात हे पक्षी हजारो मैलाचा प्रवास करून दक्षिण आशियातील उबदार प्रदेशात, विशेषतः भारतात स्थलांतरित करतात। या पक्ष्याची नोंद सातारा जिल्ह्यात यापूर्वी अधिकृतपणे झाली नव्हती, त्यामुळे सातारा जिल्ह्यात झालेली ही पहिलीच अधिकृत नोंद असून जिल्ह्याच्या जैवविविधतेच्या इतिहासातील ही एक अत्यंत मोठी आणि आनंददायी घटना मानली जात आहे। दुर्मिळ फटाकडीचे हे दर्शन हे केवळ योगायोग नसून गेल्या काही वर्षात किरकसाल परिसरात जोपासलेली पाणथळ परिसंस्था आणि सुधारलेली पाण्याची गुणवत्ता याचेच हे फळ आहे। हा भाग अशा दुर्मिळ पाहुण्यांसाठी आता एक सुरक्षित आणि अन्न समृद्ध हॉटस्पॉट बनला आहे, हेच यावरून सिद्ध होते।
0: परिसर या कार्यक्रमात किरकसाल तालुका माणची जैवविविधता आणि पुनर्निर्माण याविषयी आपण ऐकत होतो। लेखन केलं होतं चिन्मय सावंत यांनी। श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणीचं सातारा केंद्र। आता यानंतरची उद्घोषणा अगदी काही क्षणात।

0: श्रोते हो, सकाळचे 6:55 आणि 20 सेकंद होतात. प्रसारित करतोय दिनविशेष. संकलन केले सचिन प्रभुणे यांनी.
1: श्रोते हो नमस्कार. आज आहे 8 मे. आज आहे आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस दिन. आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस ही एक आंतरराष्ट्रीय मानवतावादी चळवळ आहे. राष्ट्रीयता, वर्ण, धर्म, लिंग इत्यादीचा विचार न करता जगभरातल्या लोकांच्या आयुष्य आणि आरोग्याचं रक्षण करणं हे या चळवळीचं ध्येय आहे. रेडक्रॉस या संस्थेचे सहसंस्थापक हेन्री डुनेंट यांचा जन्म 8 मे 1828. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातले एक क्रांतिकारक आणि दामोदर चाफेकर आणि बाळकृष्णहरी चाफेकर या भारतीय क्रांतिकारकांचे बंधू क्रांतिकारक वासुदेव चाफेकर यांना फाशी देण्यात आली 8 मे 1899 रोजी. राजकारणात आणि क्रांतिकारी कारवायांमध्ये दामोदर चाफेकर आणि बाळकृष्णहरी चाफेकर या त्यांच्या बंधूंसह त्यांनी सहभाग घेतला होता. भारतीय तरुणांना शस्त्रांचं प्रशिक्षण दिलं. वॉल्टर चार्ल्स रँडच्या पुण्यातल्या वाईट वागणुकीबद्दल त्यांच्या वधाचा कट रचला. त्यांना अटक करून खटला चालवण्यात आला. 8 मे 1899 येरवडा तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली. विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य पंडित विनायकबुवा पटवर्धन यांनी पुणे इथं गांधर्व महाविद्यालय सुरू केलं 8 मे 1932 रोजी. पश्चिम बंगाल इथल्या कोलकाता इथं रवींद्र भारती विद्यापीठाची स्थापना करण्यात आली 8 मे 1962 रोजी. फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ अँटॉइन लॅवाझिए यांचं निधन झालं 8 मे 1794 रोजी. पाली भाषा आणि बौद्ध साहित्य या विषयावरचे अभ्यासक चिंतामण वैजनाथ राजवाडे यांचं निधन झालं 8 मे 1920 रोजी. संस्कृतज्ञ मराठी कवी डॉ केशव नारायण वाटवे यांचं निधन झालं 8 मे 1981 रोजी. 40व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी अनिल यांचं निधन झालं 8 मे 1982 रोजी. त्यांचं मूळ नाव आत्माराम रावजी देशपांडे. कवी अनिलांना मुक्तछंद या काव्यप्रकाराचे प्रवर्तक समजलं जातं. तसंच दशपदी अर्थात 10 चरणांची कविता हा काव्यप्रकार अनिलांनी सुरू केला.

देवदेवतांची आणि संतांची चित्र यामुळे प्रसिद्ध असलेले चित्रकार जी भी दीक्षित यांचं निधन झालं 8 मे 1995 रोजी. कला दिग्दर्शक श्रीकृष्ण समेळे यांचं निधन झालं 8 मे 1999 रोजी. ध्रुपद गायक जया फरीदुद्दीन डागर यांचं निधन झालं 8 मे 2000

0: 2013 रोजी उत्तर भारतीय शास्त्रीय संगीताचं सर्वात जुनं स्वरूप असणाऱ्या ध्रुपद परंपरेतले ते भारतीय शास्त्रीय गायक होते. त्यांनी भारतात आणि परदेशात मोठ्या प्रमाणात सादरीकरण केलं आहे. मध्य प्रदेश सरकारकडून त्यांना तानसेन सन्मान आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे. 2005 त्यांना उत्तर अमेरिकन ध्रुपद असोसिएशननं जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: दिनविशेष आपण ऐकलेत. संकलन केलं होतं सचिन प्रभुणे यांनी. श्रोते हो, आपल्या केंद्रावरून दररोज सकाळी 6:55 दिनविशेष आम्ही प्रसारित करतो.

0: आकाशवाणी सातारा केंद्र सकाळचे 7 वाजलेले आहेत. आजचा सुविचार आता आपण ऐकणार आहोत.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: सातारा आकाशवाणीवर जाहिरात, जिंगल किंवा 5 मिनिटांच्या मुलाखतीच्या निर्मितीसाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 99-20-11-49-17 99-20-11-49-17.
2: मेसर्स बाय एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
0: आजचा सुविचार ऐकूयात. अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखंच आहे. श्रोतेहो, हा होता आजचा सुविचार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
0: आपण ऐकताय आकाशवाणीचं सातारा केंद्र.
4: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग,
5: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
4: मग येत आहे ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
5: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920114917।
1: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
2: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी। गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं।
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
1: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं,
3: होऊ दे ना पूर्ण
1: आमचं बाळाचं स्वप्न।
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 8661976772।
4: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी,
5: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री,
4: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष,
5: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष,
4: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती,
5: महाडीबीटी, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप,
4: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी,
5: स्मार्ट क्लासरूम,
4: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट,
5: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी।
4: आजच प्रवेश निश्चित करा।
5: 30 वर्षांची यशस्वी परंपरा।
4: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा।
5: मोबाईल 9960139915,
4: 0212-2245-45।
6: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती।
1: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
6: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
1: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
6: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
1: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
6: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट।
1: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006।

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय.
2: मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
1: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
2: पूर्ण 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव, म्हणजे स्ट्रॉंग करिअरची खात्री.
3: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चे ही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू, कॉल करा 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99 वर.
4: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक, परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046.
5: श्रोते हो, आता यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी सामंजस्य करार. विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश. इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार. आकाशवाणीच्या 90वीनिमित्त पुणे केंद्रातर्फे पदफेरीचं आयोजन. आणि राज्यात काही भागांना पावसाचा तडाखा, आजही जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं काल देशभरातून भारतीय सैन्य दलांच्या पराक्रमाचा गौरव करण्यात आला. पहलगाममधल्या दुर्दैवी हल्ल्याला भारतीय सैन्यानं योग्य प्रत्युत्तर दिलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्वतेला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश भारतीय सैन्याला अभिवादन करत असल्याचं सांगून या कामगिरीतून भारतीय सैन्याची व्यवसाय कुशलता, तयारी आणि समन्वय दिसून येतो असं समाज माध्यमांवरील आपल्या संदेशात सांगितलं. पाकिस्तानात देखील दहशतवाद्यांचे अड्डे सुरक्षित नाहीत हे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झालं आणि ही फक्त सुरुवात होती अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं दिली आहे. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी मुंबईत काल नॅशनल स्टॉक एक्सचेंज मुख्यालयाला शिष्टमंडळासह भेट देत प्रतिकात्मक घंटावादन देखील केलं. यावेळी त्यांनी एनएसईच्या कामकाजाची तसंच भारतीय वित्तीय व्यवस्थेची माहिती घेतली. भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशानं काल मुंबईत एका गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत बोलताना अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या व्हिएतनामच्या कंपन्यांसाठी समर्पित पायाभूत सुविधा, विशेष आयटी पार्क्स आणि प्रगत डेटा सेंटर परिसंस्था विकसित करण्यास महाराष्ट्र राज्य उत्सुक असल्याचं सांगितलं. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वेस्थित हायके एएस या सागरी तंत्रज्ञान कंपनी दरम्यान सामंजस्य करार मुंबईत काल करण्यात आला. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की गेल्या 10 वर्षांपासून शाश्वत जलवाहतुकीच्या संकल्पनेवर राज्य शासनाचं सातत्यानं काम सुरू आहे. मुंबईत जलवाहतुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा संपूर्ण आराखडा आता तयार झाला असून त्यासाठी आधुनिक आणि शाश्वत नौकांची आवश्यकता होती. मुंबईत सुरू होत असलेली ही संकल्पना देशातील इतर शहरांसाठी देखील मार्गदर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातील पहिले ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टर दिंडोरी तालुक्यातील जांबुटके इथं आकाराला येणार असून त्यासाठी आवश्यक जमिनीचं हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे करण्यात आलं. कुंभ उद्योग संगम आणि नाशिक जिल्हा गुंतवणूक समितीमध्ये काल हे जमीन हस्तांतरण करण्यात आलं. यावेळी विविध सामंजस्य करार करण्यात आले. विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत. मुंबईतल्या वांद्रे इथल्या डॉ बळीराम हिरे महाविद्यालयातील 132 अधिक विद्यार्थ्यांना बोगस अभ्यासक्रम आणि पदव्या दिल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचं संरक्षण करणं ही सर्वोच्च प्राथमिकता असून विद्यार्थ्यांची फसवणूक आणि त्यांचं शैक्षणिक नुकसान खपवून घेतलं जाणार नाही.

0: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात 10वीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात येणार आहे. फेब्रुवारी मार्च महिन्यात झालेल्या या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना विषयानुसार मिळालेल्या गुणांसह मंडळाच्या संकेतस्थळावर पाहता येणार असून शाळांना देखील एकत्रित स्वरुपात मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिवस म्हणून 8 मे हा दिवस ओळखला जातो. थॅलेसेमिया या अनुवांशिक रक्तविकाराबद्दल जागरूकता वाढवणे, रुग्णांना आधार देणे, यासाठी काम करणे हे या दिवसाचं मुख्य उद्दिष्ट आहे. जनकल्याण रक्तपेढीच्या जिल्हा समन्वयक मानसी ठाकूर यांनी या दिनानिमित्त आकाशवाणीला माहिती देताना सांगितलं,
1: थॅलेसेमियाचे निदान न झालेल्यांचा शोध दुर्लक्षितांना आधार ही यावर्षीची थीम आहे आणि या थीम अंतर्गत थॅलेसिमिया आजाराचे जे वाहक आहेत त्यांचा शोध घेणे, त्यांना मार्गदर्शन करणे हे काम जनकल्याण रक्तपेढीने हाती घेतलेलं आहे. महाराष्ट्रातल्या 14 जिल्ह्यांमध्ये जनजागृती आणि तपासणी कार्यक्रम जनकल्याण आणि सहयोगी संस्था यांच्यामार्फत होत आहेत. जे लग्नाला इच्छुक आहेत आणि ज्यांचं लग्न झालं आहे त्यांनी गर्भधारणेपूर्वी थॅलेसिमियाची तपासणी करून घ्यावी आणि पुढची पिढी सुरक्षित करावी. लक्षात घ्या, हा आजार अनुवंशिक आहे. माहिती हीच त्याच्यावरची उपाययोजना आहे आणि लग्नाआधी छोटी तपासणी उद्याची सुरक्षित पिढी तयार होण्याचा मार्ग आहे.
0: आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आत्ता सकाळी केंद्र कार्यालयापासून शनिवारवाड्यापर्यंत पदफेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. चला वारसा आणि आरोग्य यांचा मेळ घालूया अशी यामागील संकल्पना आहे. यामध्ये केंद्रातील विविध विभागांचे स्थायी आणि अस्थायी कर्मचारी सहभागी झाले आहेत. पदफेरी पुन्हा कार्यालयात येऊन समाप्त होणार आहे. बीड जिल्ह्यात दाखल असलेल्या कथित भूसंपादन मावेजा घोटाळ्याच्या तपासात बीड पोलिसांनी लातूरमधून तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक केली आहे. 2023 या प्रकरणात विविध कलमांसह भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधून काल संध्याकाळी अटक करण्यात आली. सक्तीनं धर्मांतर केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ती फरार झाली होती. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर देखील ती सापडत नव्हती. महिनाभर पोलिसांना तिनं हुलकावणी दिली. रायगड जिल्ह्यात माणगाव इथं झालेल्या भीषण रस्ते अपघातात 3 जण जागीच ठार झाले. बाजारपेठेत भरधाव टेम्पोच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे त्यानं पादचाऱ्यांना धडक दिली. मृतांमध्ये रस्त्यावर चालत असलेल्या पती पत्नीचा समावेश आहे. टेम्पो चालक फरार झाला आहे. अपघातात काही दुकानदारांचंही नुकसान झालं आहे. धाराशिव जिल्हा प्रशासनानं जलसंधारणासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. यासाठी जिल्हाभरात 1 लाख जलतारा काम पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती पुजार यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट आणि सामाजिक संस्थांची काल झालेल्या बैठकीत या मोहिमेवर चर्चा करण्यात आली. राज्याच्या विविध भागांमध्ये काल जोराचे वारे आणि विजांसह पावसानं तडाखा दिला. यवतमाळ इथं कडक उन्हामुळे वातावरण तापलेलं असताना अचानक बदल होऊन सोसाट्याचा वारा आणि विजांसह मुसळधार पाऊस पडला. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली. वादळी वाऱ्यामुळे उन्हाळी मूग, तीळ आणि ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालं असून झाडांना लगडलेले आंबे देखील मोठ्या प्रमाणात खाली पडले. अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. रत्नागिरीच्या संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात काल संध्याकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. संगमेश्वर तालुक्यातल्या देवरुख परिसरात विजा आणि वादळी वाऱ्यांसह तासभर झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. आंबा पिकाचं या पावसामुळे मोठं नुकसान झालं. खंडित झालेला वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरू झालेला नव्हता. सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा आणि शिराळा तालुक्यात काल पाऊस पडला. सांगलीत सायंकाळी आलेल्या पावसामुळे भाजीपाला विक्रेते आणि नागरिकांची तारांबळ उडाली. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव आणि पाटण तालुक्यात देखील काही भागात काल दुपारनंतर पावसानं हजेरी लावली. सोलापूर शहर आणि जिल्ह्यामधील तापमानामध्ये कमालीची घट झाली. काल दिवसभरात 40 अंश सेल्सिअसच्या वर तापमानाची नोंद झाली होती. मात्र सायंकाळी 5:30 नंतर शहरातील अनेक भागात हलक्या आणि तुरळक पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे

0: उन्हानं त्रस्त झालेल्या सोलापूरकरांना काही अंशी दिलासा मिळाला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये आज जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी सामंजस्य करार. विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश. इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार. आकाशवाणीच्या 90वीनिमित्त पुणे केंद्रातर्फे पदफेरीचं आयोजन. आणि राज्यात काही भागांना पावसाचा तडाखा. आजही जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आम्ही बोलतोय. सकाळचे 7:20 आणि 10 सेकंद होत आहेत.
2: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड OCM विमलचे ब्रँडेड सूटिंग
3: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
2: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
3: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
4: कॉफी चहाचा पहिला घोट सोबत बिस्किट खारी टोस्ट नान.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.

सोलर। आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14।

0: मराठी टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920114917।
1: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी,
2: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये।
1: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
3: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणी वरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा। व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणी वरून जाहिरात करा, हमखास नफा कमवा। आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे। अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा। आमचा दूरध्वनी क्रमांक 0122250046। दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 0122250046।

0: शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती यासोबतच तज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका. प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: श्रोते, आमच्या कार्यक्रमाविषयी आपण ऐकत होता. आता यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करतोय.

0: श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोते हो, गेल्या 3 भागांमध्ये आपण जनगणना 2027 याची तयारी, त्याचा प्रारूप आराखडा आणि याबद्दलची माहिती कशी संकलित केली जाते याबद्दल सविस्तर जाणून घेत आहोत. आणि त्याकरता आपण दिलखुलास कार्यक्रमात आमंत्रित केलंय जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस यांना. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: सर, जेव्हा आपण घरगणना करतो त्यावेळेला घराची स्थिती, बांधकामाचं साहित्य काय वापरलंय, खोल्यांची संख्या, या माहितीची आवश्यकता कशासाठी असते?
2: आता जसं आपण बघितलं की जनगणनेची माहिती 2 प्रमुख कारणांसाठी आपण त्याचा उपयोग कसा होतो हा थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल. तर नवीन योजना आखण्यासाठी,
1: अच्छा,
2: किंवा ज्या योजना आखल्या आहेत त्यांचं एक मूल्यमापन टाइम सिरीज डेटा अनालिसिसवरनं करण्यासाठी.
1: बरोबर.
2: जनगणने अंतर्गत संकलित केलेली वैयक्तिक माहिती ही पूर्णतः गोपनीय असते, त्यामुळे ही घराची जमीन, भिंत किंवा छप्पर ह्यासाठी वापरलं जाणारं प्रमुख साहित्य हे प्रत्येक कुटुंबानी काय वापरलं हे आपण कधीच प्रकाशित करत नाही. पण त्याची जी सांख्यिकीय आकडेवारी आपण नंतर प्रकाशित करतो त्या आकडेवारीतून आपल्याला एक निदर्शनास येतं की कच्ची घरं किती, पक्की घरं किती. मग शासनाला जर काही योजना राबवायच्या असतील तर त्या क्षेत्रामध्ये कच्ची घरं किती आहेत, पक्की घरं किती आहेत आणि त्यांना काय आवश्यक सुखसुविधा असतील किंवा त्यांच्यासाठी जे नियोजन करायचं आहे त्यासाठी या आकडेवारीचा प्रामुख्याने उपयोग होतो.
1: बिलकुल. पण सर, याच्यात जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो तर कुटुंब प्रमुखाची माहिती असते, सदस्यांची संख्या असते, सामाजिक घटकांची माहिती असते, तर ही माहिती कशासाठी वापरली जाते?
2: आता कुटुंब प्रमुखाचं नाव जे आम्ही जनगणनेमध्ये घेतो ते आम्ही त्याचं संस्करण करत नाही, म्हणजे त्याचं प्रोसेसिंग करत नाही. ती एक आयडेंटिटी की ह्या कुटुंबाचा प्रमुख कोण. आणि पहिला टप्पा जो घर यादी व घरगणना आहे त्याच्यातून आपण एक जवळ 6-8 महिन्यांनी मुख्य टप्पा जनगणनेचा, जी लोकसंख्या गणना होते, मुख्य जनगणना होते, ती होत असते. ह्या दोन्हीला एक जोडणारा एक दुवा म्हणूया आपण, त्याला आम्ही म्हणतो एब्रिज हाऊस लिस्ट.
1: ओके.
2: तर त्यामध्ये आम्ही ही माहिती प्रकाशित करतो की इमारत क्रमांक काय आहे, गणनाघर क्रमांक काय आहे, कुटुंबाचा क्रमांक काय आहे आणि कुटुंब प्रमुखाचं नाव काय. त्यांनी काय होतं की पहिल्या टप्प्यामध्ये जो प्रगणक आहे तोच दुसऱ्या टप्प्यात असेल ह्याची काही शाश्वती नसते.
1: बरोबर.
2: दुसऱ्या टप्प्यात जो प्रगणक त्या घर यादी गटामध्ये मुख्य गणना करायला जाईल त्याला तेव्हा आम्ही प्रगणक गट म्हणतो दुसऱ्या टप्प्यासाठी, तेव्हा त्याला ही माहिती संदर्भासाठी म्हणून उपयोगी येते की मी ज्या प्रगणक गटात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना करत आहे त्याचं कुटुंब प्रमुख कोण आणि तिथं मला सर्वसाधारणपणे किती लोकांची माहिती संकलित करायची हे एक सर्व

0: साधारण ठोक ताळा किंवा अंदाज म्हणून आपण वापरतो. सामाजिक वर्गीकरणाचा जर आपण विचार केला तर जनगणने अंतर्गत आम्ही सर्वसाधारण 4200 तक्ते दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून आम्ही प्रकाशित करतो. हे टप्पे हे तक्ते जे आहेत आमचे हे स्त्री पुरुष ग्रामीण शहरी ह्या भागांसाठी जसे आम्ही एक परम्युटेशन कॉम्बिनेशनने आम्ही प्रकाशित करतो तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती ह्यांच्यासाठी आणि एकूण लोकसंख्येसाठी अशा पद्धतीनेही आम्ही हे वर्गीकरण करत असतो. तर हे वर्गीकरण जे आहे ते संबंधित विभागाला खूप उपयोगी असतं आणि त्याच्यावरतूनच त्या संबंधित सामाजिक घटकांसाठी जे काही योजना आखायचे ह्याचे नियोजन ठरत असतं.
1: सर आपण जसं आता कुटुंबाबद्दलची माहिती जाणून घेतली तर त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा घटक येतो तो म्हणजे की मगाशीपासून तुमच्या बोलण्यात उल्लेख येतो की पिण्याच्या पाण्याचा. तर पिण्याचं पाणी असेल, घराला दिलेली वीज जोडणी असेल किंवा त्याच्यासाठी घरामध्ये उपलब्ध असलेली स्वच्छतागृह असतील आणि स्वयंपाकासाठी वापरला जाणारं इंधन हा एक त्यातला भाग महत्वाचा आहे. तर याची माहिती नेमकी कशासाठी संकलित केली जाते?
0: आता शासनामार्फत खरं तर लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात. लोकांच्या उन्नतीसाठी त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी अनेक योजना अनेक क्षेत्रामध्ये त्याची आखणी केली जाते. तर हे जर तुम्ही बघाल तर पिण्याचं पाणी हे लोकांच्या दैनंदिन आरोग्याशी संबंधित असा एक भाग आहे घटक आहे. तर जास्तीत जास्त कुटुंबांना एक सेफ ड्रिंकिंग वॉटर म्हणजे ज्याला आपण संकल्पना करूया की पिण्याचं पाणी हे स्वच्छ असावं आणि ते त्यांना सार्वजनिक नळ असतील किंवा त्यांच्या वैयक्तिक घरात जे नळ असतील त्याच्या माध्यमातून उपलब्ध व्हावं ज्याला आपण म्हणूया ट्रीटेड ड्रिंकिंग वॉटर फ्रॉम ट्रीटेड सोर्स. अशा पद्धतीच्या योजना आखण्यासाठी म्हणून पिण्याच्या पाण्याची आपण माहिती संकलित करतो. प्रकाशाचा स्रोत हा जर आपण विचार केला तर हा पण कुटुंबाच्या म्हणजे ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल दोन्ही कुटुंबाशी खूप निगडीत असा प्रश्न आहे. त्यामध्ये विजेची उपलब्धता किती घरांना विजेची जोडणी उपलब्ध आहे अशा पद्धतीने ही माहिती संकलित होते. व ह्यामध्ये आम्ही कुटुंब प्रकाशाच्या स्त्रोत मध्ये वीज पासून अगदी पारंपरिक सोलर असेल किंवा काही कुटुंबांना वीज जोडणी पण नाही सोलर पण नाही तर ते पारंपरिक तेल दिवे वापरत असतील अशा पद्धतीची ही माहिती आम्ही संकलित करतो. तर ह्याचं एक निदर्शक असतं की कुठल्या भागासाठी आपल्याला काही नियोजन करायचं आहे ही माहिती येते. स्वच्छतागृह आणि स्नानगृहाची उपलब्धता ही आपल्याकडे खूप महत्वाची आहे आणि शासनाने ह्यासाठी अनेक योजना आखलेल्या आहेत. घरोघरी स्वच्छतागृह किंवा स्नानगृहाची उपलब्धता यासाठी योजनांची अंमलबजावणी झालेली आहे. तर त्या स्वच्छतागृहामध्ये ती कशी आहेत की सेप्टिक टँक आहे का त्याची जोडणी ड्रेनेज लाईनला झालेली आहे अशा पद्धतीची माहिती संकलित होते. ती आपल्याला कुटुंबाच्या वापरासाठी आहेत का सामायिक वापरासाठी आहेत किंवा सार्वजनिक वापरासाठी आहेत अशा पद्धतीची ही माहिती संकलित केली जाते. आणि ह्या सगळ्या माहितीचा मुख्य उद्देश हाच असतो की आपलं गृहनिर्माण धोरण जे आपण आखतो त्यामध्ये आपल्याला सोयी किंवा सुविधा कशा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने देता येतील ह्याचा एक उद्देश असतो.
1: बरं,
0: इंधनाचा प्रश्न हा आपल्या इथे विचार केला तर स्वयंपाकघरात कार्यरत असणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्याशी निगडीत असलेला असा एक प्रश्न आहे. जळाऊ लाकूड जिथे इंधन म्हणून वापरलं जातं तिथे काही ठिकाणी असं निदर्शनास आलेलं आहे की श्वसन मार्गाचे काही आजार असतील किंवा इतर काही आजार असतील हे स्त्रियांना होऊ शकतात. म्हणून स्वच्छ इंधनाचा प्रचार प्रसार आणि त्यासाठी असणारं अनुदान किंवा उज्ज्वला योजनेसारख्या योजना ह्या राबवण्यात आलेल्या आहेत. तर स्वयंपाकघरामध्ये म्हणजे कुटुंबाला स्वतंत्र स्वयंपाकघर उपलब्ध आहे का आणि तुम्ही स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करता का आणि करत असाल तर कुठलं इंधन तुम्ही वापरता अशा पद्धतीची एक माहिती संकलित केली जाते जनगणनेमध्ये जी स्त्रियांच्या आरोग्याशी खूप निगडीत आहे असं मला वाटतं.
1: सर याच्यामध्ये जेव्हा आपण जनगणना सुरू करतो त्यावेळेला ग्रामीण भागातही ती जनगणना होते जसं तुम्ही मागाशी उल्लेख केला तसं शहरी भागात पण होते. पण या दोन घटकांमधली तफावत तुम्हाला कशी दिसते जनगणना करताना आणि काय काय अडचणी असू शकतात त्याच्यामध्ये?
0: मी तर म्हणेन की खरं तर जनगणनामध्ये सुविधांमधील तफावत किंवा आकडेवारीमध्ये तफावत अशी अपेक्षित नाहीये.
1: अच्छा.
0: कारण ग्रामीण आणि शहरी भागांसाठी ज्या उपलब्ध सुविधा आहेत त्यांचं कम्पॅरिझन टाइम सिरीज अनालिसिसमध्ये त्या त्या भागाशी करणं जास्त संयुक्तिक ठरेल किंवा त्याचे तुलनात्मक अभ्यास आपण तसा करू शकतो. तर जनगणने अंतर्गत आम्ही

0: मी दोन संकल्पना वापरतो शहरांसाठी. एक संविधानिक शहर म्हणजे ज्याच्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, नगर परिषदा किंवा कटक मंडळ यांचा समावेश होतो. आणि दुसरे एक संकल्पना असते जनगणना शहरे, म्हणजे जे आता गावं आहेत प्रत्यक्षात गावं आहेत पण ते काही निकष पूर्ण करतात. तर त्यात प्रामुख्याने तीन निकष आहेत की त्या गावाची लोकसंख्या 5,000 पेक्षा जास्त असावी, तेथील लोकसंख्येची घनता ही प्रति स्क्वेअर चौरस किलोमीटर 400 पेक्षा जास्त असावी, आणि तेथील पुरुष लोकसंख्या जी आहे त्यातील 75% पुरुष हे कृषीयेतर क्षेत्रामध्ये कार्यरत असावे. तर अशा गावांना आम्ही जनगणना शहर मानतो. भविष्यामध्ये जेव्हा केव्हा संविधानिक शहरांची निर्मिती होते त्यावेळेला असं निदर्शनास आलंय की जनगणने अंतर्गत जी ही जनगणना शहर स्वतंत्र आकडेवारी रिलीज झाली होती अशा शहरांचं संविधानिक शहरांमध्ये रूपांतर किंवा वर्गीकरण किंवा नोटिफिकेशन झालेलं आहे. तर तफावतीपेक्षा मी असं म्हणेन की ग्रामीण आणि शहरी भागासाठी परस्पर पूरक अशी आकडेवारी जनगणना खरं तर प्रकाशित आणि प्रसिद्ध करत असते.
1: बिलकुल, म्हणजे तफावत असण्याचं काही कारण.
0: बिलकुल बिलकुल.
1: तर याच्यात आणखी एक घटक म्हणजे की डिजिटल नकाशांवरती घरांचं स्थान येणं, त्याला आपण जिओ टॅगिंग म्हणतो, तर त्याचे फायदे नेमके काय?
0: आता जेव्हा आपण स्वगणना करतो तेव्हा स्वगणना करताना प्रामुख्याने आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही ज्या इमारतीमध्ये किंवा ज्या ठिकाणी राहत आहात त्या क्षेत्राला, त्या गावाला म्हणा किंवा त्या वॉर्डला म्हणा, आम्ही छोट्या छोट्या घर यादी गटांमध्ये विभागलेला आहे. आणि असा एक छोटा घर यादी गट प्रगणकाला क्षेत्र कार्यासाठी दिला जातो. तर जी इमारत जिथं तुम्ही राहत आहात ह्याचं अचूक जिओ टॅगिंग किंवा त्याचं लोकेशन अचूकरित्या आपण त्या स्वगणना पोर्टलमध्ये उपलब्ध असलेल्या नकाशावर चिन्हांकित करणं आवश्यक आहे, जेणेकरून असे जे छोटे घर यादी गट प्रगणकाला दिलेले आहेत तो तुम्ही चिन्हांकित केलेला भाग त्या संबंधित प्रगणकाला जो घर यादी गट वाटप केलेला आहे त्याला तो तिथे त्यांच्या डेटाबेसमध्ये ऑटो पॉप्युलेट होईल किंवा तो तिथे दिसेल. मग ती इमारत जर त्या प्रगणकाच्या मोबाईलवरती दिसली तर तुम्ही जो दिलेला स्वगणना आयडी आहे तो मॅच होण्याची शक्यता जास्त असते. पण तुम्ही जर तुमचं स्थान चुकीच्या ठिकाणी चिन्हांकित केलं तर होऊ शकतं की तुमची इमारत दुसऱ्या प्रगणक गटात चुकीने दाखवली जाईल, नोंदवली जाईल तिथे. तुमच्याकडे स्वगणना आयडी आहे पण तुम्ही स्थान चुकीचं दिल्यामुळे ते दुसऱ्या प्रगणकाच्या मोबाईलमध्ये क्लासिफाय झालं आणि त्यामुळे प्रगणक जेव्हा तुमच्या घरी व्हिजिट करतील त्यावेळेला तुमचा स्थान निश्चिती न झाल्यामुळे सेल्फ एन्युमरेशन आयडी किंवा स्वगणना क्रमांक असून देखील तुम्हाला पुन्हा नव्याने संपूर्ण माहिती भरावी लागू शकते. तर त्यासाठी हे आपलं स्थान जे आहे जिथं आपण राहता हे अचूकरित्या चिन्हांकित करणं खूप आवश्यक आहे.
1: अगदी करा की त्याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे.
2: श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना 2027 विषयाची आणखी माहिती आपल्याला पायसरांकडनं जाणून घ्यायची आहे. त्यांच्यासोबतचा हा संवाद यापुढच्याही भागात आपल्याला असाच सुरू ठेवायचा आहे. तोपर्यंत मी आज या कार्यक्रमात आपला निरोप घेणार आहे. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागात सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात. मी राजेंद्र हुंजे आज आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी
1: दिल खुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आपण आहात आकाशवाणी सातारा केंद्रासोबत. श्रोते हो, एक आठवण आजच्या प्रसारणातील कार्यक्रमाची.
2: भया इथले संपत नाही मज तुझी आठवण येते. भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते. मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते. ते झरे चंद्र

0: ती धरती भगवी माया, ते झरे चंद्र सजनांचे ती धरती भगवी माया, झाडांशी निजलो आपण, झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया, झाडात पुन्हा उगवाया।
1: आविष्कार मराठी साहित्य पत्रिका हा कार्यक्रम आजच्या प्रसारणात सकाळी 9:30 आज यामध्ये कवी ग्रेस यांच्या 10 मे या जन्मदिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम ललित लेखनातून दिसलेली ग्रेस, लेखन श्रीनिवास वारंजीकर यांचं, सहभागी आहेत प्रवीण कुलकर्णी, श्रीनिवास वारंजीकर, श्रेया गोलिवडेकर आणि वैदेही कुलकर्णी। तेव्हा जरूर ऐका हा कार्यक्रम आजच्या प्रसारणात सकाळी 9:30।

0: FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर सुरू आहे आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 7:40 झालेले आहेत. ऐकूयात ग्राहक केंद्रित कार्यक्रम शिवसृष्टी.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, शिवसृष्टी प्रकल्पाचे प्रशासकीय अधिकारी श्री अनिल पवार सर आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार पवार सर.
3: नमस्कार.
2: शिवसृष्टी बद्दल आपण आपल्या श्रोत्यांना माहिती देतो आहोत, इथल्या प्रकल्पाची उभारणी कशी झाली याबद्दलही सांगतो आहोत. आज तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की ही शिवसृष्टी बघायला अनेक प्रेक्षक येतात, लहान मुलं येतात, त्यांच्या प्रतिक्रिया काय काय असतात, त्यांना कसं वाटतं इथे आल्यानंतर?
3: खरं सांगायचं झालं तर शिवसृष्टी हा एक प्रोजेक्ट नाही, तर तो एक भावनिक प्रवास आहे.
2: बर.
3: इथे येणारा प्रत्येक पर्यटक काहीतरी घेऊनच जातो. लहान मुलं जेव्हा इथे येतात, इतिहासाच्या पुस्तकात वाचलेला गडकोट आणि शस्त्रागार जेव्हा त्यांच्या समोर जिवंत होतो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे कुतूहल पाहण्यासारखे असते. जेव्हा जगदंबा तलवारीची प्रतिकृती पाहतात, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेन असा होतो. ते विचारतात, आपल्या महाराजांनी इतक्या मोठ्या लढाया कशा केल्या असतील. पण जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दृश्य, प्रसंग आणि सादरीकरण दिसते, तेव्हा त्यांचा इतिहासाशी एक जिवंत संबंध तयार होतो आणि आपले महाराज खरंच महाराष्ट्राचे दैवत आहेत याचा अभिमान वाटतो. मोठ्या वयोगटातील लोकांची प्रतिक्रिया तर आणखी भावनिक असते. अनेक वेळा आम्ही हे पाहिलं आहे, देखणेपणा आणि स्वच्छता पाहून त्यांचे डोळे विस्फरतात. अनेक ज्येष्ठ नागरिक ज्यांनी पिढ्यानपिढ्या वाड्यांच्या गोष्टी ऐकल्या, ते जेव्हा इथला वाडा प्रत्यक्ष पाहतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यांच्या कडा सुखावून ओलावतात. ते म्हणतात, आज आम्ही पुस्तकातला इतिहास नाही तर जिवंत छत्रपती शिवाजी महाराज अनुभवले आहेत.
2: वा वा वा, याबद्दल अजूनही जाणून घ्यायचंय. पण तत्पूर्वी श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शिवसृष्टी बघायला नक्की या. शिवशाहीर कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी आहे. आंबेगाव पठार पुणे इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रे, प्रसिद्ध जगदंबा तलवारीची प्रतिकृती, आग्र्याहून सुटकेचा प्रसंग, गड किल्ले यांची अनोखी सफर तुम्हाला बघायला आणि अनुभवायला मिळेल शिवसृष्टीमध्ये. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. वेबसाईट पुन्हा एकदा www.शिवसृष्टी.com. पवार सर, जसं आता तुम्ही सांगितलं की बरेच पालक त्यांचे अनुभव शेअर करतात तुमच्या बरोबर, तर असा कुठला वेगळा अनुभव तुमच्या लक्षात राहिलेला आहे का जो तुम्हाला श्रोत्यांना सांगायला आवडेल?
3: एकदा एक कुटुंब आले होते. त्यांनी सांगितले, आमचा मुलगा मोबाईल मध्येच गुंतलेला असायचा, पण आज तो पहिल्यांदाच इतक्या लक्षपूर्वक काहीतरी पाहतोय, हीच आमच्यासाठी सर्वात मोठी कमाई आहे.
2: वा.
3: अनेक पर्यटक सांगतात की हा फक्त पार्क नाही तर एक संस्कार केंद्र आहे. शिवाय अभिमानाची गोष्ट म्हणजे परदेशी पर्यटकांच्या मते ही वास्तू म्हणजे मॅनेजमेंट आणि आर्किटेक्चरचा एक

0: आविष्कार आहे.
1: शिवसृष्टी
0: म्हणजे केवळ मनोरंजन नाही, ती एक संस्काराची शाळा आहे. आणि जेव्हा एखाद्या विद्यार्थी म्हणतो की मला आता इतिहास आवडायला लागलाय, तेव्हा आम्हाला वाटते की आमचे काम सार्थक झाले.
2: क्या बात है. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. वेबसाईट पुन्हा एकदा www.शिवसृष्टी.com. पुन्हा भेटूयात. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात अनिल पवार सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: शिवसृष्टी हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आता आपण ऐकलात. आपण आहात आकाशवाणी सातारा केंद्रासोबत. आता यानंतर प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम शेळके अॅग्रो.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज प्रस्तुत आधुनिक शेतकऱ्याचा आधुनिक ट्रॅक्टर कुबोटा ट्रॅक्टर या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. शेळके अॅग्रो इंडस्ट्रीजचे बाबासाहेब शेळके आपल्या बरोबर आहेत. नमस्कार बाबासाहेब.
6: नमस्कार. रामकृष्ण हरी.
5: रामकृष्ण हरी. आता हा सगळ्यात मोठा खरीप हंगाम आहे आणि पेरणीची कामं सुरू होतील, मशागत झालेली आहे, तर या महिन्यामध्ये सगळ्यात जास्त पिकं कुठली घेतली जातात आणि त्यासाठी कुबोटाचे कोणकोणते ट्रॅक्टर्स उपलब्ध आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या ट्रॅक्टर्सवर शेतकरी बांधवांसाठी काही ऑफर्स आहेत का?
6: कसं आहे, जसा सीझन तशा ऑफर. ही तर शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज आणि कुबोटा ट्रॅक्टरची खरेदी येते. तर मित्र शेतकरी बांधवांनो, आता आले हळदीची लागवड चालू आहे, टोमॅटो सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याकडे लागवड झाली. तर सध्या तणाची समस्या काढण्यासाठी शेतकरी बांधव आता बऱ्यापैकी टोमॅटो लागवडीकरता मल्चिंग पेपर यूज करत आहे. तर ह्या मल्चिंग पेपर करिता आपला छोटा ट्रॅक्टर चांगल्या पद्धतीने चालतो आणि ते बेड पण तयार होतात, त्यासोबत मल्चिंग पेपर्स पण होतात. तसेच हळदीची लागवड सुद्धा आता मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे बऱ्यापैकी शेतकरी बांधव हे आता मशीनीद्वारे आजच्या हळद पेरणीचे मशीन्स आलेले आहेत, त्याद्वारे पेरणी करून काम करत आहेत. याकरता आपला 4201 जो मॉडेल आहे, 42 HP ट्रॅक्टर हा बेस्ट ट्रॅक्टर आहे. आज काय आलेलं आहे की शेती ही केलीच पाहिजे. आज प्रत्येकाकडे आपल्या सातारा जिल्ह्याचा विचार करता आला तर हा जो पूर्व सातारा आहे त्यामध्ये मान, खटाव, फलटण येतात, तिकडे क्षेत्र भरपूर आहे, तिकडे ट्रॅक्टर. तर प्रत्येकाला ट्रॅक्टर ही गरज झालेली आहे. मोठा ट्रॅक्टर न घेण्याऐवजी 42 HP ट्रॅक्टर हा आपल्यासाठी एकदम योग्य आहे. हा नांगरट करतोय, पेरणी करतोय, तुमच्या रोटावेटरनं कामं करतोय, तुमचे खत वाहतुकीसाठी सुद्धा उपयोगी आहे. आणि ह्याच्यासाठी एकदम आपण ऑफर, एकदम बेस्ट ऑफर. या ट्रॅक्टरची किंमत आपले डिस्काउंट जाऊन 7,51,000 होती, तीच किंमत आम्ही आता खास या मे महिन्याकरिता 6,99,499 रुपये मध्ये आम्ही हा ट्रॅक्टर देत आहे. आणि एवढा सुंदर ये विथ ऍक्सेसरीज हा ट्रॅक्टर तुम्हाला मिळत आहे. आणि या ट्रॅक्टरचे, याला सिंक्रोमेश गिअरबॉक्स आहे, 4 सिलेंडरचं इंजिन आहे, ताकद पण भरपूर आहे आणि 5 वर्षाची दमदार वॉरंटी आहे. शेतकरी बांधवांनो, आपण दुसऱ्याकडे जाणे करणे आणि डिझेलची बचत तर एकदम कमी आहे. 0 व्हायब्रेशन ट्रॅक्टर आहे. तुमच्या 5 वर्षात ट्रॅक्टरचे जेवढे पैसे आहेत तेवढे पैसे तुम्हाला फ्री मध्ये परत मिळणार आहेत, म्हणजे फक्त या डिझेलच्या बचतीतूनच. आणि वॉरंटी म्हणाल तर स्पेअर पार्टची वॉरंटी, इंजिनची वॉरंटी, गिअरबॉक्सची वॉरंटी 5 वर्षापर्यंत आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची कारणच नाही, काही तुटू द्या. म्हणून दिस इज अ सुपर वॉरंटी, आपण सुपर वॉरंटी देत आहे. यामध्ये कुठलीही गोष्ट गेली तरी ती तुम्हाला 100% रिप्लेस होणार आहे, हे लक्षात घ्या. यामध्ये काही जी नियम अटी असतात ते आपल्या, आम्ही जेव्हा डिलिव्हरी घेतो त्यावेळेस आम्ही ग्राहकांना समजावून सांगतो. तर अशा पद्धतीचे हे ट्रॅक्टर्स आहेत. तसेच आता पेरणीचा सीझन चालू होईल, त्याकरता छोटे ट्रॅक्टर 21 HP, 24 HP, 27 HP याच्यावर आपल्याकडे पेरणी यंत्र फ्रीची ऑफर आहे. आपण पेरणी यंत्र मोफत देत आहोत आणि या पेरणी यंत्राद्वारे आपण आपल्या येणाऱ्या सीझनमध्ये सोयाबीन असेल, घेवडा असेल, तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये पेरणीला हा एकदम उत्तम पर्याय असा हा आपले ट्रॅक्टर्स आहेत.
5: खूप छान ऑफर्स आहेत. तेव्हा शेतकरी बांधवांनो, या महिन्यामध्ये जेव्हा तुम्ही नांगरणीची कामं करणार आहात, पेरणीची कामं करणार आहात, यासाठी 42 HP ट्रॅक्टर कुबोटाचा तुम्हाला मिळणार आहे शेळके अॅग्रो इंडस्ट्रीजमध्ये. आणि त्यासाठी मे महिन्यात एक खास ऑफर आहे.

या ट्रॅक्टरची एक शोरूम प्राइस कमीत कमी करून फक्त 6,99,499 रुपये इतकी आणलेली आहे. तेव्हा या ऑफरचा जरूर लाभ घ्या. या ट्रॅक्टरवरती 5 वर्षाची वॉरंटी आहे आणि कमी डिझेल घेतो त्यामुळे तुमची जवळजवळ 15-20% डिझेलची बचत होणार आहे. याचबरोबर 21 HP, 24 HP आणि 27 HP कुबोटा ट्रॅक्टरवरती पेरणी यंत्र फ्री आहे. तेव्हा या सगळ्या ऑफर्सचा जरूर लाभ घ्या आणि कुबोटा ट्रॅक्टरच्या अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज, सातारा, फलटण, कराड, वडूज, दहिवडी, शिरवळ, नवा रस्ता, पाटण इथे.

0: 2529. पुन्हा भेटूयात. शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज प्रस्तुत आधुनिक शेतकऱ्याचा आधुनिक ट्रॅक्टर कुबोटा ट्रॅक्टर या कार्यक्रमात बाबासाहेब शेळके यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम शेळके अॅग्रो आम्ही प्रसारित केलं आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोतो, सकाळचे 7:50 होत आहेत.
4: आरोग्य, करिअर, नोकरी, व्यवसाय, विवाह, वास्तू, आर्थिक सुबत्ता याबाबतच्या शास्त्रोक्त मार्गदर्शनासाठी संपर्क करा प्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ ज्योतिषाचार्य डॉक्टर निलेश बी कुलकर्णी यांना. संपर्क 8600041 4191, 8600041 4191.
5: रोज रोज हवे हवे,
6: ताजे ताजे, नवे नवे,
5: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
7: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
8: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
9: भसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.
10: रांगोळे शेगडी फेस्टिवल. ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप, स्टील अशा भारी भारी शेगड्या.
11: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट, सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
10: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर, सातारा.
12: चेकेरीज डेली ग्रेस कलेक्शन. लेडीज ब्रेसलेट, लेडीज कडा, हँड मंगलसूत्र अँड many more lightweight wrist jewelry for daily wear. JK Devi and Sons Jewelers, next to Panchamukhi Ganpati, Satara.

राणी वर्मा यांना आपण ऐकत होतो. शांताराम नांदगावकर यांचे हे शब्द अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केले होते. भावगीतांमध्ये आता ऐकूयात चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेलं, सुधीर मोघे यांचं हे गीत संगीतबद्ध केले बाळ कर्वे यांनी.

श्रोतेहो, यानंतर आजच्या प्रसारणामध्ये सकाळी 10:30 वाजता सुगम संगीताचा आनंद आपण पुन्हा एकदा घेणार आहोत. तेव्हा राहा आमच्यासोबत FM 103.1 MHz अर्थात आकाशवाणी सातारा केंद्रासोबत.

श्रोतेवाच्या प्रसारण सभेमध्ये मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सकाळी 8:40 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सकाळी 9:00 आणि मराठी साहित्य पत्रिका आविष्कार हा कार्यक्रम आजच्या प्रसारणात सकाळी 9:30 आता यानंतर 8:00 समाचार प्रभात हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करतोय.

0: के साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: आपण ट्यून केले आकाशवाणीचं सातारा केंद्र, सकाळचे 8:15 वाजलेले आहेत। प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची।
2: गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तुमची होस्ट रॉकिंग दोस्त मेघना आणि तुम्ही ऐकत आहात
3: ओळख बाजारपेठेची। इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे।
2: आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षांचा अनुभव घ्यावा का। याचं उत्तर निश्चितच होय असेल, कारण लहान वयात घेतलेले अनुभव हे भविष्यातील यशाची भक्कम पायाभरणी करतात। लहानपणी दिलेल्या स्पर्धा परीक्षा केवळ गुण मिळवण्यासाठी नसतात, तर त्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्त्वाच्या असतात। तुम्हाला देखील तुमच्या मुलांना शालेय स्पर्धा परीक्षांसाठी तयार करायचं असेल तर आजचा एपिसोड खास तुमच्यासाठी, कारण आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे सातारच्या सोमवार पेठ येथील नवीन मराठी शाळेसमोर असणाऱ्या गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी मध्ये। चला तर मग गोरे बुक सेलर्सच्या गोरे सरांकडून जाणून घेऊयात अधिक माहिती। नमस्कार सर।
4: नमस्कार
2: सर। आजच्या काळात पहिलीपासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू करणं ही एक गरज बनली आहे, आणि तुमचं गोरे बुक सेल्स अँड स्टेशनरी त्यासाठी खूप उपयुक्त ठरताना दिसतंय, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
4: तुम्हाला सांगतो, लहान वयातच विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळाली तर त्यांचा आत्मविश्वास आणि विचारशक्ती दोन्ही वाढतात। म्हणूनच आमच्याकडे पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध शालेय स्पर्धा परीक्षांची संपूर्ण तयारी एकाच ठिकाणी करून घेतली जाते। जसं की फॉर्म भरणं, योग्य पुस्तक, प्रश्नसंच आणि सराव साहित्य उपलब्ध करून देणे, ते परीक्षा घेण्यापर्यंत सर्व गोष्टी आम्ही करतो। मला जवळपास 40 वर्षाचा शिकवण्याचा अनुभव आहे। परीक्षा घेण्याचं काम आम्ही 2007 पासून करतोय। तेव्हा आमची एक गोष्ट लक्षात आली की विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी उपयुक्त असणारं स्टडी मटेरियल उपलब्ध नसल्यानं बऱ्याचदा आपली मुलं मागे पडतात। म्हणूनच आम्ही हे गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी सुरू केलंय।
2: ग्रेट सर, आपल्या इथे कोणकोणत्या परीक्षांची तयारी आणि कोणकोणत्या परीक्षांचे फॉर्म भरून घेतले जातात?
4: आयटीएस, बीडीएस, अभिरूप, मंथन, विद्याविकास, बीटीएस, महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा, आय म्युनर परीक्षा आणि अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षा, या सर्व स्पर्धा परीक्षांचे फॉर्म आपल्या इथे भरले जातात। तसेच या परीक्षांना लागणारे सर्व साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे। त्याचबरोबर गोरे क्लासेसच्या माध्यमातून मी आता सांगितलेल्या सर्व परीक्षांची तयारी करून घेतली जाते। या परीक्षांमध्ये राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, केंद्रस्तरीय अशा विविध स्तरावर नंबर काढले जातात, आणि जे विद्यार्थी राज्यात येतील त्यांना आम्ही ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करतो। 34-7 स्कॉलरशिप, नवोदय, सैनिक स्कूल यासारख्या स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे मार्गदर्शन व सराव प्रश्नपत्रिका आपल्याकडे उपलब्ध आहेत।
2: गुड सर, आपल्या गोरे क्लासेस मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण तयारीसाठी कोणकोणत्या गोष्टीवर विशेष भर दिला जातो?
4: दरवर्षी 15 एप्रिल पासून आमचे मार्गदर्शन वर्ग सुरू होतात। या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना फक्त अभ्यासच नाही तर अभ्यास कसा करावा, वेळेचे नियोजन कसं करावं आणि प्रश्न सोडवण्याच्या सोप्या व प्रभावी पद्धती यांचं प्रशिक्षण दिलं जातं। आम्ही विद्यार्थ्यांच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यावर विशेष भर देतो। नियमित टेस्ट आणि सराव पेपरद्वारे विद्यार्थ्यांची प्रगती तपासली जाते, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो। प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता वेगळी असते, त्यामुळे त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन केलं जातं। अभ्यासाबरोबरच मानसिक तयारी, एकाग्रता वाढवणे आणि परीक्षा तणाव कसा हाताळायचा याबाबत आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो।
2: सर, साताऱ्या व्यतिरिक्त आणखी कोणकोणत्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरण्याचं काम आणि मार्गदर्शन करता?
4: साताऱ्याबरोबरच इतरही तालुक्यात जसं की वाई, मेढा, पाचगणी, महाबळेश्वर, जावली, कराड आणि कोरेगाव या ठिकाणी देखील आम्ही शालेय स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना नियमित मार्गदर्शन देत आहोत।
2: सुपर सर, मला तुमचा नंबर देता का?
4: हो, घ्या ना, 99-22-81-59-78।
2: 99-22-81-59-78। थँक्यू सर। सो फ्रेंड्स, जर तुमच्याही घरात कोणाला

0: शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असेल तर आजच त्यासाठी उपयुक्त असणाऱ्या स्टडी मटेरियलच्या खरेदीसाठी सातारच्या सोमवार पेठेतील नवीन मराठी शाळेसमोर असणाऱ्या गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरीला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.
1: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आता मी प्रसारित केला. आपण ऐकताय आकाशवाणीचं सातारा केंद्र.
2: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
3: देत आहे 18 महिने मुदतीची
2: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
3: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
2: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
3: संपर्क 84082993 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
2: नियम आणि अटी लागू.

श्रोतेहो, आज आहे 8 मे, जागतिक थॅलेसेमिया जागरूकता दिन। थॅलेसेमिया हा रक्ताचा अनुवंशिक विकार असून या विकाराने ग्रस्त व्यक्तीला आयुष्यभर बाहेरून रक्त द्यावे लागते। असा हा भयंकर विकार टाळणं खरं तर आपल्याच हाती असतं, परंतु त्यासाठी जनजागृती झाली पाहिजे आणि त्यासाठीच 8 मे हा दिवस थॅलेसेमिया जागरूकता दिन म्हणून जगभर पाळला जातो। थॅलेसेमिया या विकाराचे मायनर आणि मेजर असे दोन प्रकार आहेत। भारतात 4 कोटी लोक थॅलेसेमिया मायनर आहेत। यावरून भविष्यात थॅलेसेमिया मेजर असलेली किती बालकं जन्माला येतील याचा अंदाज खूप भयावह आहे। आणि म्हणूनच विवाहेच्छुक प्रत्येक व्यक्तीने रक्ताची चाचणी केल्यास अशा विकारग्रस्त बालकांचा जन्म टाळता येईल। थॅलेसेमिया मेजर हा अत्यंत गंभीर विकार असून जन्मानंतर साधारणपणे 5-6 महिन्यानंतर या विकाराची लक्षणं दिसून येतात आणि अशा बालकांमध्ये रक्तातील तांबड्या पेशी पुरेशा प्रमाणात तयार होत नाहीत आणि म्हणून त्यांना आयुष्यभर बाहेरून रक्तपुरवठा करावा लागतो। श्रोतेहो, यासाठीच जनजागृती मोहीम राबवली पाहिजे। 8 मे या जागतिक थॅलेसेमिया दिनाच्या निमित्ताने समाजाचं प्रबोधन करणं जरुरीचं आहे आणि यासाठी प्रत्येकानेच एक पाऊल पुढे टाकायला हवं।

0: श्रोतेवाट्या प्रसारणातील काही कार्यक्रमांच्या वेळा लक्षात घ्या. 8:40 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, सकाळी 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आणि आजच्या प्रसारणात सकाळी 9:30 मराठी साहित्य पत्रिका आविष्कार या कार्यक्रमात कवी ग्रेस यांच्या 10 मे या जन्मदिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम ललित लेखनातून दिसलेले ग्रेस. लेखन श्रीनिवास वारुंजीकर यांचे, सहभागी आहेत प्रवीण कुलकर्णी, श्रीनिवास वारुंजीकर, श्रेया गोलिवडेकर आणि वैदेही कुलकर्णी. ऐकूयात या कार्यक्रमाची एक झलक.
1: मूळ संवेदना, प्रतिमा आणि अनुभवांची मुळे खूप स्पष्ट आणि समृद्ध स्वरूपात सापडतात. हे पुस्तक ग्रेस यांच्या कवितांच्या पार्श्वभूमीवर समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचं मानलं जातं. ग्रेस लिहितात,
2: स्वतःच्या निर्मितीकडे वाचक होऊन पाहणे, तिचा निर्मात्याची भूमिका सोडून एक वाचक म्हणून आस्वाद घेणे, हे प्रकरण सुद्धा उभय आपत्ती सारखेच आहे. हे प्रकरण निर्मात्याला.
0: ही होती केवळ एक झलक. जरूर ऐका सकाळी 9:30 आविष्कार मराठी साहित्य पत्रिका. श्रोतेहो, आता लगेचच प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम विमोहन हर्बल केअर.
3: मंदार, तू मोबाईल बाजूला ठेव बरं, जरा जा खाली खेळायला मित्रांबरोबर. आले आले आले. अगं सुधा,
4: हाय रमा, येऊ का?
3: हा, जशी नवीनच ओळख झाली नाही का ग आपली, ये ना ग.

0: अगं आज थोडा निवांत वेळ मिळाला म्हणलं यावं तुझ्याकडे.
1: नशीबच आमचं, गेले 2-3 दिवस होतीस कुठे?
0: मुंबईला टेबल टेनिसच्या इंटरस्कूल कॉम्पिटिशन्स होत्या, त्यामुळे स्वराला घेऊन मुंबईला गेले होते. कालच रात्री परत आलो बघ.
1: फारच मस्त खेळते हा स्वरा, कष्टही खूप घेते.
0: पुढे जाऊन भारताकडून इंटरनॅशनल लेवलवर खेळायचं स्वप्न आहे तिचं.
1: या वयात मुलं किती पुढचा विचार करतात, आणि आपल्या लहानपणी
0: बावळट होतो आपण.
1: खरंय ग. पण अगं 10 दिवसापूर्वी स्वरा हैदराबादला पण गेली होती ना शाळेकडून?
0: हो, आणि आता पुढच्या आठवड्यात पुण्याला.
1: बापरे, कसं जमतं ग तिला एवढा सतत प्रवास, मॅचेस, अभ्यास सगळं करूनही नेहमी फ्रेश दिसते.
0: याचं बरंच श्रेय विमोहन नॅचरलच्या न्यूट्रीरिचला जातं.
1: विमोहन न्यूट्रीरिच म्हणजे?
0: अगं रिच नॅचरल न्यूट्रिशन फॉर एंटायर फॅमिली. बदामाचं पोषण, नॅचरल एनर्जी,
1: शक्तिवर्धक पावडर आहे ना.
0: दर्जेदार नैसर्गिक प्रोटीनचा उत्तम पर्याय. दिवसातून 2 दा, सकाळ आणि संध्याकाळ 1 चमचा दुधातून देते.
1: वा, म्हणजे स्वराच्या उत्साहाचं आणि एनर्जीचं रहस्यच आहे की हे?
0: अगदी बरोबर बोललीस रमा. वाढीच्या वयातील मुलांमध्ये स्नायू बळकट होतात, शरीराच्या योग्य वाढीसाठी अगदी उपयोगी, उत्तम पोषक आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
1: कुठल्या फ्लेवर मध्ये आहे ग?
0: स्पेशल बदाम आणि स्वादिष्ट चॉकलेट अशा 2 फ्लेवर मध्ये उपलब्ध आहे बघ.
1: अरे वा, चॉकलेट म्हणल्यावर आमच्या मंदारलाही आवडेल, नाहीतर इतके नखरे असतात ना ग त्याचे.
0: उद्यापासूनच दे मग, म्हणजे नियमित घेतल्याने मंदार फ्रेश राहील आणि स्टॅमिना पण वाढेल त्याचा.
1: हो हो, असंच करते मी. पण मिळेल कुठे ग?
0: मेडिकल स्टोअर, मॉल, सगळीकडे उपलब्ध आहे. आणि शिवाय 96-233-55-987 किंवा 98-90-760-276 या नंबरवर फोन कर, फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध आहे.
1: ए परत नंबर सांग ना.
0: हो सांगते की, घे 96-233-55-987 आणि 98-90-760-276.
1: लगेच फोन करते आणि उद्यापासूनच सकाळ संध्याकाळ दुधासोबत 1-1 चमचा द्यायला सुरुवात करते.
0: आणि हो, फक्त मंदारच नाही हा, तर मंदारचे आजी आजोबा, मंदारचे बाबा आणि तुझ्यासाठी देखील अत्यंत उपयोगी आहे.
1: काय सांगतेस, म्हणजे आम्हाला सर्वांनाही याचा फायदा आहे तर?
0: हो अगं रमा, दगदगीच्या दिनक्रमात महिलांना एनर्जी बुस्टर म्हणून काही नको का? मंदारच्या आजी आजोबांना रोज दुधासोबत दिलंस की त्यांची तब्येतही ठणठणीत राहायला मदत होते की नाही बघ.
1: अगं सुधा, त्यांना डायबिटीस आहे ग.
0: अगं यात साखर नाही, त्यामुळे डायबिटीस असेल तरीही विमोहन न्यूट्रिरिच द्यायला काहीच हरकत नाही. शिवाय आजारपणानंतर येणारा थकवा घालवण्यासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त. म्हणूनच रिच नॅचरल न्यूट्रिशन फॉर एंटायर फॅमिली असं म्हणतात.
1: सुधा, अगं अजून एक महत्वाचं, माझी बहीण गर्भवती आहे तर तिला हे विमोहनचं?
0: हो अगदीच, गर्भिणी महिला, स्तनदा माता यांच्यासाठी जेव्हा एक्स्ट्रा न्यूट्रिशन स्पेशल केअरची आवश्यकता असते तेव्हा न्यूट्रीरिच म्हणजे वरदानच.
1: संपूर्ण कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी घरात विमोहनचं न्यूट्रीरिच हवंच.
0: बरोबर. बर चल निघते बाई, पुढच्या कॉम्पिटिशनच्या प्रॅक्टिसला जायचंय स्वराला, तिला सोडायला जायचंय. चल येते ग.
1: अच्छा चला, आता उद्यापासूनच मंदारला विमोहनचे न्यूट्रीरिच द्यायला सुरुवात करते, म्हणजे तो मित्रांबरोबर खाली खेळायला जाईल आणि त्याचं हे मोबाईलचं वेळ निघून जाईल.
2: विमोहनचे न्यूट्रीरिच, रिच नॅचरल न्यूट्रिशियन फॉर एंटायर फॅमिली. तरुण मुलं मुली, गर्भवती महिला, 40-ची महिला, लहान मुलं मुली, वयस्कर व्यक्तींसाठी आणि डायबिटीस असणाऱ्यांसाठी सुद्धा नॅचरल एनर्जी बुस्टर म्हणजे विमोहनचे न्यूट्रीरिच. संपर्क 96-233-55-987 किंवा 98-90-760-276.

ग्राहक केंद्रित कार्यक्रम विमोहन हर्बल केअर आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोते हो, आता यानंतरच्या प्रसारणामध्ये 8:40 मराठी चित्रपट संगीत, 9 हिंदी चित्रपट संगीत आणि 9:30 आविष्कार मराठी साहित्य पत्रिका हे कार्यक्रम आपल्या केंद्रावरून जरूर ऐका. दरम्यान 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतोय. प्रतीक्षा अगदी काही क्षणांची.

आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात भारतीय सैन्याचा गौरव. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा उद्या शपथविधी. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आज देशभरातील आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं पदफेरी मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचं आयोजन. बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत आणि व्हिएतनामकडे जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावण्याची संधी. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचं प्रतिपादन. आणि देशात 604 लाख टनांहून अधिक अन्नधान्याचा साठा. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती. आता सविस्तर बातम्या. ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काल देशभरात भारतीय सैन्य दलांच्या पराक्रमाचा गौरव करण्यात आला. पहलगाममधल्या दुर्दैवी हल्ल्याला भारतीय सैन्यानं योग्य प्रत्युत्तर दिलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्वाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश भारतीय सैन्याला अभिवादन करत असल्याचं सांगून या कामगिरीतून भारतीय सैन्याची कुशलता, तयारी आणि समन्वय दिसून येतं असं समाज माध्यमावरील आपल्या संदेशात सांगितलं. पाकिस्तानातही दहशतवाद्यांचे अड्डे सुरक्षित नाहीत हे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झालं आणि ही फक्त सुरुवात होती अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करानं दिली आहे. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिनी होणार आहे. राज्यपाल आर एन रवी यांनी काल पश्चिम बंगालची विधानसभा विसर्जित केली. कोलकाता इथल्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर शपथविधी समारंभाची तयारी सुरू असून या सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्री या समारंभाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोलकाता इथं नवनिर्वाचित भाजप आमदारांची बैठक घेणार असून यावेळी पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवड केली जाणार आहे. तमिळनाडूमध्येही नवीन सरकार स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेला 118 आकडा गाठण्याबाबत विविध राजकीय पक्षांमध्ये चर्चा सुरू आहेत. काल द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात डीएमके आणि एआयएडीएमके या दोन्ही पक्षांनी आपल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठका घेतल्या. दरम्यान राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांनी केलेल्या मागणीनुसार व्हीसीके, सीपीआय आणि सीपीआयएम या पक्षांच्या नवनिर्वाचित आमदारांची एक महत्वपूर्ण बैठक आज होणार असून या बैठकीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या टीव्हीकेला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेतला जाण्याचीही शक्यता आहे. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त देशभरातील विविध आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं पदफेरी मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आज सकाळी केंद्र कार्यालयापासून शनिवारवाड्यापर्यंत पदफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मोठ्या संख्येनं कर्मचारी सहभागी झाले होते. दिल्ली आणि कोहिमामध्येही मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. आजच्या बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत आणि व्हिएतनाम या दोन्ही देशांकडे एकत्रितपणे जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावण्याची एक मोठी संधी उपलब्ध आहे असं मत व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी मुंबईत काल झालेल्या भारत व्हिएतनाम व्यापार मंचाच्या कार्यक्रमात व्यक्त केलं. त्यांनी भारतीय कंपन्यांना, विशेषतः अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांना व्हिएतनाममध्ये गुंतवणूक करण्याचं निमंत्रण दिलं. भूतकाळात दोन्ही देशांनी परस्पर सहकार्याच्या बळावर अनेक आव्हानांचा सामना केला आहे. व्हिएतनामचे माजी राष्ट्राध्यक्ष हो ची मिन आणि भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांसारख्या दूरदृष्टी असलेल्या नेत्यांनी दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी

करण्यासाठी प्रयत्न केले. या राजकीय विश्वासाच्या बळावर 2016 पासून द्विपक्षीय संबंधांनी नवी शिखरं गाठली आहेत असंही लाम यांनी नमूद केलं. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी काल अबुधाबी इथं भारत फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील त्रिपक्षीय बैठकीत सहभाग घेतला. यावेळी त्यांच्यासोबत संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र राज्यमंत्री आणि भारतासाठीच्या विशेष दूत रिम अल हशिमी तसंच फ्रान्सच्या युरोप आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सरचिटणीस मार्टिन ब्रियन्स उपस्थित होते. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या तिन्ही देशांनी आपली भागीदारी अधिक बळकट करण्यावर आणि स्पष्ट कालमर्यादा असलेली एक कृती योजना तयार करण्यावर सहमती दर्शवली. या भेटीदरम्यान मिसरी यांनी मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक खालदून अल मुबारक यांचीही भेट घेतली आणि गुंतवणूक सहकार्याबाबत चर्चा केली. तत्पूर्वी मिसरी यांनी संयुक्त अरब अमिरातीच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य राज्यमंत्री रिम अल हशिमी यांच्याशीही चर्चा केली. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात वाढत असलेल्या धोरणात्मक भागीदारीचा त्यांनी आढावा घेतला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशातील सरकारी अन्नधान्याचा साठा 604 लाख टनांहून अधिक झाला आहे. हा साठा अनिवार्य सुरक्षित साठ्याच्या गरजेपेक्षा जवळपास तिप्पट आहे अशी माहिती अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिली आहे. गहू आणि तांदळाच्या या भक्कम साठ्यामुळे देशभरातील कल्याणकारी योजना आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी अन्नधान्याचा अखंड पुरवठा होईल. अन्नधान्याची प्रभावी खरेदी, पिकांचं उत्तम उत्पादन आणि शेतकऱ्यांना मिळणारा सातत्यपूर्ण पाठिंबा यामुळे देशाची अन्नसुरक्षा, शेतकरी कल्याण आणि एका सुदृढ भविष्याप्रती असलेली कटिबद्धता अधिकच बळकट होत आहे असंही जोशी यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या महायुद्धात सोव्हियत संघाच्या विजयाच्या 81व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या सोहळ्यादरम्यान रशियानं युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धात आजपासून 10 मे पर्यंत युद्धविरामाची घोषणा केली आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निर्णयानंतर रशियन संरक्षण मंत्रालयानं ही घोषणा केली. यावेळी होणाऱ्या संचलनादरम्यान युक्रेननं मॉस्कोवर कोणताही हल्ला केल्यास मध्य किववर मोठा क्षेपणास्त्र हल्ला होऊ शकतो असं रशियानं म्हटलं आहे. दरम्यान जवळपास 2 दशकात प्रथमच या वर्षीचं संचलन रणगाडे, क्षेपणास्त्र आणि इतर अवजड उपकरणांशिवाय होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेलं नवं 10% जागतिक आयात शुल्क बेकायदेशीर असल्याचा निर्णय न्यूयॉर्क इथल्या आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांच्या एका खंडपीठानं दिला आहे. ट्रम्प यांनी व्यापार कायद्याअंतर्गत राष्ट्राध्यक्षांना काँग्रेसनं दिलेल्या अधिकारांच्या पलीकडे जाऊन कृती केली आहे असं खंडपीठानं म्हटलं आहे. अनेक लहान उद्योगांनी या शुल्काला न्यायालयात आव्हान दिलं होतं. अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी ट्रम्प यांनी गेल्या वर्षी लागू केलेल्या जागतिक आयात शुल्काला स्थगिती दिल्यानंतर हे नवं शुल्क लागू करण्यात आलं होतं. त्यानंतर ट्रम्प प्रशासनानं 24 जुलैपर्यंत हे तात्पुरतं 10% शुल्क कायम ठेवण्यासाठी 1974च्या व्यापार कायद्याचं कलम 122 या दुसऱ्या एका कायद्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला. खंडपीठाचा हा निर्णय ट्रम्प प्रशासनासाठी आणखी एक कायदेशीर पराभव ठरला आहे. आरोग्य सेवेमध्ये जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अर्थात एआयचा वेगवान वापर करण्यासाठी इंडिया एआय आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्था अर्थात आयसीएमआरनं काल नवी दिल्लीत एक सामंजस्य करार केला. ही भागीदारी एआयच्या जबाबदार आणि व्यापक वापराद्वारे आरोग्य सेवेचे परिणाम सुधारण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल आहे असं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे. या सहकार्याअंतर्गत दोन्ही संस्था त्यांच्या पूरक सामर्थ्याचा उपयोग करतील. यात इंडिया एआयच्या संगणकीय पायाभूत सुविधा, डेटा सेट प्लॅटफॉर्म आणि एआय कौशल्य विकास उपक्रमांसोबतच आयसीएमआरचं संशोधनातील कौशल्य आणि मेडिकल इन्फॉर्मेशन डेटा फॉर एआय सोल्युशन्स चौकट यांचा समावेश आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री लखनौ इथं सुरू असलेल्या सामन्यात पावसामुळे अडथळा आल्यानं निकालासाठी डीएलएस पद्धतीचा वापर करण्यात आला. यानुसार लखनौ सुपर जायंट्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 9 धावांनी पराभूत केलं. विजयासाठी 213 धावांचं आव्हान समोर असताना रॉयल चॅलेंजर्सनं 203 धावा केल्या. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सनं 19 षटकात 3 गड्यांच्या बदलात 209

0: धावा उभारल्या होत्या. पावसामुळे वारंवार व्यत्यय आल्यानं हा सामना प्रत्येकी 19 षटकांचा करण्यात आला आणि बंगळुरु संघासमोर डीएलएसनुसार 213 धावांचं सुधारित लक्ष ठेवण्यात आलं. लखनौ संघाकडून मिचेल मार्शनं 56 चेंडूत 111 धावांची खेळी केली तर बंगळुरूसाठी रजत पाटीदारनं 31 चेंडूत 61 धावांचं योगदान दिलं. मिचेल मार्शला सामनावीर गौरवण्यात आलं. आज दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दिल्लीत सामना होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात भारतीय सैन्याचा गौरव. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा उद्या शपथविधी. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त देशभरातील आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं आज पदफेरी मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचं आयोजन. बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत आणि व्हिएतनामकडे जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावण्याची संधी. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचं प्रतिपादन. आणि देशात 604 लाख टनांहून अधिक अन्नधान्याचा साठा. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 103.9 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर सुरू आहे आकाशवाणीचं सातारा केंद्र. वेळ झालेली आहे मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात नवरा माझा नवसाचा या चित्रपटातलं हे गीत. गात्यात सोनू निगम आणि सहकारी, शब्द जगदीश खेबुडकर यांचे, संगीतकार जितेंद्र कुलकर्णी.

0: श्रोते हो, सध्या सुट्ट्यांचा हंगाम आहे आणि भटकंतीचा ऋतू सुद्धा सुरू आहे. हिरवागार निसर्ग नक्कीच आपल्याला खुणावत असतो यासाठी, परंतु कडक उन्हाळा आहे तेव्हा पर्यटन करताना आपली पूर्ण काळजी नक्की घ्या आणि ही सफर मस्त करत राहा.
1: काय ग, बारावी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
2: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
1: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
2: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
1: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
2: हो ना, शिवाय पुढे MBA, MPhil आणि PhD ची सोयही.
1: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
2: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरिये मध्ये.
3: डॉक्टरांनी मला पित्ताच्या पिशवीचं ऑपरेशन सांगितलंय, पण ते दुर्बिणीद्वारे होईल का?
4: अहो, आपल्या मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये तुम्ही चौकशी केलीत का? तिथे एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी या सुविधा तर आहेतच, शिवाय लॅप्रोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीद्वारे अपेंडिक्स, हर्निया, पित्ताशयातले खडे काढणं, गर्भाशयाची पिशवी काढणं अशा सगळ्या शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत उपलब्ध आहेत. म्हणजे आता तुमचा शोध संपला बरं का? मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा, कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality hospital.com.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी
2: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज. 3 वर्ष डिग्री.
1: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
2: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
1: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती.
2: महा DBT, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप.
1: स्वधार योजना. देश विदेशात नोकरीची संधी.
2: स्मार्ट क्लासरूम.
1: ST पास. हॉस्टेलची सोय. IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
2: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी.
1: आजच प्रवेश निश्चित करा.
2: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
1: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
2: मोबाईल 99 60 13 59 15
1: 0 21 62 22 25 45.

वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या युगलस्वरात गुरु ठाकूर यांचं हे गीत प्रवीण कुवर यांनी संगीतबद्ध केलं होतं. चित्रपट होता नशिबाची ऐसी तैसी.

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111917 9920111497।
1: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
2: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त बीबीए किंवा बीसीए करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार।
1: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय।
2: रय शिक्षण संस्थेच्या केबीपी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना।
1: अगं, बीबीए बीसीए अनुभवी आणि पीएचडी पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
2: हो ना, शिवाय पुढे एमबीए एमफिल आणि पीएचडीची सोयही।
1: मी पण ऐकलंय आयआयएमच्या धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि पीएचडी पदवीधर शिक्षक।
2: बघून येऊया का लगेच केबीपी इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरियेमध्ये।
3: डॉक्टरांनी मला पित्ताच्या पिशवीचं ऑपरेशन सांगितलंय, पण ते दुर्बिणीद्वारे होईल का?
4: अहो, आपल्या मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये तुम्ही चौकशी केलीत का? तिथे एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी या सुविधा तर आहेतच, शिवाय लॅप्रोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीद्वारे अपेंडिक्स, हर्निया, पित्ताशयातले खडे काढणं, गर्भाशयाची पिशवी काढणं अशा सगळ्या शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत उपलब्ध आहेत। म्हणजे आता तुमचा शोध संपला बरं का? मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा कोरेगाव रोड, सातारा। संकेतस्थळ www.meenakshimultispeciality hospital.com।

श्रेया घोषाल यांचा हा स्वर. चित्रपट होता जोगवा. संजय पाटील यांचे शब्द आणि अजय अतुल यांचं संगीत होतं. या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय.

ज्ञान माहिती आणि मनोरंजनासाठी आपल्यासोबत प्रत्यक्षणी सातारा आकाशवाणी. सकाळचे 9 वाजलेले आहेत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित होतोय. कार्यक्रमात सुरुवातीचं हे गीत शैलेंद्र यांचं, शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं आज का पंछी चित्रपटातलं गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि सुबीर सेन यांच्या स्वरामध्ये.

0: दहावी बारावी ते पदवी पर्यंत
1: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा
0: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
1: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
0: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
1: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
0: डिप्लोमा नंतर थेट 13वी मध्ये प्रवेश.
1: डिजिटल क्लासरूम,
0: साइट विजिट,
1: ST पास,
0: हॉस्टेलची सोय.
1: संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
0: मोबाईल 99 60 13 59 15
1: 021 62 22 45.

टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी. संपर्क अमेय जोगळेकर 9920111479 17 9920111497.

0: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
1: मग येताय ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
0: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
2: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी,
3: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री,
2: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष,
3: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष,
2: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती,
3: महा DBT, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप,
2: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी,
3: स्मार्ट क्लासरूम,
2: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट,
3: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी.
2: आजच प्रवेश निश्चित करा.
3: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
2: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
3: मोबाईल 99 60 13 59 15
2: 0 21 62 22 25 45.

0: शक्ती चित्रपटातलं गीत मजरूह सुलतानपुरी यांचे शब्द, रोशन यांचं संगीत आणि स्वर होता लता मंगेशकर यांचा.
1: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग,
2: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
1: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
2: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72. इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
2: भसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866 91 676 72.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
3: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
2: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
3: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
2: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
3: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
2: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
3: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185-68006. आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर, 98-81-38-71-14, 98-81-38-71-14.
2: यात्रा, लग्न, सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, ओसीएम, विमलचे ब्रँडेड सूटिंग,
3: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
2: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
3: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

छली या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांना आपण ऐकत होतो. कमर जलालाबादी यांची ही रचना कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केली होती. श्रोते आपण आहात आकाशवाणी सातारा केंद्रासोबत आणि ऐकताय हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर हसरत जयपुरी यांचं गीत, शंकर जयकिशन यांचं संगीत बेटी बेटी चित्रपटासाठी, ऐकूयात मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे युगल गीत.

बाबुली चित्रपटातलं हे गाणं आपण ऐकत होतो. लता मंगेशकर यांचा स्वर होता. शकील बदायनी यांचं गीत नौशाद यांनी संगीतबद्ध केलं होतं. या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय.

0: ज्ञान माहिती आणि मनोरंजनासाठी ही आहे साताऱ्यातील एकमेव एफएम वाहिनी सातारा आकाशवाणी। सकाळचे 9:30 वाजतात, प्रसारित करतोय आविष्कार मराठी साहित्य पत्रिका हा कार्यक्रम। निर्मिती सहाय्य वैदेही कुलकर्णी यांचा आहे।
1: नमस्कार श्रोते हो, मराठी साहित्य पत्रिका आविष्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। प्रसारित करीत आहोत कवी ग्रेस यांच्या 10 मे या जन्मदिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम।

0: ललित लेखनातून दिसलेले ग्रेस. लेखन श्रीनिवास वारुंजीकर. सहभाग प्रवीण कुलकर्णी, श्रीनिवास वारुंजीकर, श्रेया गोलीवडेकर, वैदेही कुलकर्णी.
1: मराठी भाषेतील कवी ग्रेस अर्थात माणिक गोडघाटे यांचं लेखन म्हणजे तमाम मराठी वाचकांसाठीचं एक आनंदाचं निधान आहे. वर्ष 1967 मध्ये कवी ग्रेस यांचा संध्याकाळच्या कविता हा कविता संग्रह बाजारात आला. मुंबईच्या प्रकाशन संस्थेतर्फे नवे कवी नवी कविता ही नवोदितांच्या कवितांची मालिका प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामधील संध्याकाळच्या कविता या पुस्तकाचं स्थान अतिशय निराळं आणि लक्षणीय ठरलं. ग्रेस हे मर्ढेकरांनंतरच्या नवकवींच्या दुसऱ्या पिढीतील अग्रगण्य कवी मानले जातात. त्यांची शब्दकळा, भाषाशैली आणि काव्यनिर्मितीची वैशिष्ट्ये मराठी काव्यातलं एक अनोखं आणि प्रभावशाली योगदान मानलं जातं. ग्रेस यांच्या कवितेत गूढता, तरलता, नादमयता आणि चित्रमयता हे प्रमुख घटक आहेत. त्यांची शब्दकळा सामान्य वाचकाला प्रथमदर्शनी दुर्बोध वाटते, पण ती खऱ्या अर्थानं अबोध पण अनुभवण्यासारखी आहे. ते शब्दांना नवे आयाम देतात आणि शब्दकोशाला नवे अर्थ किंवा शब्द देण्याचा दावा करतात. ग्रेस यांच्या कवितेत मराठी भाषेचा नाद किंवा संगीतात्मकता अतुलनीय आहे. त्यांच्या शब्दांची रचना जणू संगीतासारखी वाहते. कोणत्याही इतर कवीनं मराठी भाषेच्या संगीतमयतेचा इतका गाढा स्वीकार केला नसल्याचं म्हटलं जातं. त्यांच्या कविता गुणगुणता येतात आणि अंतर्मनात किणकिणत राहतात. त्यांची शब्दकळा इम्प्रेशनिस्ट अर्थात छाप पाडणारी आहे. साध्याच शब्दांचा अनपेक्षित वापर करून ते अनोख्या प्रतिमा निर्माण करतात. संध्याकाळ, आभाळाची निळाई, काळोख, दुःख, नैराश्य, एकटेपणा यासारख्या घटकांना ते गहन आणि गूढ रूप देतात. त्यांच्या पहिल्या संग्रहात अर्थात संध्याकाळच्या कवितामध्ये संध्याकाळी दाटणारं औदासिन्य, स्तब्धता आणि गूढ दुःख यांचं तरल चित्रण आहे. एका कवितेत ते म्हणतात,
2: भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते, भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते, मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते, ते झरे चंद्र सजनांचे ती धरती भगवी माया, ते झरे चंद्र सजनांचे ती धरती भगवी माया, झाडांशी निजलो आपण, झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया, झाडात पुन्हा उगवाया.

ग्रेस यांची शब्दकळा वाचकाला गोंजारत नाही किंवा सोप्या अर्थानं अनुनय करत नाही. त्यांचा प्रत्येक शब्द संवाद साधतो, पण तो गहन आणि बहुस्तरीय असतो. ते स्वतः म्हणतात की माझ्या कवितेचा मी प्रियकर नाही, आणि दुर्बोधतेच्या आरोपांना ते फारसं उत्तरच देत नाहीत. त्यांच्या मते कविता कधीच दुर्बोध नसते, ती अनुभवण्याची गोष्ट असते. त्यांची कविता अमूर्त संवेदना आणि शब्दातीत काव्याशय यांचा एक आलेख उभा करते. ग्रेस यांच्या स्वतःच्या शब्दात माझी कविता एक रचलेलं मृगजळ आहे, त्यात भावनिक गहनता, संवेदनशीलता आणि संगीतमयता एकत्र येऊन वाचकाला त्यांच्या काव्यक्षेत्रात ओढून घेते. वाचक आपले

0: पूर्वग्रह विसरून त्या गूढ जगात हरवतो. ग्रेस यांनी लिहिलेल्या ललित निबंधांमध्ये 7 पुस्तकं आहेत. या ललित लेखनाला ते ललितबंध म्हणतात. वर्ष 1974 मध्ये चर्चबेल हा त्यांचा पहिला ललितलेख संग्रह प्रसिद्ध झाला. हा संग्रह गद्य आणि काव्याच्या सीमारेषेवर वावरणारा असल्यानं यामधल्या लेखांचं स्वरूप लहानखुरं आहे. या पुस्तकात 35 ललित लघुनिबंध आहेत. मात्र चर्चबेलमध्ये ग्रेस यांच्या कवितेच्या मूळ संवेदना, प्रतिमा, अनुभव आणि भावनिक गहनता खूप मोठ्या प्रमाणावर सापडतात. ग्रेस यांचे ललितलेख काव्यबद्ध गद्य स्वरूपाचे आहेत. त्यात कवितेसारखी नादमयता, प्रतिमामयता, गूढता आणि संध्याकाळचं औदासिन्य जाणवतं. अनेक लेखांमध्ये त्यांच्या कवितांमधली आईची प्रतिमा, घर, एकटेपणा, स्मृती, निसर्ग, झाडं, पाऊस, संध्याकाळ यांचं तरल चित्रण आहे. काही लेखांमध्ये कवितांच्या मूळ अनुभवांचा थेट उल्लेख किंवा प्रतिबिंब दिसतं. त्यामध्ये जसं आईच्या निधनानंतरची व्याकुळता याचाही परिचय होतो. चिमण्या या लेखाचा इथं आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. कवी ग्रेस यांच्या चिमणी या निबंधातून वाचकांशी भावनिक दुवा साधला जातो. जरी ग्रेस सुरुवातीलाच सांगत असले की माझं ललित लेखन म्हणजे माझ्या कविता संग्रहाचं परिशिष्ट नाही, पण तरीही या सर्वच लेखनातून त्यांच्या कविता सुचण्याच्या वेळी ग्रेस यांची मनोवस्था काय होती हेच स्पष्टपणे उमगून जातं. म्हणूनच या लेखनामध्ये कवी ग्रेस यांचं कवी म्हणून पूर्ण काव्यबळ प्रकट होत असतं. ललितलेख वाचताना वाचकाला त्यांच्या कवितेच्या मूळ संवेदनशीलतेचा जवळून स्पर्श होतो. चर्चबेलमधले लेख आत्मपर आहेत, पण तरीही भावमधुर आणि काव्यात्मक अनुभव आवर्जून देतात. त्यांच्या कवितांमधील दुर्बोध गूढता इथं थोडी सुगम झालेली आहे, तरीही खोली मात्र तेवढीच आहे. म्हणजेच चर्चबेलमध्ये पूर्ण कवितांची मूळ दिसून येत नाहीत, पण कवितांच्या मूळ संवेदना, प्रतिमा आणि अनुभवांची मूळ खूप स्पष्ट आणि समृद्ध स्वरूपात सापडतात. हे पुस्तक ग्रेस यांच्या कवितांच्या पार्श्वभूमीवर समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचं मानलं जातं. ग्रेस लिहितात,
1: स्वतःच्या निर्मितीकडे वाचक होऊन पाहणे, तिचा निर्मात्याची भूमिका सोडून एक वाचक म्हणून आस्वाद घेणे हे प्रकरण सुद्धा उभय आपत्ती सारखेच आहे. हे प्रकरण निर्मात्याला तरी वाटते तितके सोपे नाही. कलावंतांनी निर्मिती केल्यानंतर वा ती निर्मिती पूर्ण झाल्यावर तो तिच्यापासून विभक्त होतो असे म्हणतात, व विभक्त झाल्यावर तो तिच्याकडे तटस्थ वाचकाच्या, आस्वादकाच्या भूमिकेतून पाहू लागतो असेही म्हणतात. त्याचे कारण कदाचित असे असावे की निर्मितीच्या आवर्तात ज्यावेळी कलावंत असतो त्यावेळी त्याच्या उभे राहण्याच्या अस्तित्वाने जी जागा व्यापून गेलेली असते त्या जागेची एक सावली निर्मितीच्या तेवढ्या तुकड्यावर पडते. त्यामुळे त्या भागाचे दर्शन स्वतः कलावंताला आणि वाचकालाही होऊ शकत नाही, हे अगदी खरे आहे. हीच बाब एका भीषण भानाचा हवाला ठेवून मी माझ्या डार्लिंग या कवितेत सांगितलेली आहे.
2: मी आडोशाला गेलो तर विश्वावर उजेड पडेल डार्लिंग. मी आडोशाला गेलो तर विश्वावर उजेड पडेल डार्लिंग. विश्व आडोशाला गेले तर माझ्यावर उजेड पडेल डार्लिंग. मी आडोशाला गेलो तर विश्वावर उजेड पडेल डार्लिंग.
1: या ठिकाणी एक गोष्ट मला अधोरेखित कराविषयी वाटते. आडोशाला जाणे म्हणजे कुठे? स्वतःच्या आडोशाला जाणे तर नक्कीच नव्हे. तर मग आडोशाला जाणे म्हणजे कलाकृतीच्या आडोशाला जाणेच असले पाहिजे असे मला वाटते. तात्पर्य मी कितीही प्रयत्न केला तरीही स्वनिर्मितीपासून संपूर्णतः विभक्त होऊन निखळ रसडोळस वाचकाची स्वसाहित्याच्या संदर्भात भूमिका घेऊ शकत नाही.
0: चर्चबेलमध्ये चिमण्या हा सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय लेख आहे. चिमण्यांच्या हालचाली, घरातल्या स्मृती, आईची अनुपस्थिती आणि एकटेपणा यांचं अतिशय तरल आणि भावनिक चित्रण या लेखात आहे.

0: चिमण्या या केवळ पक्षी नसून स्मृती, ओलसरपणा आणि घरातलं रिकामेपण याचं प्रतीक आहेत. चिमण्यांचा हा संदर्भ घेत ग्रेस यांनी अर्पण पत्रिका सजवलीये, ती मितवा या ललितलेख संग्रहाची.
1: प्रतिबिंबांचे तारण देऊन मी आरसा नाही मागत, प्रतिबिंबांचे तारण देऊन मी आरसा नाही मागत असे म्हणताच जुने बळ घेऊन तू नव्याने दचकलीस मागधी. प्रतिबिंबांचे तारण देऊन मी आरसा नाही मागत असे म्हणताच जुने बळ घेऊन तू नव्याने दचकलीस मागधी. भातुकलीच्या भयकंपात स्त्रगदरा, शिराणी या नावांखाली प्रश्नांकित झालीस. भातुकलीच्या भयकंपात स्त्रगदरा, शिराणी या नावांखाली प्रश्नांकित झालीस. तरीही हे आत्मवैराण अवतरण मी तुला देत नाहीये. मितवा मी अर्पण करतोय, अंगणात दाणे टाकण्यापूर्वीच उडून गेलेल्या चिमण्यांना.
0: मितवा पुस्तकाच्या पहिल्याच लेखामध्ये अर्थात स्वप्न वेचणीचा शिलालेख यामध्ये ग्रेस मांडतात, त्यामध्ये दुपारचं चित्र उमटलं आहे. ग्रेस लिहितात,
2: संचितातून सुटलेल्या फटी भरून काढण्यासाठी कोणी यावे त्याप्रमाणे ऋतू बदलतो आहे. एक दुपार माझ्यासमोर उभी, ती जीवाची काहिली करत नाही पण सावलीचा स्पष्ट पुरावा म्हणून पुढे उभा करता येईल असा एकही सावरलेला वृक्ष आज तिच्याजवळ नाही. गाडीतून प्रवास करताना ज्यावेळी गाडी रूळ बदलते त्यावेळी ती एखाद्या अंगाला कलंडून तर जाणार नाही ना अशी भीती मला सतत वाटत आली आहे. त्याच शोकाचे रांगोळी टिंब आज माझ्या खडतर अंगणात पडले आहे. म्हणून माझ्या संज्ञाचे वाकलेले ताण मायदेश तुटलेल्या माणसासारखे अधिक बिनतोड वाटू लागले आहेत.
0: या स्वप्नवेचणीच्या शिलालेखात ऐन वैशाखातली दुपार चित्रित करताना ग्रेस यांच्या लेखणीमध्ये एक कमालीची स्थिरता झालेली दिसते. याच लेखात ते पुढे म्हणतात,
2: दुपार तशीच छायाचित्रासारखी, फक्त समोर एक भिक्षेकरी उभा आहे, त्याची काठी धरून एक छोटी मुलगी, समोर स्वतःची गुंतवळ पडली आहे, एक चिमणी आली तिथे थांबली, चोचीतला कापसाचा इवलासा बोळा तिने टाकून दिला, गुंतवळीच्या दिशेने भिरभिरली, गुंतवळीत तिचे पाय अडकले, तिला उडता येईना, ती जमिनीवर घसरून पडू लागली. मुलीने भिक्षेकऱ्याची काठी तात्काळ सोडली आणि चिमणीला हातात घेतले, तिच्या पायात गुंतलेला दोरा ती सावकाश सोडवू लागली. चिमणीचे पाय मोकळे झाले, ती भुरकन उडून गेली. मुलगी हसली. स्वप्न वेचणीच्या शिलालेखातील अक्षरांचा तोंडावळा कसा असेल याची पुसटशी कल्पना मला आली.
0: मितवा हे कवी ग्रेस यांचे आत्मपर ललितबंध. आत्मपरतेमुळे त्यात आत्मचरित्रात्मक अंश प्राधान्यानं आहेतच, पण चरित्रगत वास्तवात नेहमीच सत्य, स्वप्न आणि भास यांचं जटील संमिश्रण होत गेल्यामुळे कवी प्रतिभेचा एक वेगळाच खासगी आविष्कार या ललितबंधांमधून जाणवत राहतो. उदासी आणि असोशीच्या आवर्तेमध्ये मृगजळाची अभंग तृष्णा घुसळून निघावी तशी कवी ग्रेस यांची भाषा अनुभवांच्या उत्कट स्तरांना छेदत छेदत भासचक्राचे तोल सांभाळताना दिसते. त्यामुळे क्वचित स्वतःचंच उदात्तीकरण, क्वचित स्वतःचाच निषेध अशा परस्पर विरोधी तणावांमधून कवीचा कठोर आत्मशोध त्यांच्या संवेदनशील मनाच्या अवजड चढ उतारांची साक्ष पटवत राहतो. मी आणि तू म्हणजेच कवी आणि कवीचं आयुष्य यांच्या अनेकपदरी संबंधातून उद्भवणाऱ्या संघर्षनाट्यातलं अतिशय उत्कट, आर्त आणि गंभीर स्वगत म्हणजे मितवा. पुस्तकाचं शीर्षक

0: सूचक मितवा अर्थात मित्र सूचक आहे. ते मित्रत्व, एकाकीपण, नातेसंबंध आणि अस्तित्वाच्या शोधाशी संबंधित भावनांना स्पर्श करतं. मितवा हे पुस्तक वाचताना अनेक वाचकांना ते धागा तुटल्यासारखं वाटतं, कारण हे लेख गद्य कवितेच्या सीमारेषेवर वावरणारे, अतिशय व्यक्तिगत आणि कधीकधी दुर्बोध वाटणारे असतात. तरीही ज्यांना ग्रेस यांची कविता आवडते त्यांना हे लेख काव्यात्मक अनुभव देतात. मितवा हे ग्रेस यांच्या काव्यात्मक गद्यशैलीचं उत्कृष्ट उदाहरण आहे. ज्यांना ग्रेस यांची कविता आवडते त्यांना हा ललितलेख संग्रह नक्कीच भावेल, कारण यात कवितेची गूढता आणि गद्याची स्पष्टता यांचा सुंदर मिलाप दिसतो. एकूण 46 ललितलेख या पुस्तकात आहेत. लेख आत्मचरित्रात्मक आहेत, पण त्यामध्ये केवळ मी सांगणं नसतं. ही भाषा काव्यात्मक गूढ आणि प्रतिमांनी भरलेली आहे. उदासी, असोशी आणि मृगजळासारखी तृष्णा यांचं आवर्तन वारंवार येतं. कवी ग्रेस यांच्या खास शैलीप्रमाणे संध्याकाळी रंगणारी भावना, निसर्गाचं गूढ चित्रण आणि अस्तित्वाच्या शोधाची छटा प्रत्येक लेखात जाणवते.
1: संन्याशाच्या घरात बेसर सापडली तर काय भले, संन्याशाच्या घरात बेसर सापडली तर काय भले, आपण आपली टोचून घ्यावी कानांमध्ये गवत फुले, आपण आपली टोचून घ्यावी कानांमध्ये गवत फुले.
0: कवी ग्रेस यांचा जन्म मे महिन्यामधला, त्यामुळे मितवामधल्या चांदणीची पडशाळा या लेखामध्ये ग्रेस यांनी आपल्या जन्माची कहाणी विशद केली आहे. ऐन वैशाखातल्या रणरणत्या दुपारचे ते प्रसंग वाचून आजही आपल्या मनावर एक दुखरा ओरखडा उमटतो. ग्रेस लिहितात,
2: आज माझा जन्मदिवस 10 मे. रणरणत्या वैशाखात भर दुपारी सूर्य डोक्यावर तळपत असताना सुमित्रेने मला गर्भाशयातून शिथाफीने ढकलून दिले आणि पारध्याच्या पिसासारखी अलगत हलकी झाली, मोकळी झाली, शहाणी झाली. दुरस्त वैभवाच्या खडकावर उरलेली चिरगुटे वाळवायला निघून गेली. ऊन थोडे उतरण्याची वाट तिच्या सखीने नाही पाहिली. ती अशीच तडतड घाईची सखवा होती. घाईतच सर्व गोळा करायची, पाचोळा आणि वसंत चांदणीची भित्री फुलेही. इथे बोलायचीही सोय नव्हती आणि बोलाचे कुंकू कपाळावर ठेवायला जागाही नव्हती. ते लहानपणीच पांढरे फटफटीत झालेले. एवढे असूनही तक्रारीची काटेरी ढाळी तिच्या पदराला अडकून पडलीच तर ती फोडणीतील मोहरीप्रमाणे तिला तडतडून झटकून देत असे. तर सूर्यनारायण काचखड्यांच्या ज्योती पेटवत असतानाच सुमित्रीच्या सखीने मला अविद्येच्या मलूल पाण्याने नाळ तोडणीची पहिली आंघोळ घातली. तिच्या नाकात बेसर होती.
0: ही बेसर म्हणजेच ग्रेसच्या कवितेची दुर्बोधतेची बेसरबिंदी. आपल्या याच शीर्षकाच्या लेखात ग्रेस आपल्या कवितेतील दुर्बोधतेविषयी काही महत्वाचं सांगतात. कर्णाला जशी कवचकुंडल जन्मतःच मिळाली होती तशी माझ्या कवितेला दुर्बोधतेची बेसरबिंदीही मिळाली होती. आपली कविता त्या कवितेच्या निमित्तानं निर्माण होणारे प्रश्न आणि या प्रश्नांच्या उत्तरातून क्रमशः जटील होत जाणारी आशयाची निर्मिती शरणता या सर्वच गोष्टींचं विवेचन या दुर्बोधतेची बेसरबिंदीमध्ये वाचायला मिळतं. कवी ग्रेस यांच्या लेखनामध्ये अशा अनेक संदर्भांचं विपुल लेखन आढळतं. या लेखनामध्ये भारतीय कला, संस्कृती, रामायण महाभारतातले संदर्भ, पाश्चात्य साहित्य, जर्मन कवी रायनर मरिया रिल्के, स्पॅनिश कवी पॉल व्हॅलरी, फेडरिको गॉर्सिया लॉर्का अशा सर्वच लेखनांची संदर्भ विपुलता आढळते. त्याशिवाय उर्दू कवी मिर्झा गालिबसह अनेक ठिकाणी शेरो शायरीची पखरणही आढळते. दुर्बोधतेबाबत त्यांनी मितवामध्ये सुंदर स्पष्टीकरण देताना म्हटले,
2: एक वाचक म्हणून माझ्या संवेदनांचे चांदणे उमलू लागते आणि मग त्याचवेळी हृदयाच्या पाताळघरातून कित्येक हाकांचे अनामिक आक्रोश घुमू लागतात. वाचक

0: मला इथे तिथे कारणाने कारणाशिवाय भेटलेल्या व्यक्तींचे हे संचित विलक्षण अपार्थिव स्वरूपात उभे राहते. माझ्या साहित्याचे वाचकांचे असे होते का नाही याचा अंदाज मी नाही घेऊ शकत, कारण माझ्या निर्मितीच्या विवाद्य व जटिल प्रक्रियेशी कदाचित तो भिवून उभा असला पाहिजे. गायीच्या दुधावर त्या दुधाला आच दिली की साय आलीच पाहिजे असे कार्यकारण भावाचे साधे कोष्ट घेऊन तो उभा राहत असला पाहिजे. पण माझी प्रश्नचूर निर्मिती असल्या कार्यकारण भावाच्या गणितांची उत्तरे देतेच कुठे?
1: चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे

0: पाहिजे असे कार्यकारण भावाचे साधे कोष्ट घेऊन तो उभा राहत असला पाहिजे. पण माझी प्रश्नचूर निर्मिती असल्या कार्यकारण भावाच्या गणितांची उत्तरे देतेच कुठे.
1: चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे भय, वाघिणीच्या दुधावर आली कशी साय.
0: काळोख उजळण्यासाठी जीवाने स्वतःला जाळून घ्यावे लागते हे खरेच आहे. म्हणजे उजळण्यासाठी जळणे आलेच, पण तेवढ्यावरच जळणारा प्रत्येक जण उजळून निघेलच याची हमी मात्र देता येत नाही.
1: काळोख उजळण्यासाठी जळतात जीवाने सगळे, जो वीज खुपसतो पोटी तो एकच जलधर उजळे.
2: स्त्रियांचा एक वेगळाच प्रभाव त्यांच्या लिखाणात उठून दिसतो, विशेषतः त्यांच्या आईविषयी असलेल्या त्यांच्या भावना आणि उल्लेख फार गूढ वाटतात. ग्रेस यांच्या बहुतेक लेखांप्रमाणे यातही आईची प्रतिमा केंद्रस्थानी आहे. आई हे सर्जन, स्मृती आणि व्याकुळतेचं प्रतीक आहे.
3: ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो, ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो, त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता, त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता.

0: लेखात आईच्या निधनानंतरचं घर, स्मृती आणि निसर्ग यांचा गहन संबंध दाखवला आहे. चर्चबेलमध्ये तर घर हे थकलेल्या संन्याशासारखं चित्रित केलं आहे. भिंत खचणं, ओलसरपणा, स्मृतींचा ओलावा यांचं काव्यात्मक वर्णन आहे. हे ग्रेस यांच्या कवितेतील घर थकलेले संन्यासी या भावनेशी जोडलं जातं. हे लेख दुर्बोध नाहीत पण खोल आहेत. वाचताना कवितेसारखा अनुभव येतो. भाषा साधी वाटते पण शब्दात गहन प्रतिमा आणि संगीतमयता भरलेली आहे. आईविषयीच्या अनेक संदर्भांनी ग्रेस यांची कविता भरलेली आणि भारलेली आहे. माझ्या कवितेच्या केंद्रस्थानी आहे ती माझी आईच असंही ग्रेसनी अनेक ठिकाणी म्हणून ठेवलं आहे. रामायणातली उर्मिलेची लक्ष्मण रेषा याविषयी ग्रेसनं सविस्तर लिहिलं आहे. ग्रेस म्हणतात,
1: उर्मिलेने रामायणात कोणतेच प्रश्न उपस्थित केले नाहीत आणि तरी सुद्धा थेट वाल्मिकी रामायणात सीतेपासून लक्ष्मणापर्यंत सगळे तिला वचकून राहतात. ही आदरयुक्त भीती नव्हे, वेगळी बाब आहे. उर्मिला कधीही आपल्याला एक प्रश्न विचारेल आणि त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याजवळ नाही, यातून हा वचक निर्माण झाला आहे. सीतेकरिता लक्ष्मणाने रेषा ओढली, ती सीतेने ओलांडली, पण लक्ष्मणाची ती रेषा तर तिथेच राहिली ना. या रेषेला कोणी जपायचे? आयुष्यभर मूकपणाने जपले ते फक्त उर्मिलेनेच.
0: संध्यामग्न पुरुषाची लक्षणं हा कवी ग्रेस यांचा तिसरा ललितलेख संग्रह. स्वतः ग्रेस यांच्या काव्यातलं संध्याकाळचं गूढ औदासिन्य, एकटेपणा, दुःख, स्मृती आणि अस्तित्वाच्या व्याकुळतेचं प्रतीक या सर्वच लेखांमध्ये सविस्तरपणे मांडण्यात आलं आहे. ही सर्व लेखनशैली काव्यात्मक गद्य स्वरूपाची आहे. त्यामध्ये नादमयता, प्रतिमामयता आणि गहन संवेदना जाणवते. मृगजळाचे बांधकाम या शीर्षकाचा एक लेख या संग्रहात समाविष्ट आहे. हा लेख ग्रेस यांच्या काव्यनिर्मितीच्या प्रक्रियेशी संबंधित आहे, कारण मृगजळ हे त्यांच्या कवितेचं एक आवडतं प्रतीक. ग्रेस यांच्या मते रचलेलं मृगजळ म्हणजेच काव्य. या लेखांमध्ये आईशी संबंधित गहन आत्मपर संदर्भ येतात. संपूर्ण संग्रहात संध्यामग्न पुरुष या कल्पने

0: भोवती लेख फिरतात. काही लेखांमध्ये ग्रेस यांच्या कविता निर्मितीची प्रक्रिया, आत्मछळ, शारीरिक मानसिक ताण आणि अस्तित्वाच्या प्रश्नांचा उल्लेख येतो. यातले लेख कवितेसारखा अनुभव देतात आणि वाचकाला संध्याकाळच्या गूढतेत बुडवून टाकतात. एकंदरीतच हे सर्व लेखन म्हणजे कवी ग्रेस यांच्या भावविभोर साहित्याच्या निर्मितीच्या क्षणांची कहाणी सांगतं. ग्रेसची कविता जितकी दुर्बोध मानली जाते त्या दुर्बोधतेचे काही पदर इथं विरळ होताना दिसतात. म्हणून ग्रेसच्या साहित्याचा अभ्यास करताना किंवा त्या कवितेतील दुर्बोधतेचे संदर्भ तपासताना ग्रेसच्या ललितबंधांना वगळून चालणार नाही, हेच खरं.
1: आपण ऐकत होतात कवी ग्रेस यांच्या 10 मे या जन्मदिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम ललित लेखनातून दिसलेले ग्रेस. लेखन होतं श्रीनिवास वारुंजीकर यांचं आणि सहभाग होता प्रवीण कुलकर्णी, श्रीनिवास वारुंजीकर, श्रेया गोलेवडेकर आणि वैदेही कुलकर्णी यांचा.
0: आजच्या कार्यक्रमात आता इथंच थांबूया. पुन्हा भेट मराठी साहित्य पत्रिका आविष्कारमध्ये येत्या शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता. नमस्कार.

आविष्कार मराठी साहित्य पत्रिका हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकलात. निर्मिती सहाय्य होतं वैदेही कुलकर्णी यांचं. श्रोते हो, एक निवेदन ऐका. पुसेगाव पोलीस ठाणे यांच्याकडून प्राप्त निवेदन. 35 ते 45 वर्षाचे एक बेवारस पुरुष मयत, रंग सावळा, उंची 5 फूट 6 इंच, बांधा मजबूत, शरीरावर जलचर प्राण्याच्या खुणा आढळलेल्या आहेत. अंगात निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, चौकडी विविध रंगाचा शर्ट परिधान केलेला आहे. मौजे बूथ तालुका खटाव जिल्हा सातारा हद्दीतील कळली नावाचे शिवारामध्ये पुसेगाव फलटणकडे जाणाऱ्या रोडच्या दक्षिणेस दत्तात्रय हनुमंत घाडगे यांच्या विहिरीजवळ मयत निदर्शनास आलेले आहे. सदर निवेदन माहितीस्तव पुसेगाव ठाणे यांच्याकडून प्राप्त झालेलं आहे. निवेदन संपलं.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: आरोग्य, करिअर, नोकरी, व्यवसाय, विवाह, वास्तु, आर्थिक सुबत्ता याबाबतच्या शास्त्रोक्त मार्गदर्शनासाठी संपर्क करा प्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ ज्योतिषाचार्य डॉक्टर निलेश बी कुलकर्णी यांना. संपर्क 860-001-4491, 8600-14191.
2: कॉफी चहाचा पहिला घोट सोबत बिस्किट खारी टोस्ट नान.

0: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
1: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये.
0: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
2: श्रोते हो, आता प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
0: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
4: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.
4: हो दे ना पूर्ण आमचं.

0: बाळाचं स्वप्न
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
2: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर चारुता.
3: नमस्कार.
2: आता अजून एक महत्वाचा प्रश्न असतो की बऱ्याच जोडप्यांना काही काही वेळा सायकल्स कराव्या लागतात आणि मग त्यांना पहिली सायकल सक्सेसफुल नाही झाली म्हणून दुसरी मग तिसरी अशी केली जाते, तर या कंडिशनमध्ये आयव्हीएफच्या किती सायकल्स करता येतात याबद्दल सांगा.
3: माझं वैयक्तिक मत असं आहे की आयव्हीएफच्या किती सायकल करता येतात याच्यापेक्षा पहिली सायकल सक्सेसफुल होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे. बेसिकली प्रेग्नन्सी राहणं ही खूप गुंतागुंतीची प्रोसिजर आहे. आपण आयव्हीएफमध्ये स्त्रीबीज आणि पुरुष बीजांचं मिलन करून गर्भ बाहेर तयार करतोय, गर्भाशयाची तयारी करून तो गर्भ गर्भाशयात सोडतो आहे. मात्र आत सोडलेला गर्भ जो आहे आणि गर्भाशय याची एक नाळ जुळणं असं आपण मराठीत म्हणतो की त्याच्यावर जगाच्या पाठीवर कुठेच 100% अशी खात्रीशीर ट्रीटमेंट नाही. बेसिकली गर्भ जर चांगल्या क्वालिटीचा असेल आणि गर्भाशय आपण छान तयार केलं तर गर्भ गर्भाशयामध्ये रुजणं हे अपेक्षित असतं. आणि ह्या गोष्टी ज्या 100% आपल्या हातात नाही आहेत मात्र त्यासाठी प्रयत्न करणं 100% हे आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे पहिलीच सायकल सक्सेसफुल करण्यासाठी नेमकं काय काय केलं पाहिजे हे आपण बघणं गरजेचं आहे.
2: अगदी. श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो. यासाठीच योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. डॉक्टर चारुता, जसं तुम्ही म्हणालात की पहिलीच सायकल सक्सेसफुल कशी होईल हे बघणं गरजेचं, तर काय काय बघितलं पाहिजे मग यासाठी.
3: याच्या क्रायटेरियामध्ये नेहमी एज हे फार महत्वाचं असतं. त्याच्या व्यतिरिक्त वजन कसं आहे, लाईफस्टाईल थोडे मॉडिफिकेशन केले पाहिजे. आणि माझा असा जोडप्यांना सल्ला राहील की तुम्ही आयव्हीएफ म्हणजे काय, टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय हे समजून घ्या. तुमच्या ज्या काही शंका असतील त्या फर्टिलिटी स्पेशालिस्टकडनं त्याचं शंकांचं निरसन करून घ्या आणि एका पॉझिटिव्ह अॅटिट्यूडनी या ट्रीटमेंटला सामोरे जा. तुमचे जे काही प्रश्न असतील ते वेळोवेळी त्यांना विचारा, सांगितलेल्या गोळ्यांच्या वेळा पाळा, इंजेक्शन जे असतात त्यांच्या वेळा पाळा. आणि हे सगळं जेव्हा आपण करतो तेव्हा निश्चितच याचा सक्सेस जास्त येतो. ह्याच्या जोडीला स्ट्रेस मॅनेजमेंट हे खूप महत्वाचं आहे. कोणताही स्ट्रेस, मग तो वैचारिक असो, भावनिक असो किंवा मानसिक असो, या सगळ्याचा हॉर्मोन्सवर परिणाम होतो स्पेशली फिमेल्समध्ये. आणि त्या सगळ्याचा इम्बॅलन्स झाला की कुठेतरी हे पाळीचे प्रॉब्लेम, वंध्यत्वाचे प्रॉब्लेम किंवा वारंवार गर्भपात होणं हे दिसून येतं. त्याच्यामुळे आहार, व्यायाम, योग्य वेळेला औषधं आणि स्ट्रेस मॅनेजमेंट ह्या सगळ्यांची जर आपण चतुर्सूत्री नीट बांधली तर आपल्याला फर्स्ट सायकलमध्येच सक्सेस येण्याची शक्यता ही नेहमीच जास्त असते.
2: वा श्रोते हो, म्हणूनच अशाच या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीनी, सकारात्मक अप्रोचनी आणि अर्थातच अवेअरनेसमुळे वंध्यत्वावर मात करणं आता शक्य आहे. म्हणूनच योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. पुन्हा भेटूयात. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची या कार्यक्रमात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
4: ग्राहक केंद्रित कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल आम्ही प्रसारित केलं आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 10:05 आणि 31 सेकंद झालेत. ऐकूयात ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्लॅनेट फर्निचर.
5: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
7: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
6: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
7: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्ष

0: प्रतिष्ठानपासून सातारकरांच्या सेवेत।
1: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा।
2: या आलात का फर्निचर बघून?
3: हो अगं आई, एवढं मोठं शोरूम आहे प्लॅनेट फर्निचरचं पुण्यात आणि इतकी व्हरायटी आहे की काय घेऊ आणि काय नाही असं होतं।
4: हो ना, 3-4 तास फिरवलं तुमच्या लेकांनी, पाय दुखून आलेत अगदी माझे।
3: अगं हो, पण उत्तम क्वालिटी आणि नवनवीन ब्रँड्स पण बघितले ना, आणि मॅडमचे प्रश्न तर संपत नव्हते, 1 तास त्याच्यात गेला ते नाही आठवत।
4: हे बघ तू,
2: अरे काय लहान मुलासारखे भांडताय, तुम्ही बसा मी चहा टाकते।
4: नको आई, तुम्हीच बसा, मी करते सगळ्यांसाठी चहा। सुजय, तू आई बाबांना फोटो तरी दाखव आपण बघितलेला सोफा सेटचे।
3: हो दाखवतो ना। बाबा कुठे आहेत?
5: आलो आलो, रविवारची वामकुक्षी घेत होतो।
2: संध्याकाळचे 6 वाजलेत, वामकुक्षी अर्ध्या तासाचीच असते बर का, घोरत झोपलो होतो म्हणून सांगा।
5: बर बाई, झोपलो होतो, बर दाखव बर फोटो।
3: बाबा हे बघा, हा पूर्ण लेदरचा सोफा सेट, इतका कम्फर्टेबल आहे की बसलं की उठावंसच वाटत नाही। आणि हा दुसरा, हा फुल कुशनचा एल शेप मध्ये, आणि हा अँटिक पीस पहा, फुल वुडन कार्विंग केलेलं आहे,
2: काय मस्त आहे रे।
5: श्रद्धा, तुला कुठला आवडला ग?
3: ती कन्फ्युज आहे, तिला नका विचारू काही।
5: बरं मग तुला कुठला आवडला?
3: मला
4: सांग ना सुजय, कुठला आवडला? मी कन्फ्युज आहे ना, पण तुझं तर ठरलंय, तू सांग बरं कुठला सोफा घ्यायचा। घ्या चहा, घ्या आई बाबा।
2: मला वाटतं आपण हा फुल कुशनचा घेऊ, म्हणजे याचा जो रंग आहे ना मोरपंखी, तो आपल्या घराच्या बाकीच्या इंटिरियरला पण मॅच होईल।
3: आई, कुशनचा रंग आपण आपल्याला हवा तो घेऊ शकतो, तू सोफ्याचं डिझाईन सांग ना।
5: मला वाटतं आपण फुल लेदरचा घेऊ, दिसायला पण एकदम रिच दिसतो आणि बसायला पण एकदम कम्फर्टेबल।
2: तुम्हाला पहिल्यापासून लेदरचे सोफे आवडतात, आठवतंय का साताऱ्यात जेव्हा आपण घराचं रिनोव्हेशन केलं होतं तेव्हा तुम्ही आपल्या प्लॅनेट फर्निचर मधून असाच एक लेदरचा सोफा घेतला होता।
5: हो तर, आठवतंय ना। अगं काम करून घरी आल्यावर त्या सोफ्यावर बसलो आणि समोरची आपली फुलांनी भरलेली बाग थोडा वेळ जरी बघितली तरी दिवसभराचा सगळा शीण निघून जायचा।
2: आणि सुजय आणि त्याचे मित्र तर घरी आल्यानंतर सोफ्यावर नुसता हैदोस घालायचे, झोपायचे, उड्या मारायचे, खेळायचे, मारामारी करायचे। मला सारखी भीती वाटायची हो सोफ्याला काही झालं तर।
3: हा पण काही झालं नाही त्या सोफ्याला, किती वर्ष साथ दिली त्यांनी।
2: हो
4: मग आता सुद्धा जर बाबांना आवडत असेल तर आपण लेदरचा सोफा घेऊयात ना सुजय।
5: अगं नाही, मला आवडतो म्हणून नाही, आता जो ट्रेंडिंग आहे, ज्याची फॅशन आहे, जो आपल्या घरात सूट होईल असा सोफा घ्या।
3: बाबा असं काही नसतं, जे आपल्याला आवडतं आणि आपल्यासाठी जे कम्फर्टेबल असतं ना तो आपला ट्रेंड, काय श्रद्धा?
4: करेक्ट। आणि आई बाबांसाठी सरप्राईज दाखवलं की नाही त्यांना?
2: अगं बाई आता आणि कसलं सरप्राईज।
3: हा दाखवतो। बाबा तुम्हाला आठवतं सातारच्या आपल्या घराच्या गच्चीवर एक आराम खुर्ची होती तुमच्या आवडीची, संध्याकाळ झाली की तिथं तुम्ही निवांत चहा पीत बसायचा। इथं गच्ची नाही पण आपली छोटीशी टेरेस आहे ना, त्यात तुमच्या दोघांसाठी बुक केल्यात या 2 रिक्लायनर।
2: रिक्लायनर?
4: हो, तुमच्या लग्नाच्या 35व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला भेट, आता दोघही टेरेस मध्ये निवांत चहा पीत या रिक्लायनर वर बसायचं। आवडली ना भेट आई बाबा?
2: खूप आवडली।
5: आपण साताऱ्याला असतो ना तर हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतलं असतं।
3: बाबा आता आपण पुण्यात असलो तरी हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेणार आहोत, कारण प्लॅनेटचं मोठं शोरूम आता पुण्यात सुरू झालंय।
5: काय सांगतोस, मग पुढच्या वेळेला मी पण येईन हो तुमच्या बरोबर।
4: डन, आपण एक काम करू, चौघही जण जाऊ काय?
3: हा पण सकाळीच निघू 10 वाजता, आणि जेवायचं घरी काही ठेवू नका, कारण एवढे सगळे जण प्लॅनेटला जाणार म्हटल्यानंतर आपण काही संध्याकाळ शिवाय घरी येणार नाही।
4: एक काम कर, जेवायची सोय तू कर।
1: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
0: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर,
1: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
0: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
1: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा।
6: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर।
7: प्लॅनेट फर्निचर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आता आपण ऐकलत। श्रोते हो, आपण ऐकत्या आकाशवाणीचं सातारा केंद्र, सकाळचे 10:10 झालेले आहेत। ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्वास हेल्थकेअर सांगली।
8: सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत, रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली।
9: श्रोते हो नमस्कार, श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत

0: श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मडके आहेत आपल्यासोबत. डॉक्टर आशिष सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर, बरेचसे पेशंट्स येत असतात आपल्याकडे आणि त्या पेशंट्सना काय ट्रीटमेंट दिली जाते या सगळ्याबद्दल आपण बोलत असतो. मला आज असं विचारायचं आहे, तुमच्याकडे जे लंग कॅन्सर रिलेटेड पेशंट असतात अशी एखादी केस आहे का आणि मग त्यात काय ट्रीटमेंट दिली होती याबद्दल सांगा ना.
1: तर साधारण 40 इतल्या एक लेडीज आमच्याकडे आल्या आणि त्यांना म्हणजे सुप्रा क्लॅव्हिकल, आपल्याकडे दोन छातीच्या वर दोन हाडं असतात, उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला.
0: बरं.
1: तर त्यांच्या उजव्या बाजूच्या हाडाच्या वर साधारण हरभरे इतकी एक छोटीशी गाठ होती.
0: अच्छा.
1: आणि त्यासाठी त्या आल्या होत्या. त्यांना पूर्ण खोदून इतिहास विचारला असता त्यांना थोडासा ताप होता, थोडा खोकला होता, बरेच वेक सिम्पटम्स होते.
0: अच्छा.
1: त्यांनी बऱ्याच ठिकाणी दाखवून सुद्धा त्यांचे निदान लागत नव्हते. आम्ही त्यांच्या तपासण्या केल्या, एक्सरे पाहिला, एक्सरे मध्ये दोष दाखवत होते. ह्या सर्व तपासण्या केल्या, त्यांच्या जी हरभरे इतकी जी गाठ होती त्याची तपासणी केली, FNAC नावाची म्हणजे फाईन एस्पिरेशन निडल ही तपासणी केली असता त्यामध्ये कॅन्सर पेशी आढळून आल्या.
0: अच्छा. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 800 50 63 934, 83 800 50 63 934, 7385063934.
1: आता या पेशंटची दुसऱ्या काही तपासण्या म्हणजे छातीमध्ये जे दोष दाखवत होते यासाठी हा कॅन्सर छातीमध्ये पसरला आहे का ही शंका अगदी दाट होती.
0: बरं बरं.
1: त्यांची आम्ही ब्रॉन्कोस्कोपी म्हणजे फुफ्फुसातील एंडोस्कोपी ही तपासणी केली.
0: बरं.
1: यामध्ये आम्ही दुर्बिणीद्वारे फुफ्फुस पूर्ण चेक करतो. यामध्ये कुठे आत फुफ्फुसामध्ये गाठ आहे का, ती गाठ असल्यास त्याचा तुकडा काढता येतो का आणि त्याची तपासणी करता येते का हे सर्व आम्ही पाहतो आणि ही तपासणी करून त्यामध्ये लंग कॅन्सर आहे का ह्याचं निष्पन्न करतो.
0: यानंतर काय केलं या पेशंटच्या बाबतीत, ट्रीटमेंट काय दिली हे ऐकूच यात, पण त्याआधी श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934, 73 850 63 934, 7385063934. डॉक्टर आशिष सर, तुम्ही सांगताय या पेशंट बद्दल ज्यांना लंग कॅन्सर डिटेक्ट झाला होता.
1: हो. तर जेव्हा ब्रॉन्कोस्कोपी केली तेव्हा त्यांच्यामध्ये गाठ काही दिसली नाही. मग आम्ही तिथून वॉश घेतला आणि ते फुफ्फुस धुवून काढलं.
0: ओके.
1: ते धुवून काढल्यानंतर जे सॅम्पल होतं हे तपासलं आणि त्यामध्ये सुद्धा कॅन्सर पेशी आढळून आल्या आणि ह्यामध्ये त्यांना लंग कॅन्सर हा डिटेक्ट झाला.
0: ओके.
1: याचे निदान फायनल झाल्यानंतर त्यामध्ये किती त्यांची लंगची कपॅसिटी कमी झाली आहे हे आम्ही पाहिलं.
0: ओके.
1: त्यांना त्यासाठी औषधं दिली, त्यांची लंग कपॅसिटी सुधारण्यासाठी मदत केली. पण याचबरोबर त्याची जी नेमकी ट्रीटमेंट होती तर त्यांना किमोथेरपी दिली. पेशंटच्या तक्रारी ज्या होत्या ह्या बऱ्याच टक्क्यांनी कमी झाल्या आणि पेशंटची लाईफ सुधारली. श्रोते हो, अचानक झालेले बदल जसा की बरा न होणारा खोकला, खोकल्यातून पडणारे रक्त किंवा अंगावर कुठे आलेली गाठ, कॅन्सर हा फक्त फुफ्फुसामध्ये होतो असं नाही, कॅन्सर हा कुठेही येऊ शकतो. यासाठी तुम्ही लवकरात लवकर तज्ज्ञांना दाखवून त्यांचा सल्ला घेणे आणि त्यावर त्वरित उपचार घेणे महत्वाचे आहे.
0: खरंय.
1: आणि यामधून तुम्ही तुमचं लाईफ सुधारू शकता.
0: नक्कीच. म्हणजे जेव्हा अशी काही वेगळी लक्षणं जाणवतील तेव्हा लगेच डॉक्टरांकडे आधी जाणं महत्वाचं आहे तुम्ही म्हणताय.
1: नक्कीच.
0: धन्यवाद डॉक्टर हे सांगितल्याबद्दल. वेळ झाली इथेच थांबण्याची. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्वास हेल्थ केअर सांगली आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोते, सकाळचे 10:15 आणि 35 सेकंद होत आहेत.
4: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, OCM, विमलचे ब्रँडेड सुटिंग,
5: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
4: मग येत आहे ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
5: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: 17 मजली।
1: हो 17 मजली। कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: ओळख 17 मजली।
3: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
4: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं,
4: होऊ दे ना पूर्ण
3: आमचं बाळाचं स्वप्न।
4: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866 91 676 72।

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: सुगम संगीतात आपण ऐकणार आहोत कार्यक्रमात हे पहिलं गीत आहे. सुधीर फडके यांनी गायलेलं, सुधीर मोघे यांचं गीत, राम फाटक यांनी संगीतबद्ध केलं.

0: सांधेदुखीनी त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
1: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
0: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
1: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
0: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
1: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
0: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
1: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
2: संकल्प ऊर्जा बचतीचा सन्मित्र सोलर.
1: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98-81-38-71-14 98-81-38-71-14. यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
0: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये.
1: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72. इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
2: भसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

शांताराम नांदगावकर यांचं हे भावगीत अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलं होतं आणि स्वर आशा भोसले यांचा होता. श्रोते हो, आपण आहात आकाशवाणी सातारा केंद्रासोबत आणि कार्यक्रम सुरू आहे सुगम.

0: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
1: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
2: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
3: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये.
2: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
4: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
5: देत आहे 18 महिने मुदतीची
4: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
5: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
4: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
5: संपर्क 84082993 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
4: नियम आणि अटी लागू.

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920111497
1: दहावी बारावी ते पदवी पर्यंत
2: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा
1: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
2: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
1: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
2: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
1: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश.
2: डिजिटल क्लासरूम,
1: साइट विजिट,
2: ST पास,
1: हॉस्टेलची
2: सोय. संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
1: मोबाईल 9960139915
2: 0162625545.

0: दिलराज कौर यांना आपण ऐकत होतो. गीतकार होते उमाकांत काणेकर आणि संगीतकार श्रीकांत ठाकरे.
1: यात्रा लग्न सराईसाठी मसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग
2: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
1: मग येत आहे ना खरेदीला मसवडकर ड्रेसेस मध्ये.
2: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920114917।
1: एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 7378812179 7378812179।
2: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण।
1: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा।
3: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
4: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार।
3: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय।
4: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना।
3: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
4: हो ना, शिवाय पुढे MBA, MPhil आणि PhD ची सोयही।
3: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक।
4: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरियेमध्ये।
5: डॉक्टरांनी मला पित्ताच्या पिशवीचं ऑपरेशन सांगितलंय, पण ते दुर्बिणीद्वारे होईल का?
6: अहो, आपल्या मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये तुम्ही चौकशी केलीत का? तिथे एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी या सुविधा तर आहेतच, शिवाय लॅप्रोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीद्वारे अपेंडिक्स, हर्निया, पित्ताशयातले खडे काढणं, गर्भाशयाची पिशवी काढणं अशा सगळ्या शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत उपलब्ध आहेत। म्हणजे आता तुमचा शोध संपला बरं का? मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा, कोरेगाव रोड, सातारा। संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com।
7: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप, स्टील अशा भारी भारी शेगड्या।
8: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट, सोबत बजाज फायनान्स सुद्धा।
7: मेसर्स आभा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर, सातारा।
9: डॉक्टर रेवलेज डायबेटीस इम्पॅक्ट टेस्ट।
10: तळपायाची जळजळ, डोळ्यांचे मधुमेही आजार, मूत्रपिंड बिघडणे, पायाच्या नसांची हानी, शिवाय इतर संभाव्य गुंतागुंत अशा मधुमेही परिणामांच्या व्यापक मूल्यांकन चाचण्या।
9: सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा। 9021 28 45 70।
11: सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अपर्णा मयेकर यांनी गायलेलं राम मोरे यांचं हे गीत। संगीतबद्ध केले दत्ता डावचकर यांनी।

0: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
1: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
0: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
1: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
0: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार.
2: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
3: रोज रोज हवे हवे,
4: ताजे ताजे, नवे नवे,
3: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
5: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
6: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी.
7: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री.
6: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
7: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
6: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती.
7: महाडीबीटी, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप,
6: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी,
7: स्मार्ट क्लासरूम,
6: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
7: पात्रता 10वी ते 12वी पर्यंत सर्वांसाठी.
6: आजच प्रवेश निश्चित करा.
7: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
6: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
7: मोबाईल 99 60 13 59 15,
6: 0 21 62 22 45.
8: एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 73 87 88 12 79, 73 87 88 12 79.
9: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण.
8: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा.
10: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था.

0: सातारा
1: देत आहे 18 महिने मुदतीची
0: 9% व्याज दराची समृद्धी ठेवी योजना
1: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
0: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
1: संपर्क 84082993 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
0: नियम आणि अटी लागू.
2: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता 2 शाखांमधून. 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा. जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
3: जस्ट बेसिक आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल.

उषा मंगेशकर यांनी आपण ऐकत होतो शांताराम नांदगावकर यांचं हे गीत अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलं होतं. आता ऐकत सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये उमाकांत काणेकर यांचं गीत, श्रीकांत ठाकरे यांचं संगीत.

गीतकार आणि गायक संदीप खरे, संगीत दिलं होतं सलील कुलकर्णी यांचं. कार्यक्रमात शेवटी ऐकूयात उषा मंगेशकर यांनी गायलेलं कवी अनिल यांचं हे गीत. संगीतबद्ध केलं यशवंत देव यांनी.

या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आपण ऐकते आकाशवाणीचं सातारा केंद्र, FM 92.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ह्या आमच्या मोबाईल ॲपवर. 11 वाजलेले आहेत, ऐकणार आहोत मिश्र संगीत.

0: निशासंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला समूह स्वरात हे बालगीत आपण ऐकत होतो.
1: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची पाचवी विंग सुरू.
2: ऍट 64 अवेन्यू, 1BHK 2BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72 94 94 64 64.
1: साताऱ्याच्या 64 अवेन्यू ची आता शेवटचीच पाचवी विंग. बुकिंग सुरू.
3: चेकेरीज डेली क्रेस कलेक्शन, लेडीज ब्रेसलेट्स, लेडीज कडा, हँड मंगलसूत्र अँड मेनी.

0: lightweight wrist jewelry for daily wear.
1: JK Devi and Sons Jewelers, next to Panchamukhi Ganpati, Satara.
2: रांगोळे शेगडी फेस्टिवल ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
1: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
2: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे सिटी पोस्टा समोर सातारा.
1: डॉक्टर रेवलेज डायबेटीस इम्पॅक्ट टेस्ट.
3: तळपायाची जळजळ, डोळ्यांचे मधुमेही आजार, मूत्रपिंड बिघडणे, पायाच्या नसांची हानी, शिवाय इतर संभाव्य गुंतागुंत अशा मधुमेही परिणामांच्या व्यापक मूल्यांकन चाचण्या.
1: सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा. 9021-2845-4570.
4: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार. सातारा DCC सहज सुलभ सोने तारण कर्ज.
1: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण. नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट. नो एनी हिडन चार्जेस.
4: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
1: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
4: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज. गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार.
5: मला करिअर हवंय. हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय. मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
6: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
5: पूर्ण 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव, म्हणजे स्ट्रॉंग करिअरची खात्री.
7: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा. BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चेही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू, कॉल करा 90-96-05-93-15 किंवा 99-75-86-70-99 वर.

0: मेष संगीताच्या कार्यक्रमात श्रीधर फडके यांच्या स्वरातलं हे भावगीत आपण ऐकलं. आपण आहात आकाशवाणी सातारा केंद्रासोबत. कार्यक्रम सुरू आहे मिश्र संगीताचा.
1: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता दोन शाखांमधून, एक नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि दोन कमानी हाऊस राजपथ सातारा जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग. जस्ट बेसिक आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल.
2: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची पाचवी विंग सुरू.
1: ऍट 64 अवेन्यू 1BHK 2BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी सातारा. 72-94-94-64-64.
2: साताऱ्याच्या 64 अवेन्यू ची आता शेवटचीच पाचवी विंग बुकिंग सुरू.
3: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय. मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
4: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
3: पूर्ण 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव, म्हणजे स्ट्रॉंग करिअरची खात्री.
5: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चेही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू, कॉल करा 90-96-05-93-15 किंवा 99-75-86-70-99 वर.
1: चेकेरीज डेली ग्रेस कलेक्शन, लेडीज ब्रेसलेट्स, लेडीज कडा, हँड मंगलसूत्र अँड मेनी मोर लाइटवेट रिस्ट ज्वेलरी फॉर डेली वेअर.
6: JK देवी अँड सन्स ज्वेलर्स नेक्स्ट टू पंचमुखी गणपती सातारा.

हे नाट्यपद कवी कुसुमाग्रज यांचं होतं. संगीतबद्ध केलं होतं पंडित जितेंद्र अभिषेक यांनी आणि गायलं होतं रामदास कामत यांनी. आता ऐकणार आहोत आशा भोसले यांना.

मिश्र संगीताचा कार्यक्रम सुरू आहे. आता आपण आशा भोसले यांच्या स्वरामध्ये ही गझल ऐकलीत. आता ऐकणार आहोत एक लोकगीत शाहीर पिराजीराव नाईक आणि सहकार्यांच्या स्वरातलं. शाहीर पिराजीराव सरनाईक यांचंच हे गीत आहे.

सोनू निगम यांच्या स्वरामधलं हे हिंदी भजन आपण कार्यक्रमात ऐकलं, जे संगीतबद्ध केलं होतं रवी पवार यांनी. या गीताबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. श्रोत्या, 11:30 वाजलेले आहेत. आता हिंदी चित्रपट संगीताचा विशेष कार्यक्रम प्रसारित करतोय. आजच्या कार्यक्रमात चित्राचा आपल्या सर्वांना नमस्कार. श्रोत्याहो, गुलशन बावरा अर्थात गुलशन कुमार मेहता हे हिंदी चित्रपटातील एक दिग्गज गीतकार आणि कलाकार होते. 1960 ते 1980 दशकात शेकडो लोकप्रिय गाणी त्यांनी लिहिली. पंजाब शेखपुरा इथे जन्मलेल्या बावरा यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करतानाच सुरुवातीला मुंबईमध्ये बराच काळ संघर्ष केला. खरं तर त्यांना चित्रपटांमध्ये यायचं होतं आणि त्यांना रेल्वेमध्ये नोकरीसाठी त्यांनी अर्ज केलेला होता. त्यांची बदली सुरुवातीला कोटा इथं झाली, पण ते तिथे पोहोचले तेव्हा ती जागा आधीच भरलेली होती. सुदैवाने त्यांची पुढची निवड मुंबईतील लिपिकाच्या पदासाठी झाली आणि 1955 ते मुंबई शहरामध्ये दाखल झाले. गुलशन बावरा यांनी सुरुवातीला नोकरी सांभाळत चित्रपटांमध्ये संधी मिळवण्यासाठी खूप संघर्ष केला. कल्याणजी आनंदजी या जोडीतील कल्याणजी अर्थात वीरजी शाह या नावाने ते सुरुवातीला स्वतंत्रपणे काम करत होते. त्यावेळेला चंद्रसेना 1959 आलेल्या या चित्रपटामध्ये लता मंगेशकर यांनी गायलेलं एक गाणं गुलशन बावरा यांच्याकडून त्यांनी लिहून घेतलं आणि तिथं त्यांना पहिली संधी दिली गेली. त्यानंतर

प्रेमजी आनंदजी यांनी एकत्रित केलेल्या चित्रपटांमध्ये, म्हणजे ज्यामध्ये सुरुवातीचा चित्रपट सट्टा बाजार याचा उल्लेख करावा लागेल, या चित्रपटामधली अनेक गाणी खूप लोकप्रिय झाली आणि याच चित्रपटादरम्यान या चित्रपटाचे वितरक होते शांतीबाई पटेल. त्यांनी गुलशन मेहता यांना गुलशन बावरा असं नामकरण केलं कारण ते रंगबिरंगी शर्ट परिधान करायचे आणि अशा प्रकारे गुलशन कुमार मेहता बनले गुलशन बावरा.

गुलशन बावरा यांना गीतकार म्हणून ओळख देणारे पहिले संगीतकार कल्याणजी आनंदजी, आणि त्यानंतर मात्र त्यांनी आर डी बर्मन यांच्यासोबत सुद्धा अनेक चित्रपटांमध्येही काम केलं. जवळपास 200 अधिक गाणी त्यांनी आर डी बर्मन यांच्यासाठी सुद्धा लिहिली. परंतु सुरुवातीला आर डी बर्मन यांना गुलशन बावरा यांच्याबद्दल तितकीशी खात्री वाटत नव्हती. हे नेमकं काय घडलं होतं याबद्दल आपण बोलणारच आहोत कार्यक्रमात पुढे जाताना. परंतु तत्पूर्वी हे गीत ऐकूयात उपकार चित्रपटातलं.

म्युझिक डिरेक्टर आर डी बर्मन यांनी स्वतः एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की आर डी बर्मन आणि गीतकार गुलशन बावरा यांची जोडी कशी बनली हा किस्सा खूप इंटरेस्टिंग आहे. आर डी बर्मन यांच्यासोबत सुरुवातीला दोनच गीतकार काम करायचे, ते म्हणजे मजरूह सुलतानपुरी आणि आनंद बक्षी. तिसरे कोणतेही गीतकार अद्याप त्यांच्यासोबत जोडलेले गेले नव्हते. 1972 मध्ये दोन चित्रपट एकाच वेळेला सुरू होते, बॉबी आणि धरमकरम. आणि याचे गीतकार आनंद बक्षी यांना लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी सांगितलं की तुम्ही डेट्सच्या त्यावेळच्या व्यस्ततेमुळे बॉबी किंवा आरडींचा धरमकरम हा एकच चित्रपट निवडा. आनंद बक्षी यांनी बॉबी चित्रपटाची निवड केली आणि आपण पाहिलंच की बॉबीची गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली. धरमकरमसाठी मजरूह सुलतानपुरी यांनी गाणी लिहिली आणि तीही तितकीच लोकप्रिय ठरली. या चित्रपटातला नायक म्हणजे धरमकरम मधला नायक रणवीर कपूर यांनी 1972 मध्ये हा चित्रपट केला आणि त्यावेळेला मजरूह सुलतानपुरी आणि त्यांचं फारसा जमीना, त्यामुळे त्यांनी आरडींना सांगितलं की गुलशन बावरा यांच्याकडून माझ्या चित्रपटासाठी एकतरी गाणं तुम्ही लिहून घ्या. आणि त्यांनी हात की सफाई या चित्रपटाचं उदाहरण सुद्धा त्यांना त्यावेळेला बोलताना दिलं.

हात की सफाई नंतर रणधीर कपूर यांचा आणखीन एक चित्रपट आला, तो म्हणजे खलीफा. आणि यासाठी पुन्हा एकदा आरडींना गुलशन बावरा यांच्याकडून एकतरी गीत लिहून घ्यावं असा आग्रह ते सतत करत होते. परंतु मजरूह सुलतानपुरी आणि आनंद बक्षी यांच्याशिवाय पंचमदा कुणालाही स्थान द्यायला तयार नव्हते. या चित्रपटाचे निर्माते प्रकाश मेहरा आणि रणधीर कपूर या दोघांनीही पुन्हा एकदा आरडींना कन्व्हिन्स केलं आणि केवळ त्यांच्या आग्रहाखातर गुलशन बावरा यांना एक लांबलचक अंतरा आरडीने धून बनवून दिला आणि सांगितलं, यावरती मला गाणं लिहून आणा. गुलशन बावरा यांनी ती संधी मानली, हार मानली नाही, आणि त्यांनी दिल मचल रहा है हे अतिशय रोमॅन्टिक असं गाण्याचं पहिलं कडवं आणि त्यासाठी अंतरा मात्र त्या धूननुसार खूप लांबलचक मीटरमध्ये बसणारा शब्द घेऊन तयार केला. जेव्हा आशा भोसले या गाण्याचं रेकॉर्डिंग करायला आल्या तेव्हा त्या पंचमदांना म्हणाल्या, हे पहिलं कडवं इतकं सुंदर आहे पण अंतरा एवढा भला मोठा का लिहिला गेलाय, हा थोडा बदलून घ्या ना त्यांच्याकडून. मग त्यांनी आशाजींना सांगितलं की गुलशन बावरांची ही टेस्ट होती आणि त्यात ते खरे उतरलेले आहेत. त्यांनी पुन्हा गुलशन बावरा यांना बोलवून घेतलं, त्यांच्याकडून अंतरा पुन्हा एकदा लिहून घेतला आणि अशा तऱ्हेने खलीफापासून आरडी आणि गुलशन बावरा यांची ही जोडी बनत गेली, मैत्रीही बनत गेली आणि पुढे अनेक सुपर डुपर हिट चित्रपट या जोडीने आपल्याला दिलेले आहेत.

कसमे वादे चित्रपटातलं गाणं आपण आता यानंतर ऐकणार आहोत. आती रहेगी बहारे जाती रहेगी बहारे, अतिशय अशी सदाबहार आणि सकारात्मक गाणी त्यांच्या लेखणीतून उतरली. गीतकार गुलशन बावरा यांच्या गाण्यामध्ये कायमच मैत्री, रोमांस, मस्ती आणि राष्ट्रभक्ती या सगळ्या रंगांची उधळण आपल्याला पाहायला मिळालेली आहे.

1968 साली आलेला उपकार चित्रपट. या चित्रपटामध्ये त्यांनी दोन गाणी लिहिलेली होती आणि त्यामधलं मेरे देश की धरती या गाण्याची फिल्मफेअरसाठी सर्वोत्तम गीतकार म्हणून निवड झाली. तसेच 1974 साली आलेला जंजीर यामध्ये यारी है ईमान मेरा हे एकच गाणं त्यांनी जंजीरसाठी लिहिलं आणि या गाण्यासाठी सुद्धा फिल्मफेअरचा सर्वोत्तम गीतकार पुरस्कार त्यांना मिळालेला होता. प्यार लेके नूरा या प्यार लेके सादगी यारी हे ईमान मेरा यार मेरे जिंदगी. किती समर्पक शब्द आहेत हे मैत्रीबद्दल जी त्यांनी अनेकांसोबत आयुष्यभर जपली. ऐकूयात कार्यक्रमात शेवटी जंजीर चित्रपटातलं हे गाणं.

गीतकार गुलशन बावरा यांच्या जीवन आणि कला प्रवासातील काही किस्से, काही आठवणी आणि सदाबहार गाण्यांचा आजचा होता हा हिंदी चित्रपट संगीताचा विशेष कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमातून मी चित्रा आता आपला निरोप घेते. नमस्कार श्रोते हो. आता यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा सुरुवातीला ठीक 12 वाजता वनिता मंडळ आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी तुमची सखी मदालसा कानडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. मैत्रिणींनो, कुटुंब म्हटलं की वाद आले, भांडणं आली आणि थोडीशी नोकझोकही आली, पण त्यातही गंमत असते बरं का मैत्रिणींनो. कशी ती ऐकायची आहे? चला तर मग ऐकूया हलकं फुलकं ही आपली कौटुंबिक श्रुतिका. या श्रुतिकेची संकल्पना आहे नयन पवार यांची आणि या श्रुतिकेचं लेखन केलं आहे वैजयंती नांदगावकर यांनी. यात सहभागी झाले आहेत नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे आणि निकिता फफाळ.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलकं.
2: हलकं फुलकं, हलकं फुलकं. राहुल, ए राहुल, एवढं उन्हाचं कुठे बाहेर निघालास तू?
4: अगं आजी, आद्वेतचे बाबा आहेत ना, तर त्यांना बरं नाहीये ग.
2: काय झालं त्यांना?
4: ते आजारी आहेत वाटत आणि त्यांच्या गोळ्या आणायच्यात मेडिकल वरून.
2: बर.
4: मग आद्वेत म्हणे की बा नेमकी माझी गाडी बंद पडली,

0: तर तो मला म्हणे की तू तुझी गाडी देतोस का मला. मी म्हंटल आता बाबांजवळ तुझ्या कोणीच नाही तर तू बाबांजवळ थांबाने मी तुला गोळ्या आणून देतो.
1: अरे हो, त्याची आई आणि आजी बाहेर गावी गेल्यात ना. अद्वैत आणि त्याचे बाबा दोघच आहेत ना घरी.
2: बरं झालं दादुड्या तू गोळ्या आणून देतो म्हंटलास.
3: हो रे राहुल, अडी अडचणीच्या वेळेस धावून जाणं यालाच शेजार धर्म म्हणतात. गुणाचं ग बाळ माझं.
1: अरे राहुल, बाहेर सूर्य आग ओकतोय, डोक्याला उपरण बांधून जा आणि पाण्याची बाटली पण असू देत सोबत.
0: अगाई गाडीवर तर जायचंय ना मला, आणि किती से वेळ लागणार आहे.
1: अरे पण म्हणून काय झालं.
0: पण मी काय एवढा नाजूक आहे का आता, आणि किती तरी मी भर उन्हामध्ये मित्रांसोबत क्रिकेट खेळलोय ना, या रिया सारखं मी काय एवढा नाजूक नाही.
3: हो भर उन्हात क्रिकेट खेळायचास आणि नंतर तुझा ताप निस्तरायला, आईला मनस्ताप द्यायचास,
1: नाहीतर काय.
2: ए दादुड्या उगच हुशार का मारू नकोस. आई म्हणते ना तसं उपरण बांधून जा डोक्याला.
0: आता मी काय शेतात काम करायला चाललोय का म्हणून उपरण बिपरण बांधून जायला, आणि तसंही ते घातलं की केस बिघडतात ग.
3: अरे राहुल तुझं डोकं महत्वाचं आहे की डोक्यावरचे केस.
2: जाऊ दे गाजी, त्याला जास्त केस महत्वाचे वाटतात, त्याच्या डोक्यातच येत नाही तर कशाला तू डोकं लावतेस उगस.
0: आजी डोंट वरी बघ, मैं बस यू गया और यू आया.
1: हा म्हणे यू गया आणि यू आया. अरे राहुल, अरे राहुल गेला बाई. हा ऐकायचं नावच नाही, काय म्हणावं बाई या पोराला.
2: अगं आई, या दादुड्याने पाण्याची बाटली पण नेली नाही बघ.
1: काय बाई हे पोर ग.
3: रिया तू काय कर, जरा लिंबू सरबत बनवून ठेव, उन्हातून आल्यावर ते पिलं म्हणजे त्याला जरा बरं वाटेल. असाच गेलाय ना उन्हामध्ये तो.
1: हो ना. आणि हे बघ ते लिंबू सरबत बनवून झालं की फ्रीज मध्ये ठेव, आणि त्या टोपल्यामध्ये कुरड्या आणल्यात ना भरून गच्ची भरून, त्या डब्यात भरून ठेव.
2: बर.
3: अगं रश्मी, निशेच्या लग्नाच्या निमित्तानं छबुताई आली आणि 10-12 दिवस थांबली, ते बरंच झालं बरं का एका दृष्टीने.
1: कसं काय ते.
3: अगं वाळवणाचं करायला मदत झाली नाही का तिची.
1: अरे हो हो नाही, त्या तांदळाच्या खिचीचे पापड फार छान करतात, मला काही ते जमत नाही.
2: पण म्हणून काही पुष्पाजीनं तुला नावं नाही ठेवलीत, उलट खिशी घ्यायला शिकवलं आणि मला पण शिकवलं तिने.
3: गुणाची ग माझी बाई, छान केलेस हो तू ते पापड. आणि तुला सांगू का, हे वाळवणाचं काम काही एकटी दुकटीचं नाही बरं, यासाठी मदतीला 4 हात लागतातच.
1: हो ते तर आहेच.
3: तुला सांगते रिया, आमच्या लहानपणी ना गावाकडे आमचं एकत्र कुटुंब होत, 4 काका, त्यातल्या दोघांची लग्न झाली होती बरं का, 2 आत्या होत्या, आम्ही चौघ भावंड, आई बाबा आजी आजोबा, काकाची म्हणजे मोठ्या काकाची 3 मुलं आणि मधल्या काकाला 2 मुली. आम्ही सगळे मिळून उन्हाळ्याच्या दिवसात हे वाळवणाचं काम करायचो बघ.
2: बापरे, काय फुटबॉल आणि क्रिकेट टीम एकत्र केली होती काय तुम्ही, काय धम्माल.
3: विचारू नकोस बघ, आमचा मोठा चौसोपी वाडा होता, दगडी बांधकाम होत त्यावेळेसच ते.
1: अगो बाई, म्हणजे ते पडवी माझघर असं होत का सगळं.
3: हो अगदी बरोबर बघ रश्मी, तसाच वाडा होता बर का रिया, समोर पडवी आणि पडवीत झोपाळा पण बांधलेला होता.
2: अय्या झोपाळा किती छान.
3: आणि बर का रिया, येता जाता आम्ही मुलं त्या झोपाळ्यावर झोके घेत बसवू. हा पण 2:00-3 ते 4 या वेळेत मात्र आम्हाला झोपाळ्यावर बसायची परवानगी नसायची बर का.
2: ती का बर.
3: अगं रश्मी, ती आमच्या आजोबांची विश्रांतीची वेळ. आमच्या आजोबांना त्या झोपाळ्यावर डोक्याखाली उशी तक्क्या असं घेऊन त्यावेळेला आराम करायची बर का दुपारच्या वेळेत.
1: अच्छा, म्हणजे दिनक्रम अगदी काटेकोर होता म्हणायचा त्यांचा.
3: मग आमचे आजोबा अगदी कडक शिस्तीचे बघ, भल्या पहाटे उठायचे.
1: अगो बाई,
3: आणि बर का रिया, आम्हाला सुद्धा सकाळी उशिरापर्यंत झोपू द्यायची परवानगी नव्हती बर का.
1: नाहीतर ही मुलं सुट्टी म्हंटल की उशिरापर्यंत झोपण्याचा परवानाच मिळाल्यासारखी वागतात.
2: काय गाई, ही आई ना कुठूनही फिरून माझ्या झोपेवरच येती. ए आजी, पडवी नंतर काय होत.
1: झोपत नाहीस का जास्त वेळ, झोपतेस ना.
3: जाऊ दे ग रश्मी. बर रिया, पडवी नंतर ना माझघर, त्यानंतर मधलं अंगण.
1: अच्छा.
3: हा, मागच्या बाजूला साठवणीची खोली होती. त्या खोलीच्या बाजूला बाळंतिणीची खोली होती बर का, त्यानंतर स्वयंपाक घर, आणि स्वयंपाक घराच्या बाजूला वरती माळवदार जाण्यासाठी जिना होता.
2: माळवद.
3: हा म्हणजे जशी गच्ची तुमची.
2: असं होय.
3: हा, आणि कुणी आलं गेलं पाहुणा रावळा आला तर 2 खोल्या होत्या बघ बांधलेल्या. सगळी लहान मुलं माझघरात झोपायची आणि त्यांच्या बाजूला घरातल्या बायका.
1: अहो आई, घरात इतकी सगळी माणसं म्हटल्यावर वाळवण्याचंही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात करावं लागत असेल ना.
3: मग एवढ्या तेवढ्याने भागतय होय, चांगलं 9-9, 10-10 किलोचं करावं.

0: सांगायचं बघ आम्हाला.
1: बरं.
2: अग आजी, इथं आपण 5-6 माणसापुरतच करतो, तरी बऱ्यापैकी मोठ्या पातेल्यात ते शिजवावं लागतं. मग इतक्या माणसांसाठी करायचं म्हणजे बरीच मोठी पातेली लागत असेल ना ग.
0: हो, हे भलं मोठं भगुनं लागायचं बघ आम्हाला.
2: भगुनं हे काय आता?
1: अग भगुनं म्हणजे पातेलं, हो नाही?
0: हो, त्या भगुण्याच्या बुडाला मातीनं सारवावं लागायचं बघ. मग मागच्या अंगणात चूल पेटवून त्यावर ते पातेले ठेवायचं, त्यात मग कुरड्याचा चीक बनवायचा, तांदळाचे पापड करायचे असले की तांदळाच्या खिशीचा घाटा शिजवायचा, असं सगळं चालायचं बघ आमचं.
2: पण माती का लावायची गाजी?
0: अग तो चीक किंवा तो तांदळाचा घाटा जो घ्यायचो ना, मग तो खाली त्या पातेल्याच्या बुडाला लागू नये किंवा ते करपलं जाऊ नये म्हणून त्या भांड्याला माती लावावी लागायची बघ. आणि बर का, त्या वाळवण्यासाठी खास मचण बांधली जायची.
1: मचण का बरं बांधायची ती?
0: अगं म्हणजे मग गुरांनी खाऊ नये, धूळ काडी कचरा उडू नये म्हणून असायचं हे सगळं. मग गव्हाचं काड त्यावर ठेवून त्यावर कुरड्या घालायच्या.
1: गव्हाचं काड?
0: रश्मी, जसं ज्वारीचं कणीस असतं की नाही, तशा गव्हाच्या ओंब्या असतात. वाळलेली पानं कडवा म्हणून गुरांना खायला घातली ना की उरलेल्या काड्या म्हणजे काड.
1: अच्छा.
0: हा,
2: त्यावर का म्हणून कुरड्या किंवा वाळवण करायचं?
0: अगं म्हणजे त्यावर ते चिटकून बसत नाहीत ना, वाळलं की पटकन निघतात. आणि बर का रश्मी आणि रिया, हे सगळं करायला भल्या पहाटे लवकर उठायचो आम्ही. सूर्य उगवायच्या आत वाळवण घालून झालेलं असायचं बघ आमचं.
1: सूर्य उगवायच्या आत?
0: मग रे, म्हणजे सूर्याच्या पहिल्या किरणाच्या उष्णतेपासून ते वाळायला सुरुवात व्हायची बघ.
2: ए आजी, त्या कुरड्या अर्ध्या उरल्या अर्ध्या वाळलेल्या खायला किती छान लागतात ना, पण आई मला खाऊनच देत नाही ग, लगेच ओरडते.
1: ए, मी कितीही नाही म्हटलं तरी माझी नजर चुकून तू आणि तुझा दादुड्या ते खातात ना.
0: अगं रश्मी, तीच तर खरी गंमत असती का या वयात. बरं का रिया, घरातली वडील मंडळी बायका कामात गुंतल्या की आम्ही सगळी भावंड हळूच असे उद्योग करायचो बघ. अर्ध्या ओल्या खारोड्या पापड्या कुरड्या यांची चव काही औरच आहे बघ.
1: हो, ते तर आहेच म्हणा.
2: आणि आजी, तुम्ही सगळी भावंड एकत्र म्हणजे नुसती धमाल मस्ती अशी मज्जाच असेल ना?
0: हो ग, इतकी धमाल की विचारूच नकोस. खेळ तर असे खेळायचो आम्ही एक एक, आट्या पाट्या म्हणू नको, लगोरी काय, दगड का माती, हत्तीची सोंड, लंगडी, चिरक्या, शिवणा पाणी, आंधळी कोशिंबीर, असे कितीतरी खेळ खेळायचो. तुम्हाला तर त्यातले काही माहिती पण नसतील बघ.
1: पण आई, काही म्हणा, एकत्र कुटुंबात ही गोष्ट फार चांगली असते ना, की सर्वांसोबत राहणं, एकमेकांसोबत जुळवून घेणं, खेळणं, आपापसातले वाद मिटवून पुन्हा एकत्र येणं. मला काय वाटतं ना की व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ना एकत्र कुटुंब पद्धतीत असं असलं ना की ते जास्त छान. नाहीतर काय, आजकाल क्लासेस लावायला लागतात बघा व्यक्तिमत्व विकासासाठी.
0: खरंय बघ रश्मी. आणि रिया, उन्हाळ्याच्या दिवसात ना आम्ही मधल्या अंगणात अंथरून टाकून झोपायचो बघ. रात्रीचा चंद्राच्या चांदण्यांचा शीतल प्रकाश. अगं लाईट का नाईट का लॅम्प कुठला तो तुमचा?
1: नाईट लॅम्प.
0: हा, त्याची गरजच नव्हती कारण चांदण्यांचा प्रकाशच इतका छान असायचा.
2: वा
0: रश्मी, तुला सांगते, आम्ही असं झोपायचो ना अंगणामध्ये आणि मग ते चांदण्यांकडे बघत बसायचो. मग आकाशात चांदण्यांचं एक प्रश्नचिन्ह दिसायचं आम्हाला.
1: बरं, प्रश्नचिन्ह?
0: हा. मग आमची आजी सांगायची, अरे ते सप्तर्षी आहेत.
1: सप्तर्षी?
0: हा, त्यांची अशी गोष्ट आहे असं म्हणून आमची आजी गोष्ट सांगायला सुरुवात करायची.
1: म्हणजे एका मागून एक गोष्टींचा पाऊस पडत असेल, नाही का?
0: हो ग, आजीच्या तोंडून गोष्टी ऐकण्यातली मजाच काही वेगळी होती ग. आणि बरं का रिया, तुझा दादुड्या जसा तुझ्या खुण्या काढतो ना,
2: हो
0: तसा माझा मोठा भाऊ हळूच भूताखेतांच्या गोष्टी करायला सुरुवात करायचा. इतका रंगवून रंगवून सांगायचा तो की असं वाटायचं त्याच्या गोष्टीतली ती हडळ आपल्या छातीवरून बसती की काय बाई.
1: आई, म्हणजे भीतीने पाचावर धारण बसत असेल ना?
0: हो. म
2: म्हणजे काय ग आजी, पाच भूत येत होती का?
0: काय बाई हिरिया, अगरिया, पाच भूत येत नव्हती ग.
2: मग
0: पाचावर धारण बसत असेल म्हणजे खूप भीती वाटत होती आम्हाला.
2: हो का? असे हे,
0: तुला सांगते ना, मला तर जाम भीती वाटायची.
1: बर.
0: मग अंधार पडल्यावर सोबत कोणीतरी असल्याशिवाय मी एकटी बाहेरच जायची नाही बघ.
1: अजूनही घाबरता अंधाराला?
0: घाबरत होते ग तेव्हा. आता जसं जसं वय वाढलं, मोठी होत गेले, तसं तसं हे सगळं आपल्या मनाचेच खेळ आहेत हे कळत गेलं.
2: भूत भीत काही नसतं. आजी, तुमच्या अंगणात झाडे लावली असतील ना ग तुम्ही, तुला तर फुलझाडांची किती विशेष आवड आहे.
1: कसा विषय बदलतीये.

0: असं काही नाही.
1: हो म्हणून लाईट गेल्यावर आई आधी मेणबत्ती लाव, बॅटरीचा उजेड लाव.
0: ए बघ ना लाजी.
2: जाऊ दे ग रश्मी. बरं रिया, आमच्या अंगणात किनी चारही बाजूंनी झाडं लावलेली होती बघ. कडुनिंब होता, आंबा, पेरू, चिकू अशी फळ झाडं होती. आणि त्याशिवाय गुलाब, जाई, जुई, मोगरा, झेंडू अशी फुल झाडं देखील होती बरं का. त्यामुळे कसं आम्हाला घरची फळं खायला मिळायची आणि देवपूजेसाठी भरपूर फुलं मिळायची. या झाडांमुळं भर उन्हातही आम्हाला गारवा मिळायचा. कडुलिंबाची छाया तर अतिशय शीतल असते, त्यामुळं कितीही ऊन असू दे त्याच्या खाली बसलं की खूप छान वाटायचं बघ. अगदी तुमचं ते कूलर आहे ना, तर असं आमचं नैसर्गिक कूलर होतं बघ ते झाड म्हणजे.
3: किती ऊन आहे बाय.
2: आला बघ राहुल.
1: बापरे केवढा घामेजलाय.
3: रिया अगं तो कूलर लाव बघ आधी आणि फिरव जरा माझ्याकडं. खूप प्रचंड ऊन आहे बाहेर आणि जरा थोडा अगं फ्रीज मधलं पण पाणी दे ग, दमल्यासारखं वाटतंय मला.
1: अरे राहुल तू आताच उन्हातून आलास ना आणि लगेच थंडगार पाणी काय पितोस रे फ्रीज मधलं. कूलर समोरही लगेच जाऊ नको, चूप बस तू आधी माझं ऐक. लगेच बदललेलं तापमान शरीराला सहन होत नाही, लगेच कूलर समोर बसू नकोस. 5 मिनिटं थांब आणि नंतर कूलर लाव आणि डायरेक्ट कूलरच्या समोर नको बसू, तो थोडं बाजूला बस
2: आणि मग पाणी पिरे. राहुल थांब जरा 5 मिनिट.
0: अरे दादुड्या, तरी तुला आई म्हणली होती ना की डोक्याला उपरणं बांधून जा, ऐकलं नाहीस?

0: सर्वात महत्वाचं जे आहे ना, मी ते मगाशी नाही का ते कॉटन ब्लेंड मिक्स शर्ट घालून गेलो ना, ते नका घालू बा.
1: सुती कपडे वापरा,
0: सुती कपडे घाला. आणि आपण गावाकडचं जरी वाटलो, खेड्यातला वाटलो तरी चालेल, पण डोक्यावर उपर न राहू द्या बुवा. सर्वात महत्वाचं माहिती का, की असं छान कूलर समोर बसून एकदम पाय पसरून वगैरे निवांत ताक लिंबू पाणी आणि नारळ पाणी एक एक घोट घ्यावं, जेणेकरून छान पोट थंडगार राहावं. आणि लहान बहिणीने अशीच माझी सेवा करावी, नारळ पाणी लिंबू पाणी आणून द्यावं.
1: अरे राहुल, पण यात सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, हट्टीपणा करू नये आणि आईचं ऐकावं.
2: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
3: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सणवार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
2: चला जगूया मस्त मजेने,
4: होऊया जरा हलक फुलक.
3: हलक फुलक, हलक फुलक. हलक फुलक ही कौटुंबिक श्रुतिका तुम्ही ऐकलीत. या श्रुतिकेची संकल्पना आहे नयन पवार यांची. या श्रुतिकेचं लेखन केलं होतं वैजयंती नांदगावकर यांनी, आणि यात सहभागी झाले होते वैजयंती नांदगावकर, नयन पवार, स्मिता नामदे आणि निकिता फफाळ. मैत्रिणींनो, आता वळूया आजच्या आपल्या रेसिपीकडे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक पटकन होणारी

चटणी सांगणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये छोटे छोटे कांदे बाजारात येतात आणि त्या कांद्याची स्वतःची आपली एक चव असते आणि हे कांदे टाकून एक चटणी आपल्याला बनवायची आहे, ती कशी? तर यासाठी आपल्याला लागणार आहे ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि अर्थातच हे छोटे छोटे कांदे आणि त्याबरोबर डाळ्या, म्हणजे डाळवं जे आपण चिवड्यामध्ये वापरतो, आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे. तर आता मिक्सरमध्ये ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, डाळवं, शेंगदाणे आणि चवीपुरतं मीठ आणि या छोट्या कांद्यांचे थोडेसे तुकडे असं करून आपल्याला ही चटणी मिक्सरमधनं फिरवायची आहे. आणि ही चटणी एकजीव झाली की त्यावर आता आपल्याला फोडणी करायची आहे. तर फोडणी करताना सुद्धा कढईत तेल घेतलं की पहिल्यांदा मोहरी, जीरं, थोडासा हिंग घातला की त्यानंतर याच फोडणीमध्ये आपल्याला पुन्हा या छोट्या छोट्या कांद्यांचे उभे काप करून टाकायचे आहेत. आणि कांद्याने थोडासा रंग बदलला की गॅस आपल्याला बंद करायचा आणि ही फोडणी त्या खोबऱ्याच्या चटणीवर ओतायची आहे. मैत्रिणींनो, ही चटणी डोशाबरोबर तुम्ही खाऊ शकता, पराठ्याबरोबर खाऊ शकता किंवा धपाट्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या कांद्यांची गोडी काही वेगळीच असते आणि त्यामुळे या चटणीला एक वेगळी चव येते. ही चटणी तुम्ही नक्की करून बघा बरं का मैत्रिणींनो.

आशा भोसले यांनी गायलेलं मपा भावे यांचं गीत तुम्ही ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. मैत्रिणींनो, आज आहे 8 मे आणि 8 मे हा दिवस जगभरात जागतिक रेडक्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो. रेडक्रॉस या संस्थेचे संस्थापक हेनरी ड्युनॉन्ट यांचा 8 मे हा जन्मदिवस आणि म्हणून या दिवशी रेडक्रॉस दिन साजरा केला जातो. हेनरी ड्युनॉन्ट

0: यांना शांततेचा पहिला नोबेल पुरस्कार मिळाला होता. रेडक्रॉस ही संस्था आरोग्य सेवा, रक्ताची उपलब्धता आणि मानवी मदत पुरवण्याचं कार्य करणारी एक महत्वाची संस्था आहे आणि याचं जाळं जगभरात पसरलेलं आहे. गरजूंची मदत करणं हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. यासारख्या अनेक संस्था आपल्या देशात काम करत आहेत आणि म्हणूनच मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर हेडगेवार रुग्णालयात दत्ताजी फाले रक्तपेढीच्या कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्याशी. डॉक्टर मंजुषा कुलकर्णी या जनकल्याण ब्लड सेंटर चेनच्या सेक्रेटरी म्हणूनही कार्यरत आहेत. शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिकल फाउंडेशनच्या त्या व्हाईस प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी पण आहेत. जनकल्याण ब्लड सेंटरच्या अंतर्गत स्वयंसेवी रक्तदान चळवळीविषयी त्यांनी अनेक नॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये प्रेझेंटेशन्स दिलेले आहेत. त्या अनेक पुरस्कारांनीही सन्मानित आहेत. मैत्रिणींनो, आज जसा रेडक्रॉस दिन आहे तसाच थॅलसेमिया दिन किंवा थॅलसेमिया डे म्हणूनही साजरा केला जातो 8 मे. या दोन्ही दिनांचं औचित्य साधून आपण डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्याशी संवाद साधतोय. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, तुम्ही हेडगेवार रुग्णालयाच्या दत्ताजी भाले रक्तपेढीशी संलग्न आहात अनेक वर्षांपासून, तेव्हा आजच्या दिवसाचं म्हणजे रेडक्रॉस दिनाचं आणि थॅलसेमिया डेचं काय महत्व आहे तुम्ही काय सांगाल?
1: रेडक्रॉस दिवस हा एका अर्थाने आरोग्य संघटना जी आहे, रेडक्रॉस संघटना, त्यांच्या माध्यमातून चाललेलं आरोग्यविषयक काम ते लोकांपर्यंत पोचावं आणि लोकांनी त्यानिमित्ताने रक्तदानासारख्या विषयामध्ये यावं, आरोग्य संघटनेत काम करावं, कारण ही तशी सेवाभावी संस्था आहे. रेडक्रॉस ही सेवाभावी संस्था आहे, त्यामुळे सगळेच काम करणारे तिथे स्वयंसेवी लोक आहेत. त्यामुळे आपणहून ज्यांना काहीतरी स्वतः केलं पाहिजे असं वाटतं अशा लोकांची ही संघटना आहे. त्या दिनाच्या निमित्ताने अनेकांनी त्याच्यामध्ये सहभाग देऊन समाजासाठी काही ना काही आपला वाटा उचलावा, त्यासाठी खरं म्हणजे दिवस साजरे करायचे असतात.
0: मानवी आरोग्याशी जोडली गेलेली ही एक चळवळ आहे की जेणेकरून स्वेच्छेने सगळ्यांनी यात आपापला वाटा उचलला पाहिजे. खरं तर याच उद्देशाने ही संस्था सुरू झाली होती.
1: याच उद्देशाने ही संस्था सुरू झालेली आहे आणि त्यामुळे स्वाभाविक थोडंसं रेडक्रॉस सोसायटीमध्ये असं म्हणतात की 5 C माणसांनी त्याच्यामध्ये जपावे आणि त्या माध्यमातून काम करावं. त्यात त्यांनी 5 C मध्ये काय म्हणलेलं आहे की आपण कॉम्पॅशनेट असावं, क्रिएटिव्ह असावं, कोलॅबोरेटिव्ह असावं, क्रेडिबल असावं आणि कमिटेड असावं. आणि मग असे सगळे गुण असताना आपण या समाजासाठी काहीतरी करावं म्हणून या स्वयंसेवी संघटनेचं सदस्य लोकांनी व्हावं यासाठीचा खरं म्हणजे हा प्रसार.
0: मॅडम, ही संस्था सुरू झाली त्यामागचा उद्देश म्हणजे खरं तर संकल्पना काय होती?
1: मुळामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये ही संघटना तशी भारतामध्ये सुरू झाली, त्यामुळे जखमी सैनिकांना मदत करणं हा खरं पहिला त्यातला मूळ उद्देश होता. रक्तपेढ्या सुरू करणं ह्याच्या मागे सुद्धा तीच भूमिका होती. पण मग हळूहळू स्थायी स्वरूपात पण आरोग्याचं काम काही ना काही लागतंच, त्यामुळे हळूहळू ती संघटना मोठी झाली आणि आता त्या पद्धतीने त्यांचं काम चालतं आहे. म्हणजे असं म्हणता येईल की भारतात 1200 वर इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे ऑफिसेस आहेत, कार्यालय आहेत आणि त्याच्या माध्यमातून काम चालतं.
0: ठिकठिकाणी आपण जर आता आपल्या जिल्ह्याचा विचार केला, संभाजीनगर जिल्ह्याचा, तर किती त्या संस्था इथे कार्यरत आहेत?
1: महाराष्ट्रामध्ये असं म्हणता येईल की रक्तपेढ्या या रेडक्रॉस संघटनेच्या माध्यमातून 13 ठिकाणी चालतात आणि पूर्ण भारतामध्ये 100 वर रक्तपेढ्या रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून चालतात आणि त्या माध्यमातून मुख्य काम होतं. गुजरातमध्ये तर रेडक्रॉस सोसायटीचं प्रचंड काम आहे की जो आजचा आपला दुसऱ्या दिवसाचा औचित्य तुम्ही सांगितलं की हा थॅलेसेमिया डे पण आहे, तर गुजरातमध्ये रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून रक्तपेढी तर चालतेच मोठ्या प्रमाणावर अहमदाबादमध्ये, पण त्याच्याबरोबर हा जो थॅलेसेमिया आहे तो प्रिव्हेंट करण्याचं काम पण मोठ्या प्रमाणावर चालतं. किती मोठ्या प्रमाणावर? तर पूर्ण गुजरातमधले सॅम्पल्स ते थॅलेसिमियाचे तिथल्या लॅबोरेटरीमध्ये आणून टेस्ट करतात आणि पुढच्या पिढीमध्ये हा, कारण हा जनुकीय आजार आहे थॅलेसिमिया, पुढच्या पिढीमध्ये तो होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर तिथे काम केलं जातं. तर मग ते कसं करायचं? तर 2 टप्प्यामध्ये ते केलं जातं. एक तर सगळ्या गर्भवती मातांची तपासणी, थॅलेसिमिया मायनर आहे का नाही यासाठी, म्हणजे तिथून आपण मूल थॅलेसिमियाचा जन्माला येणार नाही याची काळजी घेऊ शकतो. जर माता थॅलेसिमिया मायनर निघाली

0: त्या मुलाच्या पित्याचं पण थॅलेसेमियाची टेस्ट केली जाते. ती जर नॉर्मल आली, सामान्य आली, तर काही करायची गरज नाही. पण जर ती पण मायनर आली तर मात्र आपल्याला त्या बाळातला थॅलेसेमिया मेजर नाही ना हे पाहावं लागतं, कारण 25% शक्यता प्रत्येक बाळामध्ये थॅलेसेमिया मेजर होण्याची असते. मग तो थॅलेसेमिया मेजर होऊ नये म्हणून त्या गर्भवती महिलेच्या पोटातलं पाणी तपासून त्यांचं जेनेटिक टेस्टिंग करून जर ते बाळ सामान्य असेल किंवा थॅलेसेमिया मायनर असेल, मायनर हा तसा आजार नाहीये, तो फक्त कॅरी करतो, त्यामुळे स्वाभाविकपणे तो आपल्याला तिथे थांबवता येऊ शकतो. हा एक झाला एका अर्थाने मूल जन्माला येऊ नये याची काळजी घेण्याचा पहिला मार्ग की गर्भवती महिलांची तपासणी. पण मोठ्या प्रमाणावर काय करता येईल तर सर्व कॉलेजवरील विद्यार्थ्यांची यासाठी तपासणी करणं. तुम्हाला आठवत असेल काही वर्षांपूर्वी निगेटिव्ह रक्तगट असला की काय असा एक प्रश्न साधारणपणे लग्न करताना बऱ्याच जणांचा असायचा. पण आता शास्त्र इतकं प्रगत झालंय की त्याला काही फार अडचण नाही आहे. निगेटिव्ह माता असेल आणि वडिलांचा ग्रुप पॉझिटिव्ह असेल तरीही पहिल्या ह्याच्यात काही अडचण येत नाही. नंतर आता औषधी पण निघालेली आहेत त्यामुळं अँटीडी देऊन आपण ते आजार नाही होणार याची काळजी घेऊ शकतो. तसंच थॅलेसेमियाच्या बाबतीत पण प्री मॅरिटल काउन्सिलिंग या अर्थाने सर्व विद्यार्थ्यांची तपासणी अशी गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात रेडक्रॉसच्या माध्यमातून केली जाते आणि सगळ्या विद्यार्थ्यांची तपासणी केल्यामुळे त्याच्यातला अवेअरनेस वाढतोय आता की थॅलेसेमिया मायनर लग्न 100% करू शकतो. नॉर्मल माणूस थॅलेसेमिया मायनरशी लग्न करू शकतो पण दोन मायनरचं एकत्र जर लग्न झालं तर थॅलेसेमिया मेजर मूल जन्माला येण्याची शक्यता असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कॉलेजवयीन मुलांमध्ये याच्याविषयीचा अवेअरनेस करणं आणि त्याची तपासणी करणं असा मोठा प्रोजेक्ट गुजरातमध्ये रेडक्रॉसच्या माध्यमातून चालतो. मागच्या वर्षी मी पाहिलं तेव्हा साधारणपणे 500 थॅलेसेमिया मेजर मूल जन्माला येणार नाहीत असं काम निश्चितपणे त्यांना करता आलेले. म्हणजे इतक्या जणींची तपासणी केल्यानंतर असं झालं की 500 जणींच्या तपासणीमध्ये ते होणारं मूल थॅलेसेमिया मेजर आहे असं लक्षात आलं आणि त्याचं बर्थ आपण प्रिव्हेंट करू शकलो.
1: मॅडम, हा सुद्धा एक आजार रक्ताशी निगडीत आजार आहे, तर तुम्ही इतक्या वर्षापासून पॅथॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहात, तर पहिल्यांदा रक्त म्हणजे नेमकं काय ते आपल्या मैत्रिणींना सांगा.
0: रक्त तसं खरं म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांनी रक्त पाहिलेलंही असतं. आपल्या शरीरात एक द्रव आहे एका अर्थाने जो सगळ्या शरीरभर फिरत असतो आणि सगळ्या शरीरभर फिरत असताना हे नेमकं काय करतं तर त्याच्यातल्या अनेक वेगवेगळ्या ज्या पेशी आहेत त्याच्या पेशींच्या माध्यमातून आपली रक्ताभिसरण संस्था नीट राहते आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्या सगळ्या अवयवांना रक्त पुरवठा अन्न पुरवठा होतो असं आपण म्हणू. हे काम मूळ खरं म्हणजे रक्ताचं आहे.
1: याच्यामध्ये कुठकुठले घटक असतात रक्तामध्ये?
0: रक्ताचे तसे दोन म्हणता येतील भाग. एक सेल्युलर भाग म्हणजे ज्याच्यामध्ये आपण पेशी असं म्हणू. तीन प्रकारच्या पेशी रक्तामध्ये असतात. ज्याला लाल रक्त पेशी आपण म्हणतो की ज्याच्यामुळे साधारणपणे रक्ताचा रंग लाल असतो. दुसऱ्या पांढऱ्या रक्त पेशी आपण म्हणू आणि तिसऱ्या प्लेटलेट्स किंवा बिंबिका ज्याला मराठीमध्ये म्हणतात. आता या प्रत्येक पेशीचं कार्य वेगळं वेगळं आहे आणि राहिलेला आहे तो मग द्रवभाग. त्या द्रवभागामध्ये मग प्रोटीन्स आहेत, बाकीचे केमिकल्स आहेत. पण मूळ ह्या तीन पेशींच्या कार्यामध्ये लाल रक्त पेशींचं मुख्य काम जे आहे ना ते आपण जो श्वास घेतो त्यातला ऑक्सिजन या लाल रक्त पेशींच्या द्वारे आपल्या सगळ्या अवयवांना पोहोचवला जातो आणि तिथे तयार होणारा कार्बन डायऑक्साईड पुन्हा फुफ्फुसातून या रक्ताभिसरण संस्थेतून बाहेर पडतो. हे लाल रक्त पेशींचं काम झालं. पांढऱ्या रक्त पेशी काय करतात तर कुठलाही प्रतिकार करण्याची पहिलं काम कोण करतं तर पांढऱ्या रक्त पेशी करतात. म्हणजे आपण असं म्हणतो की ताप आला आणि पांढऱ्या रक्त पेशी वाढल्या, त्या का वाढल्या तर त्यांना त्या आलेल्या तापाला जो कोण विषाणू जीवाणू आपल्या शरीरात गेला त्याला प्रतिकार करायचा आहे, त्याला येऊ नाही द्यायचं आहे. मग हे काम मूळ त्या पांढऱ्या रक्त पेशींचे. आणि प्लेटलेट्स ज्याला बिंबिका म्हणतात, आता डेंग्यूमुळे प्लेटलेट्स सगळ्यांना खूप माहिती झालेली आहे. त्यामुळे रक्त व्हायला लागलं की गोठवण्याचं पहिलं कोण येतं तर प्लेटलेट येते आणि तिथे रक्तस्राव थांबवण्यासाठी मदत करते.
1: मॅडम, ह्या याच्यावरूनच रक्तगट कसे पडतात मग?
0: रक्तगट हा लाल रक्त पेशींवर आपल्या काही अँटीजन्स की ज्याला आपण प्रतिजन असं म्हणू मराठीमध्ये, पण अँटीजन हा शब्द जास्त सोपा वाटतो कधी कधी, अँटीजन्स असतात त्याच्यावरनं आपले रक्तगट ठरतात. सगळ्यांना माहिती असलेल्या दोन रक्तगट सिस्टीम्स आहेत पण असे वेगवेगळे साधारणपणे 45 प्रकारचे वेगवेगळे अँटीजन्स आपल्या लाल रक्त पेशींवर असतात. पण त्या सगळ्यांनाच तितकं महत्व नाही आहे कारण त्याच्यामुळं जे रक्तसंक्रमण आपण करतो त्याच्यात खूप अडचणी येत नाही. त्यामुळे मेजर कोणते दोन रक्तगट आहेत तर एक एबीओ ग्रुप म्हणतो आपण आणि दुसरा आरएच ग्रुप म्हणतो. मग हे ठरतात कशावरनं तर हे त्या लाल रक्त पेशींवर असलेल्या प्रति

0: जनावर ठरतात, अँटीजनवरनं ठरतात. मग ए बी हे दोन अँटीजन्स आहेत. लाल रक्तपेशीवर जर ए अँटीजन असेल तर त्याचा रक्तगट ए असतो, बी असेल तर त्याचा रक्तगट बी असतो, आणि दोन्हीही अँटीजन असतील तर त्याचा रक्तगट ए बी असतो. पण कधी कधी हे दोन्ही अँटीजन नसतात तर त्याचा रक्तगट ओ असतो. ही झाली ए बी ओ रक्तगट सिस्टीम. अशीच आर एच सिस्टीम जी साधारणपणे सगळ्यांना माहिती असते की आर एच पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. आपण 85% लोक तर साधारणपणे आर एच पॉझिटिव्हच असतात, बाकीचे 15% लोक वेगवेगळ्या प्रकारचे आर एच निगेटिव्ह असतात.
1: पण ह्याच्यामध्ये पण ते एक कॅटेगरी आहे की हा डोनर आहे आणि तो रेसिपियंट आहे, ते काय असतं नेमकं?
0: तर त्याच्यामध्ये आपण असं साधारणपणे असं म्हटलं जातं की ओ निगेटिव्ह हा युनिव्हर्सल डोनर आहे. हे युनिव्हर्सल डोनर का म्हणतात? तो या राहिलेल्या सातही रक्तगटाच्या लोकांना आणि ओ निगेटिव्हला सुद्धा, म्हणजे सगळ्या रक्तगटांना त्याचं रक्त चालू शकतं. आणि युनिव्हर्सल रिसिपियंट कोण आहे? तर ए बी पॉझिटिव्ह आहे, की ज्याला पण बाकीच्या कुठल्याही रक्तगटाचं रक्त चालू शकतं. त्यामुळे त्यांना तसं म्हटलं जातं. पण शक्यतावर त्या रक्तगटाचं रक्तच आपण रुग्णांना
1: देऊ शकतो. म्हणजे आर एच फॅक्टर काय असतो?
0: आर एच फॅक्टर हा पण एक प्रतिजन आहे, म्हणजे अँटीजनच आहे. तो डी अँटीजन म्हणतात त्याला. तो जर आपल्या लाल रक्त पेशींवर असेल तर आपण त्याला आर एच पॉझिटिव्ह आहे असं म्हणतो. आणि जेव्हा तो ऍबसेंट असतो, अँटीजनच नाही आहे रेड सेलवर, त्याला आर एच निगेटिव्ह म्हणलं जातं.
1: मॅडम, आपल्या शरीरासाठी रक्त निर्मितीची किती गरज असते?
0: आपल्या शरीरातल्या सगळ्याच पेशी या आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत त्याच राहत नाहीत, त्यामुळं त्यांना प्रत्येकाला त्याचं त्याचं हाफ लाईफ आहे. त्यामुळे रक्तनिर्मिती सतत होत राहिली पाहिजे. मग ही रक्तनिर्मिती सतत का झाली पाहिजे? तर आपल्या लाल रक्तपेशींचं जर आपण पाहिलं तर त्यांचं आयुष्य 120 दिवसांचं असतं. त्यामुळे 120 दिवसांनी तयार झालेली रक्तपेशी जाणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सतत चालू राहिली पाहिजे की जेणेकरून आपल्या शरीरामध्ये लाल रक्तपेशी तयार होण्याची. तसंच पांढऱ्या रक्तपेशींचं पण आहे, तसंच प्लेटलेट्सचं पण आहे. त्यांचं पण लाईफ खूप कमी आहे, म्हणजे लाल रक्तपेशींपेक्षाही त्यांचं लाईफ अजून कमी आहे. म्हणजे प्लेटलेट्स असं म्हणता येईल की 10-12 दिवसांचंच लाईफ आहे, पांढऱ्या रक्तपेशींचं 2 दिवसांचंच लाईफ आहे. त्यामुळं हे सतत डिस्ट्रॉय होत असल्यामुळे पुन्हा पुन्हा निर्मिती त्याची होण्याची गरज आहे.
1: आणि त्यावरच आपलं शरीर खरं तर चाललेलं असतं. त्याच पद्धतीने ते झालं पाहिजे, नाहीतर काहीतरी अडथळा आला समजा, म्हणजे एखादी आपत्कालीन परिस्थिती आली, रक्त तयार होत नाही, असेही बरेच केसेस तुमच्या समोर येत असतील.
0: हा, रक्त तयार होत नाही असे काही आजार आहेत की ज्याच्यामध्ये प्लास्टिक अॅनिमिया नावाचा आजार असतो, की ज्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या पेशी कमी झालेल्या असतात. जसं रक्त तयार न होण्याचा किंवा बिघाड असलेलं रक्त तयार होण्याचे पण काही जनुकीय आजार आहेत, की ज्याच्यामध्ये थॅलेसिमिया हा एक आजार आहे. की रक्त तयार होतं का? तर होतं. पण जो त्यांच्याकडे हिमोग्लोबिनचा पार्ट तयार होतो ना, त्याचं लाईफ फार नसतं. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्यामध्ये जे नॉर्मली आपल्यामध्ये जे हिमोग्लोबिन असतं ते त्याच्यात नसतं. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्याला त्यांना सतत बाहेरून रक्त द्यावं लागतं. त्यांच्याकडची रक्त निर्मिती पुरेशीच
1: नसते. बरोबर. मॅडम, मघाशी तुम्ही सांगितलं की युद्धाच्या काळामध्ये लोकांना गरज म्हणून किंवा मदत म्हणून रक्तपेढ्या सुरू झाल्या, पण ऍक्च्युअल याचं जाळं पसरायला कशी सुरुवात झाली सगळीकडे? आपल्या देशाचा विचार केला तर तुम्ही
0: तसं भारतात चा विचार केला तर पहिली रक्त केंद्र आपलं कलकत्त्याला सुरू झालं. साधारणपणे 1920 मध्ये असं म्हणता येईल कलकत्त्याचं आपलं रक्त केंद्र सुरू झालं. आणि मग हळूहळू त्याचा प्रसार सगळीकडेच होत राहिला. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये पण आपल्याकडे रक्त केंद्र सुरू झालं. मुंबईमध्ये पहिलं रक्त केंद्र सुरू झालं. हळूहळू याचा विस्तार होत गेला. नुसता विस्तार असं नाही, सुरुवातीला रक्त केंद्र सुरू झाली तेव्हा फक्त ग्रुप आणि क्रॉस मॅच एवढाच विषय होता. हळूहळू रक्तातनं संक्रमित होणारे आजार लक्षात यायला लागले. 80च्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की HIV रक्तातून जाऊ शकतो असं लक्षात आलं. मग त्याची तपासणी आली. त्याच्या आधी हिपॅटायटीस बी नावाचा काविळ ब ज्याला आपण म्हणू, त्याची तपासणी आली. मग कालांतराने असं लक्षात आलं की काविळ क नावाचा म्हणजे हिपॅटायटीस सी हा पण रक्तातनं जाऊ शकतो. मग त्याची तपासणी आली. त्यामुळे आता नुसतं रक्त संक्रमण रक्तदान असं नाही राहिलं, सुरक्षित रक्तदान आणि सुरक्षित रक्त संक्रमणाला खूप जास्त महत्व आलं. आणि मग जशी जशी ती सुरक्षिततेची कल्पना आपली वाढत गेली, जसं जसं संशोधन होत गेलं, तसं ते अधिक सुरक्षित करण्याकडे सगळ्याच रक्त केंद्रांचं काम झालं. त्यामुळे आता तर मोठ्या प्रमाणात, म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला शासनाची पण रक्त केंद्र आहेत आणि काही चॅरिटेबल इन्स्टिट्यूटची पण रक्त केंद्र आहेत.
1: तिथे संकलन केलं जातं आणि त्या त्यावेळी ते पुरवलंही जातं रक्त.

0: ही झाली आत्ताच्या काळातली म्हणजे अलीकडच्या काळामधली गोष्ट. पण याच्यापूर्वी जेव्हा रक्तपेढ्या नव्हत्या तेव्हाही लोकांना गंभीर आजार होत होते, त्यावेळी कशा पद्धतीने काम चालत होतं दवाखान्यांमधनं?
1: म्हणजे साधारणपणे मी म्हणलं ना 1920 पासून पण तेव्हा थोडस असं डायरेक्टेड डोनेशन होतं. म्हणजे रक्तगट माहिती आहे तर या पेशंटचा पण रक्तगट माहिती आहे, डोनरचा पण रक्तगट माहिती आहे. ब्लड बँकिंग एवढं डेव्हलप झालेलं नव्हतं, म्हणजे जोपर्यंत कायदा अस्तित्वात आला नाही आपल्याकडे तोपर्यंत ब्लड बँकिंग एवढं डेव्हलप झालं नव्हतं. पण रक्त जमा करून दुसऱ्याला देण्याची प्रक्रिया निश्चितपणे होती की जे ग्रुप करायचं, क्रॉस मॅच करायचं आणि आवश्यकता तपासण्या करून रुग्णाला द्यायचं, ही प्रक्रिया 1920 पासून आपल्या देशामध्ये चालू आहे.
0: त्याच्यानंतर हळूहळू याचा प्रचार आणि प्रसार दोन्ही व्हायला सुरुवात झाली, त्यानंतर रक्तपेढ्या निर्माण झाल्या आणि लोकांना त्याची मदत मिळू लागली. मॅडम, रक्तदानाचं खूप महत्व आत्ताच्या काळामध्ये तर खूप आहे, पण रक्तदान सगळ्यांनी करावं का कोणी कोणी रक्तदान करावं आणि त्याची किती गरज आहे?
1: तसं रक्तदान महिला आणि पुरुष दोघं पण करू शकतात, पण त्याचे निकष आहेतच. म्हणजे वयाची पण त्याला मर्यादा आहे, 18 वर्ष पूर्ण ते 65 पर्यंत कुणीही रक्तदान करू शकतं. पण मग वजन किती आहे, तर 45 किलोपेक्षा जास्त वजन असलं पाहिजे. मग त्यानंतरचे काही गोष्टी येतात की ज्या आम्ही तपासतो, हिमोग्लोबिनचं प्रमाण, कारण शेवटी असं आहे रक्तदात्याची पण सुरक्षितता पाहिली पाहिजे, त्यामुळे हिमोग्लोबिनचं त्यांचं प्रमाण किती आहे हे पण पाहणं जरुरी आहे. त्याच्याशिवाय रक्तदात्याला डायबिटीस, हायपरटेन्शन असे काही आजार नाही आहेत ना, हे पण पाहणं जरुरी आहे. हे कशासाठी पाहायचं तर रक्तदात्याला सुद्धा रक्तदानानंतर त्रास नाही झाला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. आणि काही गोष्टी पेशंटच्या सुरक्षिततेसाठी आहेत, जे आपण हे रक्त ज्याला रुग्णाला देणार आहोत त्याच्यासाठी. मग त्यांना कधी टायफॉइड झाला होता का, कधी मलेरिया झाला होता का, कधी आजारी पडले होते का, अशा काही गोष्टी आहेत की ज्याला आपण इन्फेक्टिव्ह इलनेस म्हणून, त्याची पण आपण रुग्णांची रक्तदात्याची चौकशी करतो, जेणेकरून रुग्णाला काही त्याच्यापासून त्रास होणार नाही. आणि मग काही आजार तर असे आहेतच कॅन्सर सारखे की ज्याच्यामध्ये रक्तदान करूच नाही शकत.
0: म्हणजे मी आता त्याच मुद्द्याकडे येणार होते की काही काही गंभीर आजार असे आहेत जे एखाद्या माणसाला ते असतील तर त्याने रक्तदान केलेलं चालत नाही, असे कोणते आजार आहेत?
1: असं कॅन्सर सारखा आजार आहे का, ह्याच्यामध्ये कसं आहे की काही टेम्पररी गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे रक्तदान करता येत नाही. म्हणजे एखाद्याचं हिमोग्लोबिन कमी आहे, वाढू शकतं ना काही दिवसांनी, काही प्रयत्न केले तर वाढू शकतं, आहारात सुधारणा केली तर, त्यामुळे तो एक टेम्पररी आहे. किंवा मला काही दिवसांपूर्वी ताप आला होता तर माझी औषधी संपली, अँटीबायोटिक्स असतील तर ते संपले, त्याच्यानंतर 15 दिवसांनी मी पुन्हा रक्तदान करू शकते, असे टेम्पररी आहेत. पण ज्याच्यातनं करताच येत नाही असे कॅन्सर सारखे आजार नक्की आहेत की ज्यांना रक्तदान कधीच करता येत नाही, किंवा ज्याचं बायपास झालेलं आहे, मेजर काही आजार आहे, मेंदूचं काही ऑपरेशन झालेलं आहे, असे काही मेजर गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये रक्तदान त्यांना नाहीच करता येत.
0: मॅडम, रक्तदानाची आत्ता समाजामध्ये किती गरज आहे?
1: रक्तदानाची गरज तर भरपूर आहे. म्हणजे असं म्हणतात की किती जणांनी रक्तदान करावं, तर आपल्या लोकसंख्येच्या 1% लोकांनी रक्तदान केलं पाहिजे, तेवढी गरज आहे. आणि असं म्हणतात की साधारणपणे तेवढी नाही पूर्ण होत, जेवढी गरज आहे तेवढे रक्तदाते येत नाहीत, अशी आत्ताची परिस्थिती आहे. स्टॅटिस्टिक्स असं सांगतं की साधारणपणे आपली गरज आहे त्याच्यापेक्षा रक्तदान हे कमी संख्येने होतं.
0: तर लोकांनी याकडे वळावं यासाठी शासनातर्फे काही प्रयत्न केले जातात का, किंवा रक्तपेढ्यांच्या मार्फत काही प्रयत्न केले जातात का?
1: रक्त पेढ्यांचं हे कामच आहे की स्वेच्छा रक्तदान वाढवणं, कारण सुरक्षित रक्तदानाची सुरुवातच स्वेच्छा रक्तदात्यापासून होते. आणि काही वर्षांपूर्वी पेड ब्लड डोनेशन असा एक विषय होता, तो आता अगदी कायद्यांनी पण बंद झालाय आणि कुठल्याच अर्थाने ते आता होत नाही तसं. त्यामुळे 100% स्वच्छ रक्तदान हे शासनाने उचललेलं एका अर्थाने पाऊल आहे. मग शासनाने त्याच्यामध्ये काय केलं तर नॅशनल ब्लड पॉलिसी तयार केली, आपल्या प्रत्येक स्टेट्समध्ये राज्य रक्त संक्रमण परिषद चालते, त्यांच्या माध्यमातून खूप प्रचार प्रसार होतो, पोस्टर्स काढली जातात, रक्तदान दिवस, रक्तदाता दिवस हे साजरे केले जातात की जेणेकरून लोकांना रक्तदानाविषयीची माहिती होत राहावी आणि लोकांनी रक्तदान करत राहावं. रक्तपेढ्या पण हे काम सतत करत राहतात. मग आता हे कसं करायचं तर साधारणपणे असं म्हणता येईल की एकतर वैयक्तिक संपर्क हा एक विषय असतो. म्हणजे मी आमच्या रक्त केंद्राचं उदाहरण देईल तर कसा वैयक्तिक संपर्क ठेवायचा लोकांशी, तर अगदी 93 पासून आम्ही जेव्हा पोस्ट कार्ड होते ना, रक्तदात्यांना वाढदिवसाची पत्र पाठवायचो.
0: बर,
1: आपण त्यांच्याकडनं जे काय फॉर्म भरून घेतो त्याच्यात त्यांचं डेट ऑफ बर्थ असते, मग स्वाभाविकपणे त्यांना ते पत्र पाठवायचं. म्हणजे असं वैयक्तिक संपर्काच्या माध्यमातून आता ते

0: बदलला, आता पोस्ट कार्ड नाही राहिले, आता मेसेजेस जातात किंवा आमच्या रक्त केंद्रात तर आमच्याकडे सेवाव्रती येऊन फोन सुद्धा करतात. म्हणजे एका अर्थाने त्यांनी कनेक्टेड राहिलं पाहिजे, त्यांना आठवण राहिली पाहिजे रक्तदानाची, असा एक विषय. दुसरा, मोठ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून, ज्याला आपण वातावरण निर्मिती म्हणतो, मग रॅलीजच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या स्पर्धा घेण्याच्या माध्यमातून असेल, की ज्याला पोस्टर स्पर्धा म्हणता येईल, निबंध स्पर्धा म्हणता येईल, घोषवाक्य स्पर्धा आहे, रांगोळी स्पर्धा आहे, म्हणजे हा विषय देऊन, म्हणजे आम्ही एके वर्षी तर गणेशोत्सव देखावा स्पर्धा पण घेतली, म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून स्पर्धेच्या निमित्ताने लोक त्याचा अभ्यास करतात आणि त्या स्पर्धेत भाग घेतात, आणि एका अर्थाने कुठेतरी काही जणांच्या मनामध्ये त्याचं जागरण होतं आणि रक्तदान वाढतं. म्हणजे त्यामुळे अशा अर्थाने प्रत्येक संधी की ज्याच्यातून आपल्याला रक्तदान प्रबोधन करता येईल, हे रक्त केंद्रांचं काम पण आहे.
1: म्हणजे प्रत्येक माध्यमांचा उपयोग तुम्ही हा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी करता. मॅडम, रक्तपेढीमध्ये ऍक्च्युअल रक्ताचं संकलन कसं केलं जातं?
0: आपण पाहिलं की आपण आधी रक्तदाता च्या निकषाला जर पात्र झाला तर स्वाभाविकपणे त्याची एक कन्सेंट घेतली जाते आणि त्याच्यानंतर रक्त संकलन केलं जातं. त्याच्या ठरलेल्या 350 ml किंवा 450 ml अशा दोन प्रकारच्या बॅग्स असतात की ज्याच्यामध्ये ते रक्त गोठू नये म्हणून आणि अधिक दिवस टिकावं म्हणून काही द्रव घातलेले असतात. मग त्यामध्ये रक्तदात्याने काही खाल्लेलं असेल, त्याची झोप पण चांगली झालेली असेल, तर अशा वेळेस त्यांचा हात एकदा ब्लड प्रेशर पाहून जिथून आपल्याला रक्त घ्यायचं स्वीकारायचं आहे त्या व्हेनचा सर्व भाग स्वच्छ करून त्यातनं रक्त घेतलं जातं. याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये काचेच्या बॉटल्स होता, आता प्लास्टिक बॅग झाल्यात. त्या प्लास्टिक बॅगच्या माध्यमातून आपण 350 ml रक्त घेतलं तर मग त्यानंतर आपण त्याचे वेगवेगळे रक्त घटक पण बनवू शकतो प्लास्टिकच्या बॅग्समुळे.
1: मॅडम, असं म्हणतात की एखाद्याने जर नियमित रक्तदान केलं तर त्याला कधी भविष्यात रक्ताची गरज पडली तर त्याला फ्रीमध्ये ते उपलब्ध करून मिळतं का?
0: हो.
1: किंवा त्याच्या फॅमिली मेंबरपैकी कुणी आजारी असेल?
0: आता याच्यामध्ये शासकीय रचनेमध्ये तर सगळ्यांना सेवा शुल्क लागत नाही, आम्ही त्याला कॉस्ट म्हणत नाही, मी शक्यतो टाळते ती, कारण प्रोसेसिंग कॉस्ट आहे, जे काय खर्च असतो सगळ्या रक्त केंद्रांचा तो त्या तपासण्या करणं, साठवणं, ती बॅग वापरणं, बाकी सगळे ओव्हरहेड्स याच्यासाठीचा लागणारा खर्च असतो. त्यामुळे ते जे काय सेवा शुल्क आहे ते पण शासनाने त्याचे नियम घालून दिलेले आहेत, त्याच्यापेक्षा जास्त घेता येत नाही असं आहे. त्यामुळे शासकीय रक्त केंद्रांमध्ये तर त्याला शुल्क लागतच नाही, पण अन्य चॅरिटेबल रक्त केंद्रांमध्ये पण, म्हणजे आमच्या रक्त केंद्राचं उदाहरण दिलं तर आम्ही डोनरला स्वतःला लागलं तर त्याला विना सेवा शुल्क देतो. कागदावर लिहिलेलं असतं की 2 वर्षापर्यंत तुम्हाला लागलं तर, पण आत्ता आम्ही पाहतोय की ज्यांनी आमच्याकडे 35-40 रक्तदान केलंय, दुर्दैवाने आता त्यांना बायपास लागतंय, 15-15 वर्ष झाली आहेत, पण आम्ही तरीही देतो. म्हणजे शेवटी रक्तदात्यांनी रक्तदान केलं म्हणून कुणाचा तरी जीव वाचला होता, तर रक्तकेंद्रांनी तेवढं त्यांच्यासाठी केलं पाहिजे असं वाटतं. म्हणून केवळ तो एक विश्वास समाजामध्ये त्या विषयाचा असावा म्हणून आपण हे विना सेवा शुल्क देतो. काही जण म्हणतात सुद्धा की आम्ही भरू शकतो पैसे किंवा आमचा इन्शुरन्स आहे, पण आपण रक्त केंद्राच्या माध्यमातून तसं करतो, नातेवाईकांना थोडी सवलत देतो.
1: हा, बरोबर. मॅडम, रेशो जर पाहिला म्हणजे रक्त तुमच्याकडे येणं, रक्त संकलन करणं आणि रक्ताची मागणी, एकूण रुग्णालयाचा व्याप बघता किती आहे आणि ते मिळालेलं रक्त तुम्हाला पुरतं का रुग्णांसाठी?
0: दत्ताजी भाले रक्त केंद्राचा आपण विचार केला ना, तर आम्ही फक्त हेडगेवार रुग्णालयापुरतं नाही चालवत. आमचं 20% रक्त हेडगेवार रुग्णालयात वापरलं जातं, बाकी 80% रक्त अन्य रुग्णालयांमध्ये, संभाजीनगर शहरातल्या आणि काही तालुक्यांमधल्या पण रुग्णालयांमध्ये आपण रक्त पुरवठा करतो. पुरतं का? तर बहुतेक वेळा ठीक परिस्थिती असते, फक्त दिवाळीच्या काळामध्ये आणि मे जूनमध्ये मात्र रक्ताचा तुटवडा प्रचंड जाणवतो, मागणी खूप वाढलेली असते आणि तुलनेने रक्तदान कमी होतं, त्यामुळे त्या काळामध्ये थोडीशी अडचणी येते.
1: म्हणजे त्याचं कारण काय की त्या काळामध्येच का अडचण जाणवते?
0: त्या काळामध्ये अडचण जाणवण्याची 2-3 कारणं आहेत. आता दिवाळीचा विचार केला तर असं होतं की आपले बरेच कॅम्प इंडस्ट्रीजमध्ये होतात, मग इंडस्ट्रीजना त्या काळामध्ये टार्गेट्स असतात, मग ते स्वाभाविकपणे तिथले रक्तदान शिबिरं त्या काळामध्ये होत नाहीत, सुट्ट्या असतात, कॉलेजेस बंद असतात, त्यामुळे स्वाभाविकपणे त्या काळामध्ये थोडंसं रक्तदान कमी होतं. आणि म्हणून आम्ही बऱ्याचदा असं म्हणतो लोकांना की तुम्ही या काळामध्ये रक्तदान करा, म्हणजे मग ती जी काय अडचण तेव्हा होते ती होणार नाही. आणि मे जूनच्या काळामध्ये पण हेच कारण आहेत, सुट्ट्या असतात, लोक प्रवासाला गेलेले असतात आणि उन्हाळा असल्यामुळे बऱ्याच जणांना ते कम्फर्टेबल पण वाटत नाही, ही पण त्यातली गोष्ट आहे, पण त्यामुळे एक त्या काळामध्ये थोडीशी अडचण येते. पण तरीही लोकांची गरज पुरवता येते, कारण आपण जर कॉल केलं डोनर्सना तर

0: डोनर्स येतात.
1: ही एक समाधानाची बाब आहे त्याच्यामध्ये. मॅडम, आपण भारतीय स्त्रीचा जर विचार केला तर तिच्या अंगात म्हणजे शरीरामध्ये मुळातच रक्ताची कमतरता खूप फासते, म्हणजे अॅनिमिक कंडिशन खूप असते स्त्रियांची, आणि दुसरं म्हणजे थॅल्सेमिक कंडिशन पण असते. याचं कारण काय असावं?
0: एक गोष्ट आहे की फिजिओलॉजिकली महिलांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण पुरुषांपेक्षा कमी असतं. म्हणजे पुरुषांचं समजा 12 ते 16 असेल तर महिलांचं साधारणपणे 11.5 ते 13.5 इतकंच असतं. ही फिजिओलॉजिकल गोष्ट आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे आणि अन्यही काही गोष्टी म्हणजे प्रेग्नन्सी आहे, डिलिव्हरी आहे, मासिक पाळी आहे, या सगळ्या कारणांनी रक्तस्राव पण महिलांना होत असतो. आधीच कमी असतं शरीराची जी रचना आहे त्याच्यामध्ये, आणि यामध्ये रक्तस्राव पण होत असतो. आणि काही गोष्टी अशा आहेत की भारतीय महिलांची जी मानसिकता आहे ना, स्वतःच्या खाण्यापिण्याकडे त्या थोडेसे दुर्लक्ष करतात, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचं स्वतःचं हिमोग्लोबिन चांगलं नाही राहत. मला बऱ्याचदा महिला म्हणतात काय खाल्लं पाहिजे. मी म्हणते तुम्हाला सगळ्यांना कळतं काय खाल्लं पाहिजे, ते मुलांना देतोच ना आपण. त्याची तब्येत नीट राहावी, त्याचं हिमोग्लोबिन नीट राहावं, याची काळजी प्रत्येक आई घेते, पण ते ती तिच्यासाठी घेत नाही. त्यामुळे खरं म्हणजे आपल्या महिलांमध्ये न्यूट्रिशनल अॅनिमिया थोडासा जास्त असतो. थॅलेसिमियाचा विषय कसा आहे, तो महिला काय, मुलगा काय, मुलगी काय, त्याच्यामध्ये ते काही डिफरन्शिएट करत नाही. तो जनुकीय आजार असल्यामुळे ज्याला झाला तो त्याला झाला असं होतं. म्हणजे
1: बरोबर, म्हणजे ते बाय बर्थच त्यांना मिळालेलं असतं असं म्हटलं तरी हरकत नाही. मॅडम, रक्तदानामध्ये महिलांचा सहभाग किती असतो, तुमचा काय अनुभव आहे?
0: साधारणपणे 4 ते 5% महिला असतात रक्तदानामध्ये. येतात तशा बऱ्याच, पण हिमोग्लोबिनच्या कारणाने बऱ्याच जणी नाकारल्या जातात, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचं प्रमाण थोडंसं कमी आहे. पण येत नाहीत का तर अजिबात येत नाहीत असं नाहीये. महिला नक्की पुढाकार घेतात, पण फिटनेसचा थोडीशी अडचण असते. त्यामुळे कुठलीही महिला रक्तदानाला आली की मी तिला म्हणते रक्तदानासाठी तर धन्यवाद म्हणते, पण फिटनेस चांगली आहे त्याच्यासाठी पहिलं अभिनंदन करते तुमचं.
1: खरंय, खरंय, अगदी खरंय. मॅडम, जाता जाता आपल्या मैत्रिणींना तुम्ही काय सल्ला द्याल?
0: रक्तदान करण्यासाठीच म्हणून नाही, पण आपण आपल्या आरोग्याकडे नक्की लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आपण रक्तदानास पात्र झालो म्हणजे काय झालं, तर आपलं स्वतःचं आरोग्य खूप चांगलं आहे असं झालं. मग काय करायला पाहिजे आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी? एक पहिला आहार असतो की 2 टोकाचे आपल्याकडे भारतीय महिलांमध्ये विषय असतात. एक तर उपास तापास असतात, किंवा मग थोडंसं फॅड असतं, फिट राहायचं, रोड राहायचं, बारीक राहायचं. या दोन्हीही कारणांनी हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं. म्हणजे एक तर व्रतवैकल्य किंवा फास्ट फूडचा जमाना, अशा 2 गोष्टींमुळे दोन्ही वयाच्या महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी राहतं. त्यामुळे आपल्या आहारावर लक्ष दिलं पाहिजे. सकस चौरस आहार जे आपल्या लहानपणापासून आपण करत आलेलो आहे, वरण भात, भाजी पोळी, कोशिंबिरी, हे सगळं खरं म्हणजे आपल्या आहारात असलं पाहिजे, आणि ते आपण नियमितपणे स्वतःसाठी पण घेतलं पाहिजे. दुसरं आहे व्यायाम. काही ना काहीतरी व्यायाम आपण केला पाहिजे. चालणं असेल, फिरणं असेल, पळणं असेल, काही जणांना शक्य असेल तर योगासनं केली पाहिजेत. कुठला तरी व्यायाम आपण नक्की केला पाहिजे. मैदानी खेळ जर शक्य असतील तर ते पण करायला हरकत नाही, पण एक कुठलं तरी आपल्या शरीराला व्यायाम नक्की पाहिजे आहे. तसंच जसं हे शारीरिक स्वास्थ्य आहे ना, तसं आपलं मानसिक स्वास्थ्य पण महिलांनी चांगलं ठेवलं पाहिजे, की ज्याच्यामध्ये समाधानी असणं हेच खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि समाधानी तुम्ही असाल तर बाकी शारीरिक आरोग्यावर खूप परिणाम होतो. मानसिक आरोग्याचा परिणाम शारीरिक आरोग्यावर होत असल्यामुळे मानसिक आरोग्य पण आपलं आपण चांगलं ठेवलं पाहिजे. आणि ते दुसऱ्या कोणावर अवलंबून नाही आहे, ते स्वतःवरच अवलंबून आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे ज्याही कुठल्या मार्गांनी आपल्याला, पुन्हा एकदा असं म्हणता येईल की मेडिटेशन कुणाला आवडत असेल तर मेडिटेशन, कुणाला कदाचित भजन गाणी याच्यानी समाधान मिळत असेल तर ते, कुठल्या का कारणांनी जे आपल्याला आवडतं, रुचतं, ज्याच्याने खरोखर आपण शांत राहू शकतो, असं आपलं मानसिक आरोग्य महिलांनी निश्चितपणे चांगलं ठेवलं पाहिजे. महिलांनी कुटुंबाबरोबर स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून ती त्या कुटुंबाचा एक भाग असा आहे, आणि ती स्वतः आरोग्य राहिलं तर ते सगळं कुटुंबच आरोग्य संपन्न राहू शकतं.
1: कुटुंबाचा डोलारा ती सांभाळू शकते. मॅडम, रेडक्रॉस सोसायटीचं जे उद्दिष्ट आहे की गरजूंना मदत करणं, यासाठी आपण एक चांगलं नागरिक म्हणून काय करायला हवं?
0: रेडक्रॉस सोसायटीनेच असं म्हणलेलं आहे बरं का, की 5 C असे म्हणलेले आहेत त्यांनी, की काय असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही एखादं काम स्वयंसेवी करू शकता किंवा रेडक्रॉस सोसायटीत येऊन तुम्ही काही करू शकता. तर त्यांनी जे 5 C म्हणलेले आहेत ना, ते आपणच एक क्रिएटिव्ह असलं पाहिजे, कोलॅबोरेटिव्ह असलं पाहिजे, म्हणजे लोकांना सहकार्य आपण केलं पाहिजे.

0: क्रेडिबल असलं पाहिजे, म्हणजे आपण पण विश्वासपात्र असलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं आपण कमिटेड असलं पाहिजे की जेणेकरून आपण एखादं काम आपण हाती घेतलंय तर अतिशय तन मन धन अर्पण आपण ते केलं पाहिजे. अशी साधारण 5C मध्ये रेडक्रॉसची सोसायटीची कल्पना आहे की आपण सर्वांनी त्याच्यामध्ये काम करावं.
1: मॅडम, इतक्या महत्वपूर्ण अशा विषयावर आज तुम्ही आमच्याशी संवाद साधला, आज इथे आलात, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि आपल्या समस्त मैत्रिणींच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
0: मॅडम, हे कामच आहे आपलं सगळ्यांचं. पुन्हा एकदा सांगेन की थॅलेसिमिया पेशंटना

0: वाद साधला, आज इथे आलात त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि आपल्या समस्त मैत्रिणींच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानते, धन्यवाद.
1: मॅडम, हे कामच आहे आपलं सगळ्यांचं. पुन्हा एकदा सांगेन की थॅलेसिमिया पेशंटना दर महिन्याला रक्त लागतं, त्यामुळे रेड क्रॉस सोसायटीच्या वतीने आणि सगळ्या रक्तकेंद्रांच्या वतीने मी असं आवाहन करीन की थॅलेसिमियाचं रक्तपालक आपल्याला होता येईल का याचा पण विचार करावा. त्यांना नेहमीच रक्त लागतं, मग आपण 4 महिन्यांनी रक्त देऊ शकतो तर आपण देऊ शकतो का त्याच्यासाठी, असा विचार सगळ्या महिलांनी करावा असं मी सगळ्यांना आवाहन करते.
0: मैत्रिणींनो, 8 मे या जागतिक रेडक्रॉस आणि थॅलेसेमिया दिनाच्या अनुषंगाने रक्तदान हे जीवनदान याविषयी छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ हेडगेवार रुग्णालयाच्या दत्ताजी भाले रक्तपेढीच्या कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट डॉ मंजुषा कुलकर्णी यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात.

0: बरे तर मैत्रिणीनो, आज मी तुमची सखी मदालसा कानडे इथेच तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. मैत्रिणीनो, आजच्या या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

अज्ञात मुंबई या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे यांची शैलेश माळोदे यांनी घेतलेली विशेष मुलाखत जरूर ऐका येत्या शनिवारी म्हणजेच 9 मे रोजी सकाळी 7:30 आकाशवाणीच्या FM रेनबो चॅनलवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवरही.

0: मराठीत जी पुस्तकं आली आहेत ना त्याचाही आधार कुठेतरी इंग्रजी पुस्तकच आहेत. त्यावेळी प्रत्यक्ष मला वाटतं नारायण मडगावकर गोविंद मडगावकर सोडलं तर त्यावेळी प्रत्यक्ष पाहून लिहिलेलं तसं कोणी नाहीये माझ्या माहितीत. तर मला गॅझेट मधनं हा सगळा शोध लागला. म्हणजे चावचाऊ सारखं पुस्तक म्हणजे एवढी प्रवास वर्णन तर जबरदस्तच. त्यातनं जी मुंबई समजत जाते ना ते काही ऐतिहासिक संदर्भ नव्हे पण तेव्हाचे मुंबईची वर्णन त्यात येतात. मला ती कल्पना करायची सवय डोळ्यासमोर उभं करायचं चित्र ते वाचत असतात.
1: श्रोते हो, अज्ञात मुंबई ही मालिका दिनांक 10 मे पासून सुरू होतीये. याच अनुषंगानं

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: श्रोते हो, दुपारी 1 वाजता आपण ऐकू शकाल हिंदी बातम्या।

0: अभिनेत्री मीना कुमारी पर फिल्माया गया गाना है। साथ ही हमारे लिखते हैं कि जिसे विवाह या परिणय सूत्र भी कहा जाता है, शादी ये मानव समाज का एक अत्यंत महत्वपूर्ण और पवित्र।
1: तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत भक्कम आधारस्तंभ असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन। तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची उड्डाण चाचणी यशस्वी। राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर। पश्चिम बंगालमध्ये विधानसभा विसर्जित आणि अमेरिकेकडून इराणच्या लष्करी तळांवर हल्ले। जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत एका भक्कम आधारस्तंभासारखी भूमिका बजावत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे। जयशंकर यांनी सुरीनाममध्ये विविध क्षेत्रातल्या प्रतिनिधींना संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते। आंतरराष्ट्रीय समृद्धीत भारत महत्वाचं योगदान देत असल्याचंही त्यांनी सांगितलं। प्रगतीची संकल्पना ही सीमांपलीकडे गेली पाहिजे, त्याला अनुसरूनच भारताची औद्योगिक आणि आर्थिक प्रगती केवळ देशापुरती मर्यादित नसून ती जागतिक स्थैर्याचं एक महत्वाचं साधन आहे असं त्यांनी सांगितलं। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं यावर्षीच्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत व्यक्त केलेल्या अंदाजानुसार 2026 जगभराच्या वास्तव सकल देशांतर्गत उत्पादनात भारत 17% योगदान देण्यासाठी सज्ज असून जगातली सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं। संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO आणि भारतीय हवाई दलानं संयुक्तपणे विकसित केलेल्या तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची यशस्वी उड्डाण चाचणी काल झाली। ओदिशातल्या समुद्र किनाऱ्याजवळ झालेल्या या परीक्षणानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO आणि हवाई दलाचं अभिनंदन केलंय। मध्यम पल्ल्याची ही शस्त्र प्रणाली अचूक लक्ष्य नसलेल्या शस्त्रांना त्यांचं लक्ष्य निश्चित करण्यासाठी मदत करते, त्यामुळे कमी किमतीच्या शस्त्रांची उपयुक्तता वाढून जमिनीवरील लक्ष्य टिपण्यासाठी त्याचा उपयोग करता येऊ शकणार आहे। NPS म्हणजेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर पोहोचली आहे। या योजनेत जमा झालेला निधी 16 कोटींवर पोहोचला। याशिवाय असंघटित क्षेत्रातल्या नागरिकांसाठी असलेल्या अटल पेन्शन योजनेतली नोंदणीकृत सदस्य संख्यासुद्धा 8.96 कोटी पोहोचली आहे। बचत खातं किंवा पोस्टात खातं असलेल्या कोणत्याही व्यक्तीला ही योजना लागू आहे। केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज आणि उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। मुंबईतल्या अंधेरी रेल्वे स्थानक उपटपाल कार्यालयाचं उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते आज होईल। उद्या पुण्यात DY पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला ते प्रमुख पाहुणे म्हणून तसंच पुण्यभूषण पुरस्कार सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत।

0: देशातील सरकारी धान्यसाठा 6,40,000 टनापेक्षा जास्त असून हे प्रमाण आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असलेल्या साठ्याच्या तिप्पट असल्याचं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं आहे. गहू आणि तांदळाचा अतिरिक्त साठा देशातल्या कल्याणकारी योजना आणि सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी अखंड पुरवठा सुनिश्चित करत असल्याचं जोशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. तात्काळ आरोग्य सेवांसंबंधी प्राथमिक आरोग्य सेवकांना देण्यात येणाऱ्या सर्वंकष प्रशिक्षणाचा आरंभ केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते झाला. आरोग्य सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी तसंच उच्च तर आरोग्य सेवांवरचा भार कमी करण्यासाठी उत्तम प्रकारे प्रशिक्षित असणाऱ्या खात्रीशीर आरोग्य सेवक उपलब्ध असायला हवेत असं आरोग्य मंत्रालयानं याबाबत माहिती देणाऱ्या निवेदनात म्हटलंय. हा उपक्रम म्हणजे फक्त आरोग्य सेवेबाबतचं प्रशिक्षण नसून भारताच्या सार्वजनिक आरोग्य सेवेत धोरणात्मक गुंतवणूक असल्याचंही आरोग्य मंत्रालयानं नमूद केलंय. भारतात सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झाल्याला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. 23 जुलै 1936 या दिवशी स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं. दिल्लीच्या आकाशवाणी भवनापासून यानिमित्त विशेष मॅरेथॉन काढण्यात आली. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले. महासंचालक राजीव कुमार जैन म्हणाले,
1: ब्रॉडकास्टर होने के नाते जब इस तरह का कार्यक्रम हम करते हैं तो इसका संदेश दूर दूर तक सुदूर प्रदेश तक इस पहुंचता है और ये एक बहुत बड़ा उदाहरण होगा.
2: देशभर में जो हमारे 232 मुख्य केंद्र हैं उन पर ये आयोजन इस महीने आयोजित होगा और ये उत्सव है. हम देश की सेवा में जो आकाशवाणी का योगदान रहा है उस योगदान को सेलिब्रेट कर रहे हैं.
0: आकाशवाणी मुंबईच्या वतीनं यानिमित्त काल सूरसंध्या कार्यक्रम झाला. पद्मविभूषण डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादनाचा आनंद श्रोत्यांनी लुटला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी झाल्यानंतर आणि सभागृहाचा कालावधी काल संपुष्टात आल्यानंतर राज्यपाल आर एन रवी यांनी विधानसभा विसर्जित केली आहे. याबरोबरच ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालचं सरकारही बरखास्त झालं आहे. नवीन सरकार स्थापनेसाठी आता बहुमत प्राप्त भाजपा दावा करेल. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेता निवडीसाठी आज कोलकात्यात बैठक होत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निरीक्षक म्हणून बैठकीला उपस्थित आहेत. ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी सहनिरीक्षक आहेत. नवीन मुख्यमंत्र्यांचं नाव या बैठकीत ठरेल आणि उद्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. आसाममध्ये नवनिर्वाचित भाजपा सरकार सत्ताग्रहणासाठी सज्ज असून येत्या 12 मे रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. केरळमध्ये मुख्यमंत्रीपदासाठीच्या उमेदवाराची निवड करण्यासाठी युडीएफमध्ये चाचपणी सुरु आहे. अमेरिकेनं इराणच्या लष्करी तळांवर हल्ले केल्याचं वृत्त आहे. इराणनं होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिकेच्या 3 युद्धनौकांवर हल्ले केले होते. त्याचं प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणची राजधानी तेहरानच्या पश्चिम भागात आणि दक्षिण इराणमधल्या बंदर अब्बासजवळ स्फोटांचे मोठे आवाज ऐकू आल्याचं वृत्त इराणमधल्या माध्यमांनी दिलं आहे. अमेरिकेनं इराणच्या तेलवाहू जहाजावर हल्ला केला त्यामुळे हा संघर्ष सुरू झाला असून इराणनंही प्रत्युत्तरात क्षेपणास्त्र आणि ड्रोननं अमेरिकी जहाजांना लक्ष्य केल्याचं आयआरजीसी या इराणच्या लष्करी संघटनेनं म्हटलंय. दरम्यान संघर्ष वाढवण्याची अमेरिकेची इच्छा नाही मात्र आपल्या लष्कराच्या संरक्षणासाठी आपण सज्ज असल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. इराणला कधीही अण्वस्त्रसज्ज देश होऊ न देण्याच्या मुद्द्यावर अमेरिका आणि युरोपीय महासंघ परस्परांसोबत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ट्रम्प यांनी युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली त्यानंतर समाजमाध्यमावरून त्यांनी ही माहिती दिली. यावेळी पश्चिम आशियातल्या परिस्थितीवरही चर्चा झाल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. दरम्यान उर्सुला वॉन डर लेयन यांनीही इराणकडे अण्वस्त्र नसावीत ही भूमिका मांडली. प्रादेशिक स्थैर्य आणि जागतिक सुरक्षेच्या दृष्टीनं इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम हा मोठा धोका असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सरसकट लागू केलेलं 10% जागतिक शुल्क अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयानं बेकायदेशीर ठरवून रद्द केलंय.

त्यामुळे अमेरिकेच्या व्यापारविषयक धोरणाला मोठा धक्का बसला आहे. 1974च्या व्यापार कायद्याच्या कलम 122 अंतर्गत हे शुल्क योग्य ठरण्यात प्रशासन अपयशी ठरलं. व्यवहाराचं संतुलन साधण्यावर संकट आल्यानं हे शुल्क लागू केल्याचा युक्तिवाद ट्रम्प प्रशासनानं केला होता. मात्र तो सिद्ध करण्यात प्रशासन अयशस्वी ठरल्यानं हे शुल्क रद्द करायचा निर्णय न्यायालयानं घेतला आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्ससोबत होईल. दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता सामना सुरू होईल. दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 9 धावांनी विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययानंतर 19 षटकांचा झालेल्या या सामन्यात बंगळुरूचा संघ 210 धावांचं विजयी लक्ष गाठताना निर्धारित 19 षटकात 6 बाद 203 धावाच करू शकला. लखनौच्या वतीनं मिशेल मार्श यानं 111 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याला सामनावीराच्या किताबानं गौरवलं गेलं. नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरातील नारेगाव इथनं काल अटक करण्यात आली. नाशिक पोलीस पथकानं छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या मदतीनं ही संयुक्त कारवाई केली. ईडी म्हणजे सक्तवसुली संचालनालयानं गेम्सक्राफ्ट टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि त्यांच्या सहकारी संस्थांवर पैशांच्या बाबतीतली फसवणूक आणि अफरातफर यासाठी गुन्हा दाखल केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत भक्कम आधारस्तंभ असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची उड्डाण चाचणी यशस्वी. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा विसर्जित आणि अमेरिकेकडून इराणच्या लष्करी तळांवर हल्ले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

रात आधी है, कहीं तेरी मेरी बात भी आधी न।

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. यंदाही उत्तीर्णांमध्ये मुलींचं प्रमाण जास्त. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर. मुंबईतल्या पुनर्विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. नाशिकमधल्या TCS धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खानला अटक. आणि प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी 91.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. राज्यातून या परीक्षेसाठी 15,55,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या निकालात 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. यात सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.62% लागला तर कोल्हापूर विभाग 95.47% दुसऱ्या स्थानावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41% लागला आहे. इतर विभागीय मंडळांची उत्तीर्णांची टक्केवारी याप्रमाणे. मुंबईत 94.97%, पुणे 94.24%, नाशिक 90.53%, नागपूर 89.7%, लातूर 88.42% आणि अमरावती 90.5%. 10वीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 94.96% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 89.56% आहे. यंदा 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवून विशेष यश संपादन केलं आहे. यामध्ये सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी उद्यापासून येत्या 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार. रेल्वे गाड्या संबंधित सुरक्षितता देणारी अत्याधुनिक कवच ही प्रणाली उत्तर रेल्वेच्या महत्वाच्या मार्गावरच्या रेल्वे मार्गांवर कार्यान्वित करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. फिरोजपूर मार्गावरच्या 1,478 किलोमीटर मार्गावर ही 362 कोटी रुपयांच्या खर्चाची तर जम्मू रेल्वे मार्गावर 466 किलोमीटर मार्गावर 121 कोटी खर्चाची कवच प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. कवच ही स्वदेशी प्रणाली 2 रेल्वे गाड्यांमधल्या टकरीला प्रतिबंध करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO आणि भारतीय हवाई दलानं संयुक्तपणे विकसित केलेल्या तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची यशस्वी उड्डाण चाचणी काल झाली. ओदिशातल्या समुद्र किनाऱ्याजवळ झालेल्या या परीक्षणानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO आणि हवाई दलाचं अभिनंदन केलं आहे. मध्यम पल्ल्याची ही शस्त्रप्रणाली अचूक लक्ष नसलेल्या शस्त्रांना त्यांचे लक्ष निश्चित करण्यासाठी मदत करते. त्यामुळे कमी किमतीच्या शस्त्रांची उपयुक्तता वाढून जमिनीवरील लक्ष टिपण्यासाठी त्यांचा उपयोग करता येऊ शकेल. केंद्रीय दूरसंचार

0: मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज आणि उद्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईतल्या अंधेरी रेल्वे स्थानक उप टपाल कार्यालयाचं उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते आज होणार आहे. पुण्यात उद्या डीवाय पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून तसंच पुण्यभूषण पुरस्कार सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत. भारतात सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झाल्याला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. 23 जुलै 1936 या दिवशी स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं. दिल्लीच्या आकाशवाणी भवनापासून यानिमित्त विशेष मॅरेथॉन काढण्यात आली. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी तसंच कर्मचारी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले. महासंचालक राजीव कुमार जैन म्हणाले,
1: ब्रॉडकास्टर होने के नाते जब इस तरह का कार्यक्रम हम करते हैं तो इसका संदेश दूर दूर तक सुदूर प्रदेश तक पहुंचता है और ये बहुत बड़ा उदाहरण होगा.
2: देशभर में जो हमारे 232 मुख्य केंद्र हैं उन पर ये आयोजन इस महीने आयोजित होगा और ये उत्सव है. हम देश की सेवा में जो आकाशवाणी का योगदान रहा है उस योगदान को सेलिब्रेट कर रहे हैं.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. NPS म्हणजे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर पोचली आहे. या योजनेत जमा झालेला निधी 16 लाख कोटींवर पोचला आहे. याशिवाय असंघटित क्षेत्रातल्या नागरिकांसाठी असलेल्या अटल पेन्शन योजनेतली नोंदणीकृत सदस्य संख्या सुद्धा 8 कोटी 96 लाखांवर पोचली आहे. बचत खाते किंवा पोस्टात खाते असलेल्या कोणत्याही व्यक्तीला ही योजना लागू आहे. मुंबईत सध्या सुरू असलेल्या पुनर्विकास कामांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं राज्य सरकारला दिले आहेत. महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा आणि पुनर्विकास कायदा गेली 5 दशकं अस्तित्वात असूनही सध्या मुंबईत झोपडपट्टी सुधारणा तसंच शहर नियोजन अतिशय ढिसाळ पद्धतीनं सुरू आहे असं नमूद करत खंडपीठानं सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मुंबईत झोपडपट्टी मुक्त करण्याच्या बाबतीत सध्याची वैधानिक यंत्रणा अपुरी पडत असल्याचं निरीक्षणही खंडपीठानं नोंदवलं आहे. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. KPIT टेक्नॉलॉजीजचे ते सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. 3 दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत पंडित यांनी भारतासह परदेशात तंत्रज्ञानावर आधारित मोबिलिटी सोल्युशन्स आणि शाश्वतता उपक्रमांना पुढे नेण्यात महत्वाची भूमिका बजावली. व्यवसायाव्यतिरिक्त ते अनेक नागरी शैक्षणिक आणि धोरणात्मक संस्थांशी संबंधित होते. नाशिकच्या TCS कंपनीतलं धर्मांतर प्रकरण आरोपी फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर नगरातल्या नारेगाव इथं काल अटक करण्यात आली. नाशिक पोलीस पथकानं छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या मदतीनं ही संयुक्त कारवाई केली. दरम्यान या सर्व प्रकरणाची SIT चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. निदा खान हिला आज न्यायालयात हजर करण्यात येत आहे. मुंबईत गोरेगाव इथं एका कार्यक्रमात 2 विद्यार्थ्यांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी विशेष न्यायालयानं काल आयोजकांना जामीन मंजूर केला. अंमली औषधी पदार्थ आणि मनप्रभावी पदार्थ अधिनियम या कायद्याखाली विशेष न्यायालयानं इतर तिघांना जामीन नामंजूर केला आहे. गोरेगावात नेस्को मैदानावर 11 एप्रिलला झालेल्या टेक्नो संगीत कार्यक्रमादरम्यान अंमली पदार्थांच्या अतिसेवनानं 2 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. गडचिरोलीत एका मोटरसायकलला ट्रॅक्टरनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एका दाम्पत्याचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघातातल्या जखमी व्यक्तीला उपचारासाठी चंद्रपूर इथल्या रुग्णालयात हलवलं आहा.

और फिर दिल दहलाने वाली नरसंहार की घटना घटी।

नमस्कार, आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. तुम्ही ऐकत आहात युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये मी तुमची दोस्त आणि तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुम्हा सर्व मित्र मैत्रिणींचं आणि रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते.

मित्रांनो, आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल गप्पा मारणार आहोत ज्यांच्या नावाशिवाय भारतीय साहित्य आणि संगीत अपूर्ण आहे, आणि ते म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. जेव्हा आपण टागोरांचं नाव घेतो तेव्हा डोळ्यांसमोर येतात त्यांच्या अजरामर कविता, गीतांजली आणि आपलं राष्ट्रगीत. पण टागोर हे फक्त पुस्तकातले कवी नव्हते, तर ते निसर्गाचे आणि रंगांचे वेड असलेले एक मुक्त प्रवासी होते. आजच्या पिढीला म्हणजेच आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो की 100 वर्षांपूर्वीचे हे विचार आज आपल्याला काय बरं देऊ शकतात. तर याचं उत्तर त्यांच्या जगण्याच्या पद्धतीत दडलेलं आहे. टागोरांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सर्जनशीलता. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, टागोरांनी वयाच्या 60व्या वर्षी चित्रकलेचा छंद जोपासला. ते जेव्हा कविता लिहायचे ना, आणि एखादी ओळ जर त्यातली चुकली तर ती फक्त खोडून न टाकता त्या चुकीच्या शब्दांभोवती ते नक्षी काढायचे. त्यातूनच त्यांची अप्रतिम चित्र जन्माला आली. बघा, हा आपल्यासाठी किती मोठा संदेश आहे. आपण अनेकदा अपयशाला घाबरतो किंवा एखादी गोष्ट चुकली की तिथेच थांबतो, पण टागोर सांगतात की तुमच्या चुकांमधूनही काहीतरी सुंदर असं घडवता येतं. गरज आहे ती फक्त त्याकडे बघण्याच्या वेगळ्या दृष्टिकोनाची. मित्रांनो, आता वळूयात त्यांनी केलेल्या त्यांच्या संगीताकडे, ज्याला आपण रवींद्र संगीत असं म्हणतो. टागोरांचं संगीत हे भारतीय शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत यांचा एक सुंदर संगम आहे. त्यांनी निसर्गातील ऋतूंचं, पावसाचं आणि मानवी मनातील हळव्या कोपऱ्यांचं वर्णन ज्या सुरांमध्ये केलं आहे ते आजही आपल्याला शांत करतात. त्यांचं संगीत आपल्याला सांगतं की मोठ्या गोष्टी सांगण्यासाठी नेहमी मोठ्या शब्दांची किंवा अवघड सुरांची गरज नसते. मनापासून आलेला एक साधा सूरही जगाला जिंकू शकतो. टागोरांचं निसर्गावर अलोट प्रेम होतं. शांतिनिकेतनची स्थापना करताना त्यांचा एकच उद्देश होता, माणसानं निसर्गाच्या कुशीत शिकलं पाहिजे. झाडांची पानं, वाहती नदी आणि मोकळं आकाश हे आपले सर्वात मोठे शिक्षक आहेत असं ते मानायचे. आज आपण सिमेंटच्या जंगलात राहतोय, मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकलोय, अशा वेळी टागोरांचे विचार आपल्याला पुन्हा एकदा मातीशी जोडायला प्रवृत्त करतात. निसर्गाशी नातं जोडणं म्हणजे केवळ सहलीला जाणं नाही, तर निसर्गातील लय आपल्या जगण्यात आणणं हे आहे. त्यांचे एकला चालो रे हे गाणं आजही तरुणाईसाठी प्रेरणास्थान आहे. जेव्हा आपल्याला कोणाची साथ मिळत नाही किंवा जेव्हा आपण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकटे पडतो तेव्हा हे गाणं आपल्याला हिंमत देतं. जर तुझ्या हाकेला कोणी साथ दिली नाही तरीही तू एकटा चालत राहा, तरीही तू एकटा चालत राहा. आणि हा विचार स्वावलंबनाचा आणि आत्मविश्वासाचा मंत्र आहे. टागोरांनी हे केवळ लिहिलं नाही तर हे सगळं ते आयुष्यभर जगले. त्यांनी नेहमी जगाच्या प्रवाहापेक्षा वेगळा विचार करण्याची जिद्द दाखवली. आणि मित्रांनो, हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे आपण नुकतीच रवींद्रनाथ टागोर यांची जयंती साजरी केली, आणि अशा या कवी, साहित्यिक, तत्वज्ञ, संगीतकार आणि चित्रकार असलेल्या विचारवंताला ज्यांनी भारतीय संस्कृतीला जागतिक स्तरावर नेलं आदरांजली वाहूया. आणि या सगळ्या त्यांच्या प्रवासाबरोबर शेवटी मी इतकंच सांगेन की रवींद्रनाथ टागोर हे एका काळापुरते मर्यादित नव्हते, ते आजही त्यांच्या गाण्यातून, कवितातून आणि त्यांच्या मुक्त विचारातून आपल्यामध्ये जिवंत आहेत. आजच्या या धावपळीच्या जगात जर आपल्याला थोडा निवांतपणा हवा असेल तर टागोरांचं एखादं पुस्तक हाताशी घ्या किंवा त्यांचं एखादं संगीत ऐका, तुम्हाला नक्कीच एक नवीन ऊर्जा मिळेल. याबरोबरच कार्यक्रमात घेऊयात एक सॉन्ग ब्रेक आणि ऐकूयात हे छानसं गाणं. ऐकत रहा युववाणी, मी गायत्री तुमच्या सोबत आहे.

0: मित्रांनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण जाणून घेतलं आपल्याला प्रेरणा मिळेल अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल, आणि यानंतर देखील कार्यक्रमात असाच एक व्यक्ती आपल्यासोबत आहे. तो लहान जरी असला तरी त्याच्याकडून शिकण्यासारखं भरपूर आहे. एनडीए या परीक्षेमध्ये त्याला ऑल इंडिया रँक 351 मिळालेला आहे. तर कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्याच्याशी मी साधलेला संवाद आणि त्याचा प्रवास. मित्रांनो, आज स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहे आपल्यातलाच एक युवा मित्र. तो जिम्नॅस्टिक खेळतो आणि जिम्नॅस्टिक्समध्ये त्याला नॅशनल लेवलमध्ये 5 गोल्ड मेडल देखील मिळालेले आहेत आणि इंटरनॅशनल लेवलला पण तो खेळलेला आहे. सोबतच नुकत्याच झालेल्या एनडीए या परीक्षेमध्ये त्याने ऑल इंडिया रँक 351 देखील मिळवलेला आहे. तर त्याचं नाव आहे अनुराग देशमुख, आणि आज आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत त्याचा हा एनडीएचा प्रवास, त्यांनी परीक्षेसाठी तयारी कशी केली आणि रँक मिळवण्यासाठी त्यांनी काय काय मेहनत केली, त्यांनी कसा अभ्यास केला, या सगळ्या गोष्टी आज आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. तर अनुराग, आजच्या युवावाणी या कार्यक्रमात आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझं खूप खूप स्वागत आहे.
1: थँक्यू गायत्री.
0: तर अनुराग, मला सुरुवातीला सांग की तू एनडीए या परीक्षेत रँक मिळवलेला आहे, तर तुला एनडीए करायचं होतं हे तुझं आधीच ठरवलेलं होतं का, किंवा तू या क्षेत्रामध्ये येण्यामागे काय स्टोरी आहे?
1: माझं लहानपणीचं स्वप्न होतं की आपण डिफेन्स फोर्सेसमध्ये जायचं, आणि हे मूवीज आणि डॉक्युमेंटरीज बघून झालेलं स्वप्न होतं. पण जेव्हा मी 9th स्टँडर्डमध्ये होतो तर मला त्यावेळेस माझ्या पप्पांचा एक स्टुडंट होता सार्थक अक्कर म्हणून, तर त्याचा ऑल इंडिया रँक 5 आलेला.
0: कशामध्ये?
1: CDS मध्ये.
0: ओके.
1: आणि तो लेफ्टनंट झालेला तेव्हा, आणि मग तेव्हा त्याच्याकडून एक इन्स्पिरेशन भेटलं की यार आपण पण डिफेन्स फोर्सेसमध्ये जाऊ शकतो. आणि मी जेव्हा त्याचा इंटरव्ह्यू घेतला त्यानंतर कळालं की एक नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजे एनडीएची एक एक्झाम असते, आणि त्या एक्झाम मध्ये आपण एकदम कमी वयात डिफेन्स फोर्सेसमध्ये जाऊ शकतो.
0: ओके.
1: तर मग अशा प्रकारे मला एनडीए बद्दल कळालं.
0: आणि तुला ते म्हणजे कोणत्या स्टँडर्ड मध्ये असताना कळालं?
1: 9th स्टँडर्ड मध्ये असताना.
0: ओके.
1: आणि मग नंतर 10th नंतर एक एक्झाम असते SPI ची, सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट, तर ते आपल्या संभाजीनगरमध्ये.
0: ओके.
1: तर हे इन्स्टिट्यूट एनडीए मध्ये जाणाऱ्या लोकांना प्रिपेअर करून घेतो.
0: तर
1: त्यांची पण एक एंटरन्स एक्झाम असते, तर मी ती एंटरन्स एक्झाम दिली आणि मी त्याच्यात फेल झालो.
0: अच्छा.
1: हे माझं पहिलं फेलियर होतं. तर मग
0: आतापर्यंतचं म्हणजे?
1: हो, आतापर्यंतचं. आणि त्या फेलियर नंतर मग अजून एक अशी जिद्द झाली की यार आता एनडीए काढायचं म्हणजे काढायचंच. तर मग 11th आणि 12th मध्ये मी क्लासेस लावले, आणि मग त्या क्लासेस मधून 11वी 12वीचा अभ्यास आणि एनडीएचा अभ्यास, हे दोघांचा अभ्यास असं सोबत सुरू ठेवला. आणि 12वीमध्ये असताना मी एनडीए साठी अपियर झालो. आणि मग अशा प्रकारे हे पूर्ण एनडीए बद्दल आणि एनडीएची जर्नी
0: अशी राहिली. अच्छा, म्हणजे सुरुवातीला असं म्हणता येईल की तू मूवीज मधून इन्स्पायर झाला आणि नंतर त्या मुलाला तू पाहिलंस, त्याचा रँक वगैरे आला तेव्हा तुला उत्सुकता निर्माण झाली. तू सांगितलंस की तू एक स्कॉलरशिपची एक्झाम दिली होती, ती तू फेल झालास. पण फेल झाल्यानंतर पण काही मुलं अशी असतात की जे खचून जातात की माझ्याकडून एंट्रन्स एक्झामच नाही निघाली तर मी मेन एक्झाम कशी देणार. पण तू त्याला अपोजिट विचार करून तू ठरवलंस की ही नाही झाली तर मी दुसरीच एक्झाम क्रॅक करणार. तर मला सांग की एनडीएची तयारी करत असताना तुझा माइंडसेट कसा होता, किंवा तू दोन्ही गोष्टी सोबत प्रिपेअर केल्या तर तुझं रुटीन कसं होतं आणि तू माइंडसेट कसा ठेवलास तुझा?
1: तर सगळ्यात पहिले माझा रुटीन, तर रुटीन मध्ये असं होतं की मला जिम्नॅस्टिक्स पण ठेवायचं होतं सुरू आणि एनडीएची प्रिपरेशन पण करायची होती. तर मग मी माझ्या क्लासेसच्या सरांसोबत थोडासा संवाद साधला आणि मग एक रुटीन बनवला की मी 7:30 क्लासेसला जाणार, मग 7:30 ते मी 5:30 पर्यंत क्लासेस करणार.
0: म्हणजे भरपूर वेळ क्लासेस होते तुझे?
1: हो, 7:30 ते 12:30 माझे लेक्चर राहायचे आणि मग नंतर लंच झाल्यानंतर सेल्फ स्टडी तिकडेच अभ्यासिकामध्ये.
0: अच्छा.
1: तर मग 5:30 नंतर मी तिकडून जिम्नॅस्टिक्सला जायचो 8 वाजेपर्यंत.
0: ओके.
1: आणि मग 8 वाजेनंतर माझं शेड्यूल संपायचं पूर्ण, आणि मग घरी आल्यानंतर डिनर, आणि मग परत 12:30 पर्यंत एक सेशन लावायचा अभ्यासाचा.
0: बापरे.
1: तर मग असा माझा दिवसभराचा रुटीन राहायचा. आणि माइंडसेट बद्दल, तर जिम्नॅस्टिक मध्ये स्पोर्ट्स

0: मध्ये असल्यामुळे मग माइंडसेट असाच होता की रिझल्ट पेक्षा जास्त प्रिपरेशन मध्ये फोकस ठेवायचं, की रिझल्ट तर येणारच पण प्रिपरेशन जर मी 100% केली रिझल्ट ऑटोमॅटिक 100%
1: येणार.
0: तर मग प्रिपरेशन मध्ये पूर्ण फोकस ठेवला. आणि मेन गोष्ट अशी की एनडीए मध्ये असं असतं की मॅथचा जर तुम्ही कट ऑफ क्लिअर केला तरच तुमचा पुढचा पेपर चेक होणार.
1: ओके.
0: माझं मॅथ सगळ्यात जास्त वीक, 10वी पर्यंत मॅथ्स मध्ये मला काहीच येत नव्हतं. तर मग 11वी मध्ये एकदम बेसिक पासून सुरू केलं, म्हणजे 9वी 10वीचा परत अभ्यास सुरू केला. मग 9th 10th 11th असा 3 वर्षाचा अभ्यास मी 11th मध्ये सुरू केला पूर्ण. आणि मग 12th मध्ये येईपर्यंत मी पूर्ण सिलेबस कॉन्कर केला. आणि रिटर्न मध्ये मी मॅथ्स मध्ये स्टॉप केलं.
1: अरे बाप.
0: तर हे एक असं होतं की हा जो चॅलेंज होता तो चॅलेंज जेव्हा मी माझ्या मॉक टेस्ट दिल्या एनडीएच्या एक्झामच्या पहिले, तर त्या मॉक टेस्ट मध्ये माझा स्कोर यायला लागला मॅथ्स मध्ये. तर मग एक कॉन्फिडन्स बिल्ड झाला की यार आपलं आता
1: होऊ शकतो.
0: बरोबर. कारण
1: आणि जो सब्जेक्ट आपल्याला येत नाही त्याच्यामध्ये मार्क जेव्हा येतात तेव्हा अजून बूस्टअप होतो.
0: राईट. तर मग तो एक असं कॉन्फिडन्स बिल्डअप झाला. आणि मग अशा प्रकारे तो माइंडसेट एक असा पॉझिटिव्ह राहिला की यार आता आपल्याला मार्क्स येत आहे म्हणजे आपलं होऊ शकतं. सेल्फ कॉन्फिडन्स पण एक बिल्ड झाला. तर मग अशा प्रकारे माझा माइंडसेट आणि रुटीन होतं.
1: नक्कीच खूपच छान. आणि मला सांग की तू एनडीएच्या एक्झाम बद्दल बोललास तर या एक्झामचा पॅटर्न कसा असतो किंवा या एक्झाम मध्ये कोणकोणत्या स्टेजेस असतात?
0: एनडीए मध्ये 2 स्टेजेस असतात. एक असतं इंटरव्ह्यू आणि एक असतं रिटर्न एक्झाम. तर सगळ्यात पहिले रिटर्न एक्झाम. तर रिटर्न एक्झाम 2 पार्ट्समध्ये डिवाइड असतं. एक असतं मॅट मॅथमॅटिक्स अबिलिटी टेस्ट आणि एक असतं गॅट जनरल अबिलिटी टेस्ट. मॅथमॅटिक्स अबिलिटी टेस्ट मध्ये फक्त मॅथ सब्जेक्ट असतो आणि हा असतो 300 मार्कासाठी. आणि जनरल अबिलिटी टेस्ट मध्ये असतात इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, जिओग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स. तर हे 8 सब्जेक्ट असतात आणि हे असतं 600 मार्काला. तर एकूण 900 मार्काचा हा पेपर असतो. तर मग हे झालं रिटर्न पार्ट साठी.
1: आणि याचा कट ऑफ किती असतो? म्हणजे
0: याचा कट ऑफ असा एव्हरेज 350 पर्यंत, पण आमच्या वेळेसचा कट ऑफ लागल्या 304 मार्कांचा.
1: अच्छा.
0: एव्हरेज आपण 350 म्हणू शकतो. हो. म्हणजे एक सेफ स्कोर असतो की तुम्ही रिटर्न क्लिअर करण्यासाठी.
1: आणि तू जसं म्हणालास की मॅट मध्ये तुम्हाला पहिले पास व्हावं लागतं तर पुढचा
0: पेपर चेक होतो. राईट. जर तुम्ही मॅथचा कट ऑफ आता 300 पैकी मॅथचा कट ऑफ असतो 80-90.
1: अच्छा.
0: तर मग जर तुम्ही हा कट ऑफ क्लिअर केला तरच तुमचा गॅटचा पेपर चेक होणार. जर तुम्ही मॅथचा कट ऑफच क्लिअर नाही केला तर गॅटचा पेपर चेक होतो.
1: तुम्ही तिथेच फेल झाले.
0: राईट. करेक्ट.
1: ओके. आणि याला निगेटिव्ह मार्किंग देखील असते.
0: हो. याची निगेटिव्ह मार्किंग अशी असते प्लस मॅथ्स मध्ये असतं +2.5 - 0.83.
1: अच्छा.
0: आणि गॅट मध्ये असतं +4 - 1.33.
1: ओके.
0: तर हे अशा प्रकारे याची मार्किंग स्कीम असते. आणि इंटरव्ह्यू मध्ये पण 5 दिवसांचा इंटरव्ह्यू असतो. याला म्हणतात SSB इंटरव्ह्यू. तर SSB म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. तर ह्या 5 दिवसाच्या इंटरव्ह्यू मध्ये पण 2 स्टेज असतात. एक असतं स्क्रीनिंग जे असतं day 1 ला आणि मग नंतर असतं 4 दिवसांचं वेगवेगळ्या टेस्ट. तर स्क्रीनिंग मध्ये काय असतं, तुम्हाला सगळ्यात पहिले 1 60 प्रश्न देणार, म्हणजे एक मेंटल अॅबिलिटीचे प्रश्न.
1: अच्छा.
0: आणि ते तुम्हाला एका टायमिंग मध्ये सोडवायचे असतात. आणि मग दुसरी टेस्ट असते एका मोठ्या स्क्रीनवर तुम्हाला एक ब्लर पिक्चर दाखवणार, 30 सेकंड साठी ब्लर पिक्चर दाखवणार. मग एक ब्लँक स्लाइड येणार. मग तुम्हाला त्याच्यावर 4 मिनिटात स्टोरी लिहायची की तुम्ही त्या पिक्चर मध्ये काय ऑब्झर्व केलं आणि त्या स्टोरी मध्ये एक अशी स्टोरी लिहायची की त्याच्याने तुम्ही एक पॉझिटिव्ह एंड करशाल त्या स्टोरीचा. म्हणजे तुमचं एक मेन कॅरेक्टर आहे, जसं एक मूवी असते ना, त्या मूवीला 4 मिनिटात तुम्हाला स्टोरी लिहायची. असं
1: तुझ्या वेळेस काय दाखवलं होतं? तुझा
0: माझ्या वेळेस असं पिक्चर होतं की एक ब्लर आहे आणि एक गाव आहे आणि त्या गावात फ्लड्स आलेले. तर एका बोट मध्ये 4 लोक आणि एका माणसाच्या हातात बाळ आहे आणि ती लोक रेस्क्यू करतायत. तर असं पिक्चर आलेलं. मी सेम स्टोरी लिहिली की फ्लड्स आलेले आणि मी रेस्क्यू करतोय. असं हे असतं day 1. मग नंतर असतं 4 दिवसांचं. त्याच्यात असतं तुमचं सायकोलॉजी टेस्ट. मग असतं 1-on-1 इंटरव्ह्यू म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यू. आणि सेकंड असतं ग्रुप टास्क GTO. असे 3 टास्क हे तुमचे 4 दिवसात चालतात. आणि हे 3 टास्क झाल्यावर 4थ्या दिवशी म्हणजे लास्ट डे day 5 तेव्हा असतं तुमचं कॉन्फरन्स. म्हणजे तुमच्या समोर 16 ऑफिसर्स बसलेले असतात आणि ते 16 ऑफिसर तुमच्या 1 मिनिट किंवा 1.5 मिनिटाचा असं एक पर्सनल इंटरव्ह्यू घेता. ते असं बघता चेक करता की कॉन्फिडन्स कसा आहे. तर मग हा असतो पूर्ण SSB चा प्रोसेस.
1: अरे वा, खूपच छान.
0: हे तुम्ही 2 स्टेज क्लिअर केले की मग नंतर मेडिकल्स होतात तुमचे. आणि मग मेडिकल नंतर एक मेरिट लिस्ट येते. म्हणजे हे पूर्ण प्रोसेस क्लिअर झाल्यानंतर 600 मुलं रेकमेंड होतात इंटरव्ह्यू नंतर. आणि 600 मधून जे पहिले 406 जण असतात ते सिलेक्ट होतात. त्या मेरिट लिस्ट मध्ये असं सगळं झालं की मग तुमचं जॉईनिंग लेटर येतं.
1: अरे वा, खूपच छान. आणि त्यामध्ये तुझा 351st रँक आलेला आहे.
0: राईट.
1: खूपच छान, त्याबद्दल तुझं अभिनंदन.
0: थँक्यू गायत्री.
1: तर अनुराग, तू आम्हाला पूर्ण एनडीए एक्झामची सगळी प्रोसेस सांगितलीस आणि

0: एक्झाम पॅटर्न देखील सांगितलं. पण मला सांग की खूप सारे जण या एक्झामला अपियर होतात आणि एक्झाम तर सगळेच जण देतात पण तू त्यात रँक मिळवलाय आणि या सगळ्या तू फर्स्ट टाइमच तू सगळी प्रोसेस दिली आणि त्यातून तुझं सिलेक्शन झालेलं आहे. तर मला सांग की जे मुलं प्रिपेअर करतात आणि एक जे तू आहे ज्यांनी रँक मिळवलाय, तर या दोघांमधला फरक काय किंवा अशा कोणत्या गोष्टी तू वेगळ्या केल्यास जेणेकरून तुझा रँक आलाय?
1: तर सगळ्यात पहिले मला असं वाटतं की माझा रँक येण्यामागचं कारण असं आहे की मी जिकडे पर्यंत क्लासेसला होतो किंवा मी घरी स्टडी करायचो ज्या रूम मध्ये त्या डेस्कवर मी एक गोष्ट लावून ठेवलेली, ऑल इंडिया रँक 1 ऍट व्हॉट कॉस्ट. तर मी ड्रीम केलं ऑल इंडिया रँक 1 आणि मला ऑल इंडिया रँक 351 भेटला. तर असंच मला एक वाटतं की यार एम हाय पाहिजे आपला. जर तुम्ही ड्रीम असं मोठ्या गोष्टीचं केलं तर छोटी गोष्ट भेटणारच. ही एक गोष्ट असते जे नॉर्मल स्टुडंट करत नाही आणि मी केली. आणि नंतर जर झालं तर जी गोष्ट माझी सगळ्यात जास्त वीक होती त्याच गोष्टीवर मी टॉप केलं,
0: सगळ्यात जास्त काम केलं.
1: तर मग ही एक गोष्ट आहे की जी गोष्ट मला असं वाटतं की एक रँकर कडे असतेच. आणि मग नंतर डिसिप्लिन म्हणजे कन्सिस्टन्सी, रोज सकाळी 7:30 क्लासेसला जाणं आणि रोज 5:30 पॅकअप करणं, म्हणजे हा पूर्ण टाईट शेड्यूल रोज मेंटेन करणं हे खूप अवघड असतं आणि हे मी माझ्या पूर्ण रुटीन मध्ये केलं 11th आणि 12th स्टँडर्डच्या. तर हे कन्सिस्टन्सी एक मॅटर करतं. त्यानंतर एक अशी ऍक्टिव्हिटी पाहिजे तुमच्या पूर्ण डेली शेड्यूलमध्ये की जी तुम्हाला रिफ्रेश करेल. म्हणजे असं पण नाही की तुम्ही पूर्ण 24 तास अभ्यास करायला पाहिजे.
0: अगदीच अगदीच.
1: हा, तर मग एक अशी ऍक्टिव्हिटी पाहिजे जसं माझ्या स्पोर्ट्स होतं, तर वेगळं म्युझिक असू शकतं, डान्स असू शकतं.
0: अगदीच. एखादं तू म्हणतोयस की आर्ट्स किंवा कला तुमची जोपासायला पाहिजे,
1: तर मग ते एक अशी गोष्ट असते जी तुम्हाला अभ्यासामधून बाहेर काढतं आणि माइंड फ्रेश करतं. तर मग ती एक गोष्ट अशी होती की जी माझ्या पूर्ण प्रोसेसमध्ये तिने मला हेल्प केली. तर मग अशाच प्रकारे जसं डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी आणि एक ऍक्टिव्हिटी जर केली तर मग बाकीही विद्यार्थी त्यांचा जे काही गोल असेल ते अचीव्ह करू शकतो.
0: नक्कीच, खूप छान. तर मला सांग, हे प्रिपरेशन करताना तुला कोणत्या अडचणी आल्या का आणि आल्या तर त्या तू कशा सॉल्व्ह केल्यास?
1: तर अडचणी सांगायचं झालं तर सगळ्यात पहिली अडचण होती की मॅच येत नव्हतं. दुसरी अडचण अशी होती की झोप खूप यायची. कारण मी सकाळी जाताना सायकलवर जायचो आणि जिमनॅस्टिक केल्यानंतर पण सायकलवर यायचो. तर जिमनॅस्टिक्स प्लस अभ्यास प्लस सायकलवर येण्याचं रुटीन
0: हे खूप असं.
1: येस. तर मग अशी प्रोसेसमध्ये झोप खूप यायची आणि दुपारच्या वेळेस असं व्हायचं की माझा सेल्फ स्टडीचा टाइम राहायचा आणि झोप यायची. तर मग करायचं काय? तर झोपेसाठी असं केलं की एक टाइम स्लॉट तयार केला, 3:30 ते 4 ह्या अर्ध्या घंट्यात मी झोपणार आणि मग झोप गेल्यानंतर माझा अभ्यास परत सुरू करायचा. हे झालं झोपेसाठी. आणि मॅथ्ससाठी तर माझे क्लासेसमधले जे मॅथचे सर होते, प्रेम लोहिया सर, तर मग त्यांनी त्यांच्याकडे डाऊट सेशन झाले किंवा त्यांचं जे शिकवण्याची पद्धत ती एक खूप चांगली होती. आणि मी जे PYQs असतात म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स NDA, तर 2016 ते 2025 जेवढे पण क्वेश्चन्स आलेले सगळे सॉल्व्ह केलेले. आणि माझ्याकडे फोन नव्हता पूर्ण प्रिपरेशन मध्ये, तर मग अभ्यास करायचा तर फक्त पुस्तकातूनच. तर
0: मग सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आजच्या काळात म्हणजे फोन न वापरणं, ते पण 2 वर्ष.
1: तर मग ह्या 2 वर्षात कसं झालं, माझ्याकडे एक जी बुक होती Pathfinder, NDA Pathfinder, तर त्या Pathfinder 600 पानाची Pathfinder असते. तर फोन नव्हता, तर मग ती Pathfinder माझी 2 वेळेस सॉल्व्ह करून झालेली.
0: बाप.
1: कारण फोन नव्हता तर मग सॉल्व्हिंग कुठून करायची, तर पुस्तकातूनच. तर मग हे असं पूर्ण केल्यानंतर एक मॅथ्सवर एक असं कॉन्फिडन्स आला.
0: हा,
1: तर मग मॅथ्सला असं कॉन्कर केलं आणि बस एवढ्याच अडचणी. बाकी तर एक अजून एक अशी अडचण की अभ्यास आणि जिमनॅस्टिक्सला सोबत कसं चालू ठेवायचं.
0: तर मी हे अडचण नाही म्हणता येणार, ते तुझं काय म्हणता येईल जिमनॅस्टिक्ससाठीचं तुझं वेळ म्हणता येईल की तुला ते सोबत कंटिन्यू ठेवायचंच होतं.
1: करेक्ट. तर मी 11th कंटिन्यू केलं जिमनॅस्टिक्स आणि 12th मिड मध्ये मी जिमनॅस्टिक्सला थोडं ब्रेक दिला. कारण तेव्हा अशी गरज होती की फुल टाइम अभ्यास करायची गरज होती. आणि मग नंतर संडे टू संडे स्पोर्ट्स खेळायला जायचो, क्रिकेट आणि फुटबॉल किंवा मग ट्रेकिंगला जायचो. तर असा माझा पूर्ण शेड्यूल होता आणि त्या अडचणी
0: दूर केल्यास. अगदीच, खूप छान पद्धतीने तू सांगितलंयस आणि तू ज्या अडचणींवर मात केली आहे ज्या प्रकारे, ते पण खूप कौतुकास्पद आहे की तू ते खूप पॉझिटिव्हली घेऊन म्हणजे त्यावरती मात केलीस. आणि मला हे म्हणायचं होतं की तू सांगितलंस की NDA तयारी आणि 11th-12th प्रिपरेशन तू सोबत केलंस, तर मला सांग या दोन्ही गोष्टींमध्ये तू मेळ कसा ठेवलास की NDA पण तुला प्रिपरेशन करायचं होतं शिवाय 12th-12th तुला तयारी करायची होती, तर तो अभ्यास तू कसा मॅनेज केलास?
1: सिलेबस NDA आणि 11th-12th तर सेमच असतो. फक्त डिफरन्स येतो की NDA पॅटर्न असतो MCQ टाइप आणि 11th-12th अभ्यास असतो थेरी.

0: तर मग मी माझ्या पूर्ण प्रिपरेशन मध्ये सिलेबस कसा पूर्ण करायचा हे ठरवलं आणि मग नंतर जेव्हा माझा इंटरव्ह्यू झाला जॅन मध्ये तर मग जॅन टू फेब माझ्याकडे एक मंथ होता तर त्या एका महिन्यामध्ये मी पूर्ण थेरी कसं लिहायचं की बोर्ड मध्ये अटेम्प्ट कसा करायचा पेपर तर मग याच्यावर काम केलं कारण मला सिलेबस तर येत होता म्हणजे लिहायचं काय ते माहिती होतं
1: म्हणजे तुला ते एक बेनिफिट होता की एनडीएचं जे सगळं होतं ते तुला 12th बोर्ड मध्ये होतं
0: तर मग मला क्वेश्चन सॉल्व्ह करायचं कसं हे माहिती होतं पण थेरी मध्ये त्याला लिहायचं कसं तर हे त्या मी एका महिन्यात करून घेतलं तर मग असं मी 11th 12th आणि एनडीएचा अभ्यास केला आणि 11th आणि 12th मध्ये माझं असं होतं की माझ्याकडे सब्जेक्ट होते पीसीएम आणि एनडीए मध्ये असं होतं की वेगळे पण सब्जेक्ट इंग्लिश नंतर झालं जिओग्राफी बायोलॉजी
1: पॉलिटी
0: इकॉनॉमिक्स तर मग याच्यासाठी पण माझे संध्याकाळचे क्लासेस राहायचे तर मग त्या क्लासेस मधून आणि सेम जसं मी सांगितलं पीवाय क्यूज मधून तर मग मी सेम 11th 12th अभ्यास सकाळी करून घ्यायचा आणि मग संध्याकाळ झाली की बाकीच्या जनरल स्टडीज साठी अभ्यास
1: म्हणजे जे सब्जेक्ट तुझे 12th साठी नाही येत ते नंतर तू ठेवले होतेस अगदी खूप छान अनुराग तू एक्झाम बद्दल मला सांगितलंस पण मला सांग की ज्या दिवशी रिझल्ट आला आणि तुझा ऑल इंडिया रँक आला तेव्हाची तुझी रिएक्शन किंवा तुझ्या आई वडिलांची रिएक्शन कशी होती तो अनुभव कसा होता
0: मी ज्या दिवशी माझा ऑल इंडिया रँक आला 8 एप्रिलला तर 8:30 रात्री रँक आलेला आणि मी त्यावेळेस क्लास मध्ये होतो तर असं होतं की मला असं गॅरंटी नव्हती की माझा ऑल इंडिया रँक येईल तर मी सेकंड अटेम्प्ट साठी प्रिपेअर करत होतो
1: अरे बापरे म्हणजे तू एक्झाम दिल्यानंतर पण प्रिपेअर करत होता
0: माझं 12th एप्रिलला सेकंड अटेम्प्ट होता आणि 8 एप्रिल रिझल्ट आला तर मग मी प्रिपेअर करत होतो आम्ही ग्रुप स्टडी करत होतो आणि माझे टीचर आले आणि त्यांनी सांगितलं की तुझी मेरिट लिस्ट लागली तर मग त्यांनी सांगितलं की तुझं ऑल इंडिया रँक 351 आलाय तर मग विश्वासच होत नव्हता की यार आपलं ऑल इंडिया रँक 351 आलाय आणि आपण सिलेक्ट झालोय
1: अगदीच
0: तर एक असं होतं की आता मी काय करू हसू की रडू तर मग मी सगळ्यात पहिले माझ्या वडिलांना फोन लावला आणि त्यांना सांगितलं की माझा ऑल इंडिया रँक 351 आला तर त्यांची रिएक्शन अशी होती त्यांनी मला विचारलं तू एकदा परत चेक कर आलाय की नाही तर ते मला असं म्हणत की तू 10 वेळेस चेक कर की खरंच मेरिट लिस्ट आली आहे की नाही मग मी त्यांना सांगितलं की आली आहे आणि माझा ऑल इंडिया रँक 350 आलाय तर 8 एप्रिल पासून आजपर्यंत आमच्या घरात रोज वेगवेगळे सेलिब्रेशन सुरू आहे एक चांगलाच अनुभव होता आणि माझं पहिलं असं सक्सेस होतं की जे मी 100% स्वतःच्या हार्डवर्कनी केलेलं सक्सेस
1: अगदीच अगदीच म्हणजे तू सांगतानाच मला ते जाणवलं की तू सायकलनी जात होता 7:30 ते 5:30 तू क्लासेस केले त्यानंतर देखील तू जिम्नॅस्टिक सोबत ठेवलं 12:30 पर्यंत अभ्यास केला म्हणजे तू तुझं अगदी 100% दिलंस आणि आजच्या काळात पाहायचं झालं तर मुलं बऱ्याच ठिकाणी डिस्ट्रॅक्शन खूप असल्यामुळे ते गोल असला तरी तेवढं त्यावर फोकस देऊ शकत नाही पण तू मनामध्ये निश्चय करून ते ठरवलं आणि ते तुला मिळालं हे तुझं अगदीच हार्डवर्क आहे असं म्हणायला हरकत नाही तर अनुराग खूप छान पद्धतीने तू आम्हाला सांगितलंयस आणि तुझा अनुभव देखील खूप छान होता आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे पण जाता जाता मला सांग की आपल्यातले बरेच युवा मित्रमैत्रिणी आपला कार्यक्रम ऐकणार आहेत आणि त्यातल्या बऱ्याच जणांना देखील या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर तुझ्या अनुभवातून तू त्यांना काय सांगशील की या परीक्षेसाठी तयारी करत असताना त्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात जेणेकरून त्यांचा देखील फर्स्ट अटेम्प्ट मध्येच निकाल लागेल आणि रँक देखील येईल
0: सगळ्यात पहिले मी त्यांना एवढंच सांगू शकेल की त्यांनी प्रिपेअर करताना त्यांचा माइंडसेट हा पॉझिटिव्ह
1: ठेवला पाहिजे
0: जरी तुम्हाला एक गोष्ट येत नसेल तरी पण तुम्ही त्या गोष्टीसाठी 100% हार्डवर्क करा ती गोष्ट तुम्हाला भेटेलच आणि सेकंड गोष्ट असं की ज्या फील्डमध्ये तुमची आवड आहे त्या फील्डमध्ये जर तुम्ही जास्त प्रयत्न केला तर ती तुम्हाला लवकर भेटेल किंवा जर तुम्ही एका फोर्सफुली जात असेल तर मग त्याचा काही फायदा होणार नाही तुम्हाला तर ज्या गोष्टीची आवड असेल तीच गोष्ट
1: आतून आली पाहिजे
0: हा राईट तर ते एक आहे आणि नंतर झालं की एक कन्सिस्टन्सी पाहिजे तुमच्यात पूर्ण जे 2 वर्ष किंवा 3 वर्षाची प्रिपरेशन असेल तुमची ज्या पण क्षेत्रात जायचं असेल आणि मग नंतर एक शेवटचं जी गोष्ट आहे ती सेल्फ बिलीफ तर तुमच्यावर सेल्फ कॉन्फिडन्स किंवा एक सेल्फ बिलीफ असला की यार ही गोष्ट आहे ही मी करू शकतो तर नक्कीच कोणती पण गोष्ट असेल ती होणार
1: थांबवू शकणार नाही तुम्ही ती करणार
0: आणि नथिंग इज इम्पॉसिबल तर काही पण करू शकता तुम्ही एवढंच सांगू शकेल
1: खूप छान तर अनुराग तू आज कार्यक्रमात आलास आम्हाला एनडीए या क्षेत्राविषयी आणि तुझ्या परीक्षेचा अनुभव तू आम्हाला शेअर केलास या परीक्षेबद्दल तू आम्हाला पूर्ण माहिती दिलीस त्याचा पॅटर्न काय असतो एक्झाम कशी असते तर तू इथे आलास आम्हाला ही सगळी माहिती दिलीस त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझे खूप खूप आभार आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा
0: थँक्यू गायत्री आणि आकाशवाणीने आज मला इकडे संधी दिली आणि हा माझा पहिलाच इंटरव्ह्यू तर मी आकाशवाणीला धन्यवाद म्हणेल आणि सांगेल ह्या युवावाणीमध्ये जर एक जरी असा मुलगा असेल की जो माझ्या इन्स्पायर होईल तर नक्कीच हे खूप चांगलं राहील कारण मी पण माझ्या प्रिपरेशन

0: ते एका मुलाकडून इन्स्पायर झालेलो
1: नक्कीच.
0: तर तसंच जर माझ्याकडून एखादा मुलगा इन्स्पायर झाला तर अजून चांगलं राहील. थँक्यू.
1: येस थँक्यू. मित्रांनो, आताच आपण ऐकलात एनडीए या परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक 351 मिळवलेल्या अनुराग देशमुख याच्याशी मी साधलेला संवाद. पाहिलत मित्रांनो, जर एखादं स्वप्न मनाशी बाळगलं आणि त्यावरती विश्वास ठेवला तर ते स्वप्न नक्कीच पूर्ण होतं. जसं अनुरागने स्वतःवर विश्वास ठेवला आणि त्याचं 100% दिलं, कुठेही कमी पडू दिलं नाही, आणि 100% देऊनही त्याने दुसऱ्या अटेम्प्टची

मित्रांनो, या गाण्याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. मी आशा करते की आजचा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आजच्या या मुलाखतीमधून तुम्हालाही प्रेरणा मिळाली असेल. तर तुम्ही सर्वजण देखील तुमचं स्वप्न किंवा ध्येय जे काही असेल त्यासाठी 100% द्या आणि तुम्हाला ते ध्येय मिळणार आहे किंवा तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे असा त्यावर विश्वास ठेवा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा कार्यक्रमात एका नवीन विषयाबरोबर. तोपर्यंत आजच्या कार्यक्रमातून मी तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय फ्रेंड.

0: दिनांक 10 मे 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणाअंतर्गत आपण ऐकू शकाल केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेमध्ये खवखवीत असं यश संपादित करणाऱ्या आणि IPS पदाला गवसणी घालणाऱ्या बापूसाहेब रतन गायकवाड या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
2: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
1: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
3: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास.
4: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर ठीक 7:00 बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण. 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. यंदा कमी पावसाचा अंदाज असल्यानं जलसंधारण तसंच जलयुक्त शिवारची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पदभरतीत 70% स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. आणि बुलढाणा अमरावती यवतमाळमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ऐकूया याची तपशीलवार माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: 10वीच्या परीक्षेसाठी यंदा राज्यातून 55,55,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या निकालात 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. यात सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. कोकण विभागाचा निकाल याहीवेळी सर्वाधिक 97.62% लागला, तर कोल्हापूर विभाग 95.47% दुसऱ्या क्रमांक

0: कव्हर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41% लागला आहे. इतर विभागीय मंडळांची उत्तीर्णांची टक्केवारी याप्रमाणे: मुंबई 94.97%, पुणे 94.24%, नाशिक 90.53%, नागपूर 89.07%, लातूर 88.42% आणि अमरावती 90.5%. दहावीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 94.96% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 89.56% आहे. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी उद्यापासून येत्या 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे.
1: यंदाच्या हंगामात कमी पावसाचा अंदाज असल्यानं जलसंधारण तसंच जलयुक्त शिवारची कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत. भूजल पातळी कमी झालेल्या ठिकाणी प्राधान्यानं कामं करून भूजल पातळी वाढवण्याचे प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुंबईत मृद आणि जलसंधारण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जलयुक्तमधील राज्यस्तरीय आराखडे 15 मे पूर्वी मंजूर करण्यात यावेत, असंही त्यांनी सांगितलं. केंद्र शासनाच्या विकसित भारत जी रामजी योजनेमध्ये जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात आला आहे. त्याचा लाभ घेऊन राज्यातल्या जलसंधारणाची कामं पूर्ण करून घ्यावीत. जलसंधारण कामांतर्गत नालाखोलीकरणाची कामं करताना त्या ठिकाणी पुन्हा गाळ होऊ नये यासाठी बांबू लागवड करण्याचा विचार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये पदभरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासंदर्भातलं धोरण राज्य शासनानं मंजूर केलं आहे. पदभरती करताना या बँकांनी जिल्ह्यातल्या मूळ रहिवासी अधिवास प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना 70% जागा राखीव ठेवाव्यात. उरलेल्या 30% जागांवरही जिल्ह्याबाहेरचे उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर त्या जागाही स्थानिक उमेदवारांमधून भराव्यात, असं राज्य सरकारने एका परिपत्रकाद्वारे नमूद केलं आहे. मुंबईत सध्या सुरू असलेल्या पुनर्विकास कामांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत. महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा आणि पुनर्विकास कायदा गेली 5 दशकं अस्तित्वात असूनही सध्या मुंबई झोपडपट्टी सुधारणा तसंच शहर नियोजन अतिशय ढिसाळ पद्धतीने सुरू आहे, असं नमूद करत खंडपीठानं सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याच्या बाबतीत सध्याची वैधानिक यंत्रणा अपुरी पडत असल्याचं निरीक्षणही खंडपीठानं नोंदवलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. ते KPIT टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. 3 दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत पंडित यांनी भारतासह परदेशात तंत्रज्ञानावर आधारित मोबिलिटी सोल्युशन्स आणि शाश्वतता उपक्रमांना पुढे नेण्यात महत्वाची भूमिका बजावली. व्यवसायाव्यतिरिक्त ते अनेक नागरी शैक्षणिक आणि धोरणात्मक संस्थांशी संबंधित होते. TCS धर्मांतर प्रकरणातल्या आरोपी निदा खानला नाशिक न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या नारेगाव इथून पोलिसांनी तिला अटक केली. स्थानिक नगरसेवक मतीन माजिद पटेल यांनी निदा खान हिला आश्रय दिल्यामुळे त्याला सहआरोपी करण्यात आल्याची माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली आहे. निदा खानवर धर्मांतर प्रकरणी गुन्हा दाखल आहे. नाशिक रोड न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ती फरार होती. पुणे तसंच नाशिक पोलिसांनी काल तिला छत्रपती संभाजी नगर इथून ताब्यात घेतलं. स्त्रिया आणि मुलांवरच्या अत्याचार प्रकरणातल्या दोषींना जामीन मिळू नये अशी शिफारस केंद्र सरकारला करणार असल्याचं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आज सांगितलं. नुकत्याच घडलेल्या अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर विशेष जलदगती न्यायालय तज्ज्ञांच्या सहकार्याने योग्य तपास अशा अनेक शिफारशी महिला आयोग करणार असल्याचं

0: त्यांनी आज नवी दिल्ली इथं बोलताना सांगितलं. भारतात सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झाल्याला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. 23 जुलै 1936 या दिवशी स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं. दिल्लीच्या आकाशवाणी भवनापासून यानिमित्त विशेष मॅरेथॉन काढण्यात आली. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले. आकाशवाणी मुंबईतर्फे यानिमित्त पद्मविभूषण डॉ एन राजम यांच्या मुलाखत आणि व्हायोलिन वादनाची विशेष मैफल आयोजित करण्यात आली होती. श्रोत्यांना 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर हा कार्यक्रम ऐकता येईल. मुंबईत अंधेरी रेल्वे स्थानकावरच्या नवीकरण केलेल्या टपाल कार्यालयाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते झालं. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्स बरोबर होणार आहे. दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरु होईल. नाणेफेक जिंकून कोलकात्यानं प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे शुभेंदू अधिकारी उद्या शपथ घेतील. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या आज कोलकात्यात झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमत झाल्याचं निरीक्षक या नात्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना निवडणूक आयोगाने जारी केल्यानंतर आणि विधानसभेचा कालावधी काल संपुष्टात आल्यानंतर राज्यपाल एन रवी यांनी आज विधानसभा विसर्जित केली. हवामान. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बुलढाणा अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांना आज तर यवतमाळ आणि चंद्रपूरला उद्या मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. गेल्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात काल संध्याकाळी अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. या पावसामुळे आंबा पिकाचं नुकसान झालं तसंच वीज पुरवठाही खंडित झाला होता. सांगली जिल्ह्यात मिरज तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यात आज दुपारी मेघगर्जनेसह पाऊस झाला. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण. 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. यंदा कमी पावसाचा अंदाज असल्यानं जलसंधारण तसंच जलयुक्त शिवारची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पदभरतीत 70% स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. आणि बुलढाणा अमरावती यवतमाळमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना

0: उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर वनिता मंडळ.
1: श्रोते हो, आकाशवाणी एट 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
0: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही सूरगौरव संध्या.
2: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयावर प्रमोद पर्वते यांची मुलाखत. सोबतच ऐका प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत मिरची उत्पादन आणि प्रक्रिया या विषयावर प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 11 मे 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
3: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
4: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
3: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
4: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
3: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.
5: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यामध्ये लाम यांनी हैदराबाद हाऊसमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर चर्चा केली. तो लाम यांनी त्यांच्या एक दिवसीय मुंबई भेटीदरम्यान इंडिया व्हिएतनाम बिझनेस फोरमला हजेरी लावली. व्हिएतनाम राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीविषयी मुंबईच्या मिठीबाई महाविद्यालयातले राज्यशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ संदेश सामंत यांच्याशी केलेली चर्चा. 2026 हे वर्ष भारत व्हिएतनाममधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या दशकपूर्तीचं वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर व्हिएतनामच्या राष्ट्रपतींची भेट महत्वाची ठरते. याबद्दल काय सांगाल?
1: व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी नुकतीच 5 ते 7 मे दरम्यान भारतात जी भेट दिली त्यांनी त्यांचा दौरा ऍक्च्युली बोधगयापासून सुरू केला आणि मग ते नवी दिल्ली मुंबई असा त्यांनी तो दौरा केला. आता या दौऱ्याविषयी आपण काही ठळक गोष्टी जर पाहिल्या तर महत्वाची बाब म्हणजे या दौऱ्यात 2 प्रकारच्या महत्वाच्या चर्चा झाल्या. एक म्हणजे संरक्षण सहकार्य, भारत आणि व्हिएतनाम या 2 राष्ट्रांमध्ये होणारं संरक्षण सहकार्य, आणि दुसरं म्हणजे दोन्ही देशांची सामरिक स्वायत्तता, यावर सुद्धा चर्चा झाली. शिवाय भारत आणि व्हिएतनाममध्ये असलेला व्यापार आणि तो व्यापार वाढीस लागावा याच्यासाठी सुद्धा चर्चा झाली. आपण जर भारत आणि व्हिएतनाम

0: त्यांच्या संबंधांचा आढावा घेतला तर हे संबंध काही आजचे नाहीये. 1972 मध्ये भारताने आणि व्हिएतनामने राजनैतिक संबंध प्रस्थापित केले, पण त्याही आधी जेव्हा आपण व्हिएतनामच्या युद्धाचा इतिहास पाहतो किंवा तो कालखंड पाहतो तेव्हा व्हिएतनामला भारतातनं एक प्रकारचा मोठा पाठिंबा मिळत होता आणि त्यामुळेच भारत आणि व्हिएतनामचे संबंध हे आधुनिक संबंध हे 72 आधीचे सुद्धा आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. शिवाय नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर भारत आणि व्हिएतनाम यांच्यात 2016 मध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी म्हणजेच इंग्रजीत ज्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणतात ती सुरू झाली आणि त्याला 2026 मध्ये आता 10 होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष तो लान यांचा भारत दौरा हा महत्वाचा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: 21वं शतक हे आशिया प्रशांत क्षेत्राचं आहे असं मानलं जातं. व्हिएतनाम हा भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणातला किती महत्वाचा घटक आहे?
0: 1992 मध्ये पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांच्या काळात भारताने खरं तर लुक ईस्ट म्हणजे पूर्वेकडे पहा हे धोरण स्वीकारलं. पुढे गुजराल यांच्या काळात या धोरणाचा विस्तार झाला, वाजपेयी सरकारच्या काळात या धोरणाचा विस्तार झाला, नरेंद्र मोदी मनमोहन सिंग यांच्या काळात या धोरणाचा विस्तार झाला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या लुक ईस्टचं ऍक्ट ईस्ट म्हणजे पूर्वेकडे कृती करा असा अजून विस्तार झाला. याचा अर्थ असा की भारताच्या दृष्टीने आग्नेय आशियाई क्षेत्र हे अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर भारताच्या अतिपूर्वेकडच्या राज्यांमधनं किंवा ईशान्येकडच्या राज्यांमधनं आपला थेट संपर्क हा आग्नेय आशियाई राष्ट्रांशी येतो आणि या प्रदेशात व्हिएतनाम हे एक अत्यंत महत्वाचं राष्ट्र आहे. म्हणजे याला ग्रेटेस्ट पिलर म्हणजे मराठी त्याला सर्वात महत्वाची भूमिका पार पाडणारा असा देश असं सुद्धा म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे व्हिएतनामचं असलेलं भौगोलिक स्थान. आपल्याला माहिती असेल की व्हिएतनाम, लाओ आणि कंबोडिया या प्रदेशाला इंडो चायना प्रदेश असं म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे फ्रेंच लोक जेव्हा इथे आले तेव्हा त्यांनी या प्रदेशावर भारत आणि चीन या दोन्ही संस्कृतींचा असलेला प्रभाव पाहिला. आज जरी आपण या सांस्कृतिक मुद्द्याच्या पलीकडे गेलो तरीही आजही हा प्रदेश, आग्नेय आशियाचा प्रदेश, हा भारत आणि चीन यांच्यासाठी कुठेतरी स्पर्धेचा प्रदेश राहिला. आणि म्हणूनच या संपूर्ण स्पर्धेत 21व्या शतकात जेव्हा भारताला ऍक्ट ईस्टचं धोरण राबवायचं असतं त्याच वेळेला आग्नेय आशियाई देशांना सुद्धा लुक वेस्ट म्हणजे पश्चिमेकडे पहा हे धोरण राबवायचं असतं. या सर्व परिस्थितीत आपण जर दक्षिण चीनी समुद्र पाहिला, तिथे असलेली चीनची वाढती मक्तेदारी पाहिली किंवा एकंदरच या सर्व प्रदेशात अशांतता पसरवण्याचे चीनचे मानस पाहिले तर या सर्वाच्या दृष्टिकोनातून भारत आणि आग्नेय आशियाई देशांचे आणि खास करून व्हिएतनामचे संबंध अतिशय दृढ असणं हे खूप महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे आपण इंडो पॅसिफिक म्हणजे भारतीय प्रशांत क्षेत्र पाहिलं, हिंदी प्रशांत क्षेत्र ज्याला म्हटलं जातं, त्या क्षेत्रात सुद्धा भारताला आपला दबाव टिकवून ठेवण्यासाठी व्हिएतनामची गरज पडू शकते, रादर ती पडतेच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: आर्थिक क्षेत्रात भारत व्हिएतनाम मधला व्यापार 2030 पर्यंत 25 दशलक्ष डॉलर पर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. यात दोन्ही राष्ट्रांना कोणकोणत्या संधी आहेत?
0: या दृष्टीने विचार करायचा झाला तर आपण असं म्हणू की व्हिएतनाम हे नवीन उत्पादन क्षेत्राचं केंद्र आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे 70-80 दशकात किंवा 90 नंतर चीनमध्ये जे उत्पादन क्षेत्र गेलं पण आता मात्र जगाला चीनची भीती वाटायला लागली आहे. त्यामुळे चीनला पर्याय असे देश विविध कंपन्यांकडनं शोधले जात आहेत आणि यात व्हिएतनाम हा एक महत्वाचा भागीदार देश आहे हे आपल्याला दिसतंय. याशिवाय आपण जर पाहिलं तर ऊर्जा क्षेत्रात भारत आणि व्हिएतनाम यांची भागीदारी फार महत्वाची आहे. म्हणजेच आपण जर भारत सरकारची ओएनजीसी विदेश पाहिली तर ओएनजीसी विदेश नजीकच्या समुद्रात किंवा उत्तर व्हिएतनाम नजीकच्या समुद्रात खास करून बऱ्याच प्रमाणात गॅसचं उत्पादन करताना, नैसर्गिक वायूचं उत्पादन करताना सुद्धा आपल्याला दिसते. म्हणजेच जागतिक पुरवठा साखळ्यांमध्ये सुद्धा सध्या चीनला पर्याय म्हणून व्हिएतनामकडे पाहिलं जातं. शिवाय डिजिटल अर्थव्यवस्था असेल किंवा भारत ज्या प्रमाणात औषध निर्मिती करतो या औषध निर्मितीला बाजारपेठ म्हणून सुद्धा व्हिएतनामकडे पाहिलं जाते. भारताची औषधं मोठ्या प्रमाणात व्हिएतनाममध्ये निर्यात केली जातात. शिवाय आपण जर पाहिलं तर सामरिक क्षेत्रात, संरक्षण क्षेत्रात सुद्धा भारत आता जे आत्मनिर्भर भारताचं धोरण राबवतो या धोरणाअंतर्गत भारतात निर्माण केली जाणारी शस्त्रास्त्र विकण्यासाठी भारत जगात बाजारपेठ शोधतोय. या

0: सुद्धा आपल्याला व्हिएतनामची भागीदारी फार महत्वाची ठरू शकतं. आणि म्हणूनच 2030 पर्यंत भारत आणि व्हिएतनाम यांच्यात असलेली आर्थिक भागीदारी ही साधारणपणे 25 अब्ज डॉलर किंवा त्याही पलीकडे जाऊन 30 अब्ज डॉलर्स इथपर्यंत नेणं हे भारत आणि व्हिएतनाम यांचं सामायिक उद्दिष्ट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: भारत आणि व्हिएतनाम यांच्यात अनेक शतकांपासूनचे व्यापार आणि सांस्कृतिक दोन्ही संबंध आहेत. बुद्धिझम हा त्यातला एक महत्वाचा दुवा आहे, याचं महत्व काय सांगाल?
0: व्हिएतनाम हा ऑफिशियली जरी साम्यवादी देश असला तरी व्हिएतनाम मध्ये मोठ्या प्रमाणात जनसंख्या आहे जी बौद्ध धर्माची फॉलोअर आहे. आणि एक असा काळ होता जेव्हा असं म्हटलं जायचं की व्हिएतनाम मधला बौद्ध धर्म हा तिबेट कडून किंवा चीन कडून व्हिएतनाम मध्ये आला. पण पुढे जी संशोधनं झाली यातनं असं निष्पन्न झालं की दक्षिण व्हिएतनाम मध्ये खरं तर भारतीय भिक्खूंनी बौद्ध धर्म हा व्हिएतनाम मध्ये पोहोचवला. त्याच्यामुळे भारत आणि व्हिएतनाम यांच्या बौद्ध धर्मावर आधारित असलेले जे संबंध आहेत हे काही नवीन नाहीये हे आपल्याला समजायला हवं. म्हणजेच भारत आणि व्हिएतनाम यांच्यातले सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध हे निदान 1 ते 2000 वर्ष जुने आहेत ही बाब आपण लक्षात घ्यायला हवी. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा भारतात येतात तेव्हा ते पहिल्यांदा बोधगयेला जातात आणि तिथून मग ते दिल्लीला का जातात याचं उत्तर आपल्याला या इतिहासात सापडतं. त्याच्यामुळे हा संबंध फक्त बौद्ध धर्माशी नसून हिंदू धर्माशी सुद्धा आहे. म्हणजे व्हिएतनाम मध्ये चाम मंदिरं आहेत जी विष्णू किंवा शिव यांना समर्पिलेली मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर भारताचा ASI तिथे बऱ्यापैकी उत्खनन करतंय, तिथल्या मंदिरांची जपणूक करण्याचं सुद्धा काम करतंय हे आपल्याला दिसतंय. म्हणजेच भारत आणि व्हिएतनाम यांचे सांस्कृतिक संबंध हे केवळ आत्ताचे नाहीये तर हे पीपल टू पीपल म्हणजे लोकांच्या मधले संबंध आहेत, हे दोन संस्कृतींमधले संबंध आहेत ही बाब आपल्याला समजायला हवी.
1: आज जी आव्हानात्मक जागतिक परिस्थिती आहे यामध्ये आसियान देशांचे भारताशी कसे संबंध आहेत, कोणत्या क्षेत्रात संधी आहेत आणि आव्हाने कोणती आहेत?
0: भारत आणि आसियान म्हणजे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स यांचा विचार करता भारत हा एक अत्यंत मोठा देश आसियानसाठी आहे. आपण आसियान प्रदेशाचा जर विचार केला तर यात 10 ते 11 देशांचा समावेश होतो आणि हे दोन्ही देश भारत आणि चीन या दोन जवळपास असलेल्या महाशक्तींच्या मधोमध आहेत हे आपल्याला पाहायला हवं. त्यामुळे 2-3 महत्वाची क्षेत्र ज्यांचा आपल्याला विचार करावा लागतो यातलं सर्वात महत्वाचं क्षेत्र म्हणजे व्यापाराचं क्षेत्र. भारत आणि आसियान क्षेत्राचा फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणजे ज्याला मराठीत आपण मुक्त व्यापार करार म्हणतो तो आहे. पण हा करार अजून सुटसुटीत करणं किंवा यात कुठेतरी एक सुसूत्रता आणणं हे भारत आणि आसियान दोघांचंही लक्ष आहे. याचं कारण म्हणजे आपण जर आसियानचा एकंदरीतच विचार केला तर आसियानमधले देश हे उत्पादन क्षेत्रासाठी फार महत्वाचे आहेत. पण अशाच वेळेला या देशांवर चीन सुद्धा फार मोठा प्रभाव आहे. रादर चीनचा इथल्या बाजारपेठेवर जो प्रभाव आहे किंवा पकड आहे ही भारतासाठी अत्यंत आव्हानात्मक बाब आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता भारतासाठी इथे स्पर्धा करणं हे भारतासाठी आव्हान राहिलेलं आहे. तेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आवाका जसजसा वाढत जाईल तसतसा भारतातला या प्रदेशात असलेला वावर सुद्धा सुटसुटीत होईल किंवा या प्रदेशात असलेला वावर सुद्धा वाढत जाईल. आपण जर हा प्रदेश पाहिला तर भारत आणि या प्रदेशातल्या जवळपास सर्व देशांचे सांस्कृतिक संबंध राहिलेले आहेत आणि त्यामुळेच भौगोलिक दृष्ट्या सुद्धा हे प्रदेश किंवा हे देश आपल्याला जवळचे आहेत. आपण सध्या पाहिलं तर आपल्याकडनं बऱ्याच प्रमाणात पर्यटन क्षेत्रासाठी या देशांमध्ये कॉन्ट्रीब्युशन वाढलंय. म्हणजे आता आपण व्हिएतनाम बद्दल बोलतो पण व्हिएतनामच्या पलीकडे गेलो तरीही इंडोनेशिया असेल, थायलंड असेल, काही काळ बर्मा होतं किंवा मलेशिया असेल, या सिंगापूर असेल, या ठिकाणी अनेक भारतीय पर्यटक जात असतात. म्हणजेच तिथल्या देशांमध्ये तिथल्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय पर्यटकांचं योगदान सुद्धा मोठं आहे. त्याच्यामुळे या प्रदेशात भारताची गुंतवणूक किंवा या प्रदेशातनं भारतात होणारी कच्च्या मालाची आयात सुद्धा महत्वाची ठरते.
1: सध्याच्या काळात जी जागतिक उलथापालथ होतीये त्या संदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे दौरे किती महत्वाचे ठरत आहेत?
0: पंतप्रधान नरेंद्र मोदीच नाहीत तर जगातल्या कोणत्याही नेत्यांचे जे दौरे असतात ते द्विपक्षीय संबंध असतील, बहुपक्षीय संबंध असतील, हे संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने फार महत्वाचे असतात. 2014 नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर आपण जर पाहिलं तर त्यांनी बरेच विदेश दौरे करायला सुरुवात केली. म्हणजे यात अगदी भारताच्या

0: निकटच्या शेजाऱ्यांचा म्हणजे नेपाळ भूतान यासारख्या बांगलादेश यासारख्या देशांचा समावेश होता, तर अगदी आपण मध्य आशियातले देश असतील, आफ्रिकेतले काही देश असतील, किंवा आपण जर पाहिलं काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान दक्षिण अमेरिकेतल्या 3-4 देशांमध्ये गेले होते, जिथे भारतीय पंतप्रधान किंवा भारतीय राष्ट्रपती एका मोठ्या काळानंतर गेले. याचं कारण म्हणजे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की जेव्हा एखाद्या सरकारचा प्रमुख किंवा देशाचा प्रमुख हा दुसऱ्या देशात जातो, दौरे करतो, हे दौरे म्हणजे केवळ पर्यटन नसतं, तर यात ज्या पातळीचा माणूस तिथे दौरे करतो त्यावरून त्या दौऱ्याचं महत्व आपल्याला लक्षात येतं. म्हणजे आपण जर पाहिलं तर व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा आता भारतात आले त्या भारत आणि व्हिएतनाम यांच्यात ब्रह्मोस मिसाईलच्या व्यापारासंबंधीची बोलणी सुरू असलेली आपल्याला दिसतात. अशी बोलणी ही कमी दर्जाचे मंत्री किंवा इतर कोणी डिप्लोमॅट्स प्रवास करतात त्यावेळेला आपल्याला होताना दिसत नाही. म्हणूनच पंतप्रधानांनी तिथे जाणं, सरकार वैयक्तिक पातळीवर इतर देशांच्या नेत्यांशी संबंध प्रस्थापित करणं आणि यातून भारताच्या हिताचे निर्णय घडवून आणणं हे भारतीय पंतप्रधानांचं, भारतीय राष्ट्रपतींचं किंवा भारतीय सरकारचं ध्येय आहे. आणि म्हणूनच पंतप्रधानांचे हे वारंवार होत असलेले दौरे आपल्याला दिसतात, असेच दौरे आपल्याला बऱ्याच इतर राष्ट्रप्रमुखांचे सुद्धा होताना दिसतात. जे जे देश आपल्या व्यापारी सामरिक किंवा इतर दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत किंवा जिथे जिथे भारतीय समुदाय मोठ्या प्रमाणात आहे अशा ठिकाणी जाऊन हे संबंध दृढ करणं हे या दौऱ्यांचं उद्दिष्ट असतं.
1: 2026 वर्ष भारत आणि व्हिएतनाम मधील सर्व समावेशक धोरणात्मक भागीदारीच्या दशक पूर्तीचं वर्ष असून व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचा हा 3 दिवसांचा दौरा महत्वपूर्ण ठरला आहे. श्रोतेहो, आपला वृत्त विशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबुले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे, निवेदन विजया सहजराव.

0: श्रोतेहो नमस्कार. 103.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. आता प्रसारित करीत आहोत आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर. शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. मंडळी, आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 18 वैशाख, शके 1948, दिनांक 8 मे 2026. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजचा सुविचार. राबू या भूजल कायदा, हा आमचा पक्का वायदा. मंडळी, कार्यक्रमात यानंतर तज्ज्ञ मार्गदर्शन या मालिकेअंतर्गत आज आपण ऐकणार आहोत उन्हाळी हंगामात फळपिकांची घ्यायची काळजी याविषयी. फलटण येथील कृषी सहाय्यक योगेश भोंगळे यांची श्रेया गुलवडेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधू नमस्कार. कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शेतकरी बंधूंनो, सध्याचं हवामान बघता आता सध्या इतर वर्षीपेक्षा यंदाचा उन्हाळा हा तीव्र आहे. तापमान वाढ ही जास्तीत जास्त नोंदवली गेलेली आहे आणि आता सध्या सुद्धा मध्येच वळिवाचे पाऊस पण येतात, त्याचबरोबर सोसाट्याचा वारा सुद्धा होतो. या सगळ्या हवामान बदलाचा परिणाम हा आपल्या शेतीवर होत असतो, शेतीतल्या पिकांच्यावर होत असतो. आपल्याकडे शेतीमध्ये इतर पिकांच्या बरोबर फळबागांचं सुद्धा नियोजन केलं जातं आणि त्याचं क्षेत्र पण आपल्याकडे अधिक आहे आणि त्यामध्ये डाळिंब, पेरू, आंबा, द्राक्ष, चिक्कू अशा प्रकारची फळं घेतली जात आहेत. तर या बदलत्या हवामानाचा किंवा वाढत्या तापमानाचा परिणाम हा या पिकांच्यावर होऊ शकतो आणि त्यामुळं त्याच्या उत्पन्नात फरक पडू शकतो, घट येऊ शकते. तर अशा परिस्थितीमध्ये आपण त्याच्यावर काय काय उपाय केले पाहिजेत हेच आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठीच आपल्याकडे फलटण जिल्हा सातारा येथील कृषी सहाय्यक योगेश भोंगळे आलेले आहेत आणि आज आपण त्यांच्याकडून या उन्हाळी हंगामामध्ये फळपिकांच्यावर होणारे परिणाम आणि त्यासंबंधी घ्यायची काळजी याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत.
2: नमस्कार
1: सर. आताच आपण म्हटलं की सध्याचा उन्हाळा हा अधिक तीव्र आहे आणि हवामानात बदल पण होत आहे.

0: मग ह्या उन्हाळ्याच्या तीव्रतेचा फळपिकांच्यावर कशा पद्धतीनं परिणाम होतो?
1: फळपिकांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर कुठल्याही प्रकारचं फळपीक जेव्हा आपण लागवडीपासून ते त्याच्या वाढीच्या अवस्थेमध्ये असेल किंवा काढणीच्या अवस्थेमध्ये असेल ते वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम आपल्याला त्याच्या अवस्थेनुसार दिसून येतात. जर आपण सुरुवातीला पाहिलं तर ते काही जेव्हा आपण बहार धरतो फळांचा ज्या बहाराच्या अवस्थेमध्ये असेल त्यावेळेला फुलगळ होणं किंवा फळगळ होणं अशा पद्धतीचं आपल्याला उष्णतेचे परिणाम किंवा उन्हाळी हंगामामध्ये जास्त जर तापमान वाढलं तर त्याचे परिणाम आपल्याला जाणवतात. त्याचबरोबर फळाच्या अवस्थेमध्ये असेल तर फळांना तडे जाणं किंवा त्याची जी साल आहे त्या सालेवरती चट्टे पडणं किंवा सालेतून पाणी निघून गेल्यामुळं त्याच्यामध्ये आकारमानामध्ये थोडासा बदल होणं अशा पद्धतीचे परिणाम दिसतात. त्याचबरोबर काही कीड रोगांचं प्रमाण सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला वाढलेलं दिसतं आणि उष्णतेच्या तीव्रतेमुळं त्या ठिकाणी जी परागीभवनाची जी क्रिया असते तर ती परागीभवनाची क्रिया सुद्धा कमी प्रमाणामध्ये होऊ शकते किंवा त्याच्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. तर अशा पद्धतीचे ज्या तापमान वाढीच्या जे काही परिणाम आहेत ते फळपिकांवरती आपल्याला दिसून येतात
0: आणि त्यामुळे हे फळपिकाचं उत्पादन जे आहे त्याच्यामध्ये घट होऊ शकते. आता आपण आता म्हटलं की उन्हाळ्याची तीव्रता जास्त आहे, तापमान हे जास्त आहेच आहे, मग आता त्याच्यावर आपल्याला उपाय करणं हे खूप महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये पहिल्यांदा जे उपाय डोळ्यासमोर येतो ते म्हणजे पाणी व्यवस्थापन करणं, कारण इतर हंगामापेक्षा या हंगामामध्ये पाण्याची आवश्यकता ही जास्त लागते. तर त्याचं व्यवस्थापन करताना कशा पद्धतीने केलं पाहिजे किंवा जे उपलब्ध पाणी आहे त्याचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे फळपिकांसाठी?
1: फळपिकांच्या बाबतीमध्ये उपलब्ध पाण्याचा वापर ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. विशेषतः करून जेव्हा आपण जे फळपिकाची लागवड आहे त्याच्यानंतर जे प्रत्यक्षात उत्पादन सुरू होईपर्यंत ह्या झाडांची काळजी घेणं आपल्याला तितकंच गरजेचं असतं. जर आपण उन्हाळी हंगामामध्ये व्यवस्थित त्याचं व्यवस्थापन नाही केलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वर्गाला नुकसानीला सामोरं जावं लागतं. तर त्याच्यासाठी सुरुवातीच्याच कालावधीमध्ये पाण्याची जर कमतरता जाणवणार असेल तर अशा परिस्थितीमध्ये शेततळ्याचं नियोजन आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकतं. तर हे हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाळ्यामध्ये आदल्या वर्षी ज्यावेळेला पाऊस चांगल्या प्रमाणामध्ये होतो किंवा पाण्याची उपलब्ध होते त्यावेळेलाच हे शेततळं भरून ठेवणं हे गरजेचं असतं आणि की जेणेकरून त्याचा वापर आपल्याला गरजेच्या वेळेला योग्य ठिकाणी योग्य वेळेस आपल्याला करता येऊ शकतो. त्या शेततळ्याला अस्तरीकरण चांगल्या पद्धतीचं असणं हे पण गरजेचं असतं आणि शेततळ्यामध्ये जे साठवलेलं आपण पाणी आहे त्याचा बाष्पीभवनाचा जो वेग आहे तो कमी करण्यासाठी आपण केवलिन सारखं जे रसायन आहे त्याचा जर थर आपण त्याच्यावरती दिला पावडरच्या स्वरूपामध्ये तर पाण्याचं होणारं जे बाष्पीभवन आहे ते शेततळ्यामधून आपण थांबवू शकतो आणि जे उन्हाळ्याची किंवा उष्णतेची जी तीव्रता आहे त्यावेळेस आपल्याला पिकांना संरक्षित पाणी देण्यासाठी ह्या शेततळ्याचा वापर आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता येईल. त्याचबरोबर पाणी व्यवस्थापनामध्ये आपण सूक्ष्म सिंचनचा वापर किंवा त्याचा चांगल्या पद्धतीनं वापर करणं ही आता काळाची गरज झालेली आहे. त्याच्यामध्ये ठिबक सिंचन असेल किंवा तुषार सिंचन असेल त्याचबरोबर सूक्ष्म स्वरूपाचं तुषार सिंचन असेल तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आता सहजासहजी आपल्याला उपलब्ध होतात आणि त्याचाही योग्य वापर करणं हे गरजेचं असतं. याच्या माध्यमातून आपण 50% पाण्याची बचत ही करू शकतो आणि त्या पाण्याचा योग्य वापर आपल्याला केल्यामुळं जास्तीत जास्त क्षेत्र सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाण्याखाली आणता येतं. तुषार सिंचनाचा आपण वापर केला तर 30% आपण पाण्याची बचत त्या ठिकाणी होते. त्याचबरोबर काही ठिकाणी जिथं आपल्याला शक्य नाही अशा ठिकाणी आपण मटका सिंचनचा सुद्धा वापर करू शकतो की मातीच्या मडक्यामध्ये साधारण 5 ते 7 लिटरच्या क्षमतेचं मडकं अशा मडक्यामध्ये पाणी आपण साठवून ठेवून झाडाच्या बुंद्याभोवती त्याची जर आपण रचना केली तर त्याच्या माध्यमातून सुद्धा पाण्याची बचत होऊन झाडांचं जे काही त्याच्या अवस्थेनुसार वाढीच्या अवस्थेनुसार त्याला पाण्याची गरज आहे ती गरज आपल्याला चांगल्या पद्धतीनं भागवता येते.
0: म्हणजे ह्या सगळ्या पद्धतीमुळे आपण जमिनीमध्ये आवश्यक तेवढा ओलावा हा टिकवून ठेवू शकतो. आता अशाच पद्धतीनं ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणखीन एक पद्धत आहे की जर आपण आच्छादन घातलं तर त्याचाही वापर ह्या उन्हाळ्याच्या हंगामात होऊ शकतो, कारण यावेळेला बाष्पीभवनाचा वेग हा जास्त असतो. जे काही पाणी आपण देऊ त्याचं बाष्पीभवन लवकर होतं आणि पाणी कमी पडू शकतं. तर अशा वेळेला आच्छादनाचा वापर कशा पद्धतीनं केला पाहिजे आणि त्याचा फायदा कशा पद्धतीनं होऊ शकतो?
1: आच्छादन हे सगळ्यात महत्वाची बाब आहे. ज्यावेळेला आपण कोणतंही पिकं लागवड करतो विशेषतः फळपिकामध्ये आच्छादनाचा वापर हे याला अनन्यसाधारण अशा पद्धतीचं महत्व

आहे. आता आच्छादनामध्ये आपण दोन प्रकारचे आच्छादन शेतीमध्ये आपण त्याचा वापर करतो. त्याच्यामध्ये जे पहिलं जे आहे ते जैविक प्रकारचं आच्छादन किंवा ज्याला आपण सेंद्रिय पद्धतीचं आच्छादन असं सुद्धा म्हणतो. म्हणजेच काय की उसाचं जे निघालेलं पाचट असतं त्याचबरोबर कडधान्याची पिकं आपण घेतो त्याचं भुसकट असतं किंवा सोयाबीनचं भुसकट असतं इतर तृणधान्याची पिकं आपण शेतामध्ये घेतो तर त्याच्या माध्यमातून भुसकट जे तयार होतं त्याचबरोबर भातासारखा कोंडा तयार होतो इतर ज्या वनस्पती बांधावरती जी झाडं असतात त्या झाडांचा जो पालापाचोळा गळतो हा पालापाचोळा सुद्धा आपल्याला आच्छादन म्हणून त्याचा वापर चांगल्या पद्धतीनं करता येतो. याच्यामध्ये आपल्याला झाडाच्या बुंद्यापासून साधारणपणे 2 ते 2.5 फुटाचं अंतर ठेवून आपल्याला 3 ते 4 इंचाचा ह्या पालापाचोळ्याचा किंवा भुसकट किंवा उसाचं जे पाचट आहे याचा जर थर दिला तर चांगल्या पद्धतीचं जैविक असं आच्छादन किंवा सेंद्रिय असं आच्छादन आपल्याला झाडाच्या त्या आळ्यामध्ये करता येतं आणि त्याच्यापासून आपल्याला पाण्याची बचत तर मोठ्या प्रमाणावरती होतेच. म्हणजे साधारणपणे 20 ते 30% बचत त्याच्या आच्छादनाचा वापर नुसता केल्यामुळं ती होत असते. दुसऱ्या प्रकारचं जे आच्छादन आहे त्याच्यामध्ये आपण पॉलिथिन पेपरच्या साह्यानं आच्छादन करणं हा एक प्रकार त्याच्यामध्ये येतो. ते त्याला आपण असेंद्रिय पद्धतीचं आच्छादन असं म्हणतो. तर याच्यामध्ये साधारणपणे 40 ते 100 मायक्रॉन इतक्या जाडीचं जे पॉलिप्रॉफिलिन आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होतं तर त्याच्या साह्यानं जमिनीवरती जर आपण आच्छादन केलं आता हे वेगवेगळ्या रंगामध्ये आपल्याला उपलब्ध होतात. वेगवेगळ्या पिकांसाठी पण वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये भाजीपाला पिकांसाठी वेगळे आहेत, फळपिकांसाठी वेगळं आहे. तर फळपिकांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर साधारणपणे 40 मायक्रॉनच्या पुढे जे पॉलिथिन आहे ते जर आपण वापरलं तर आपल्याला पाणीचं जे काय बाष्पीभवन जमिनीमधून होत असतं त्याला आपल्याला अटकाव करता येतो आणि जमिनीमधलं जे पाणी आहे ते आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तिथं साठवून टिकवून ठेवता येतं. तर ह्या आच्छादनामुळे जर होणारे जे फायदे आपण पाहिले तर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदे आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून आपल्या उन्हाळ्यामध्ये जर आपण बघितलं तर बाष्पीभवनाचा जो वेग आहे तो सगळ्यात जास्त असतो. साधारणपणे 7 ते 8 मिलीमीटर पासून ते 14 ते 15 मिलीमीटर पर्यंत हे बाष्पीभवनाचा वेग आपल्याला वाढलेला दिसून येतो. तर अशा अवस्थेमध्ये जमिनीतून पाणीचा जे ऱ्हास होणं ही प्रक्रिया आहे ती खूप मोठ्या प्रमाणावरती घडत असते आणि ज्यावेळेला झाडांना पाण्याची आवश्यकता असते त्यावेळेला नेमकं पाणी त्या ठिकाणी कमी पडतं. तर ह्या आच्छादनामुळे नक्की काय होतं तर हे बाष्पीभवन थांबल्यामुळे जमिनीतला ओलावा तर टिकून राहतोच, त्याचबरोबर जमिनीची जी पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ती वाढते आणि उत्पादनामध्ये साधारणपणे वेगवेगळ्या फळपिकांमध्ये असं दिसून आलेलं की 12 ते 48% वाढ ही नुसत्या आच्छादन केल्यामुळे आपल्याला दिसून येते. याच्यामध्ये तणांचं सुद्धा प्रमाण जे आहे आच्छादन केल्यामुळे हे नगण्य होतं. जसं की आपण ज्यावेळेला आच्छादन करतो त्यावेळेला त्या तणांपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही आणि ते प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. त्याच्यामुळे तणाचं जे वाढ आहे ती त्या ठिकाणी थांबते आणि जवळपास 90% आपल्याला हे तण नियंत्रण हे आपल्याला आच्छादनाच्या साह्यानं मिळतं. त्याचबरोबर हे जर कुजणारं आपण जैविक आच्छादन वापरत असू किंवा सेंद्रिय पद्धतीचं आपण आच्छादन वापरत असू तर त्याच्यापासून का जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ हा मिक्स केला जातो. त्याच्या माध्यमातून सेंद्रिय कार्बाचं जे प्रमाण आहे ते जमिनीमधलं वाढतं. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड वायू हा सुद्धा त्याच्यातून बाहेर पडत असतो जैविक आच्छादनामधून आणि तो प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये अतिशय गरजेचा असतो. आणि अशा याच्यामधून असं आढळून आलेलं आहे की याच्यामुळं उत्पादन जे वाढीसाठी सुद्धा या आच्छादनाचा मोठ्या प्रमाणावरती आपल्याला फायदा होताना दिसतो. त्याच्यानंतर जमिनीमध्ये याच्यामुळे हवा खेळती राहते आणि हवा आणि पाणी याचं योग्य संतुलन ह्या आच्छादनामुळे आपल्याला राखता येतं आणि त्याच्यामुळे जमिनीतलं जे तापमान आहे ते योग्य पद्धतीनं नियंत्रित राहतं. ज्या मुळांच्या वाढीसाठी जे योग्य तापमान आवश्यक असतं हे आपल्याला आच्छादनाच्या माध्यमातून आपल्याला मिळतं. त्याचबरोबर विशेषतः पांढऱ्या मुळ्या ज्या आहेत याचा विकास किंवा वाढ ही फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या आच्छादनाच्या माध्यमातून आपल्याला होताना दिसते. त्याचबरोबर जमिनीतील उपयुक्त जे जीवजंतू आहेत त्याच्यामध्ये काही जीवाणू आहेत, बुरशी आहेत, त्याचबरोबर गांडुळं ही जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असतात. हे जे काही उपयुक्त जीवजंतू आहेत त्याचीही वाढ ही खूप मोठ्या प्रमाणावरती ह्या आच्छादनाच्या प्रक्रियेमुळे आपल्याला दिसून येते. काही जी आपण उगवण करण्यासाठी ज्यावेळेला आपण आच्छादन करतो त्यावेळेला त्या पिकाची 3 ते 4 दिवसांमध्येच आपल्याला उगवण झालेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर जमिनीमध्ये अन्नद्रव्यांची सुद्धा उपलब्धता, जे काही पिकाला आवश्यक असणारी अन्नद्रव्य आहेत ही आपल्याला आच्छादनाच्या माध्यमातून होत असते. तापमान नियंत्रित

0: योग्य रीतीनं राखलं गेल्यामुळे जमिनीतलं अन्नद्रव्यांची उपलब्धता पण योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी होते. त्याचबरोबर जैविक आच्छादनामुळे कर्बोवायूचं जसं प्रमाण वाढतंय त्याचबरोबर ह्युमसचं सुद्धा प्रमाण जमिनीमध्ये वाढतं आणि पिकाच्या उत्पादनामध्ये आपल्याला वाढ झालेली दिसून येते. त्याचबरोबर उत्पादन खर्चामध्ये सुद्धा बचत होते आणि जास्त उत्पादन मिळण्याची आपल्याला ह्याच्या माध्यमातून हमी मिळते. त्यामुळं आच्छादन हा कोणत्याही प्रकारचं जसं आपण जमिनीमध्ये करतो विशेषतः सेंद्रिय पद्धतीचं आच्छादन हे खूप महत्वाचं आहे आणि प्रत्येक फळपिकामध्ये शेतकऱ्यांनी हे करणं गरजेचं आहे.
1: बरोबर, म्हणजे उन्हाळी हंगामात तर त्याचा विशेष उपयोग आहे की ओलावा एकतर टिकून राहू शकतो आणि जमिनीची गुणवत्ता वाढवायला सुद्धा या आच्छादनाचा वापर चांगल्या पद्धतीने होऊ शकतो जैविक आच्छादनाचा. आता याच्या बरोबरीनं ज्या वाढीच्या अवस्था असतात फळपिकाच्या त्यावेळेला पाणी व्यवस्थापनाबरोबर खत व्यवस्थापन पण तितकंच गरजेचं आहे, तर उत्पादन वाढीसाठी हे खत व्यवस्थापन उन्हाळ्यामध्ये कसं केलं गेलं पाहिजे?
0: खताचं व्यवस्थापन हा एक महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी येतो. ज्या वेळेला तापमान वाढ होत असते त्यावेळेला जमिनीचं तापमान वाढतं अशा परिस्थितीमध्ये काय पिकं जमिनीतली जी अन्नद्रव्य आहेत त्याचं शोषण घेण्याची जी काही प्रक्रिया असते त्याच्यावरती त्याचा परिणाम होतो. त्यामुळं योग्य असं तापमान हे जमिनीमध्ये असणं गरजेचं असतं. त्यावेळेलाच हे खतं जे आहेत ते मुळांच्या माध्यमातून पिकंही शोषून घेत असतं. त्यावेळेला खताच्या व्यवस्थापनामध्ये आपण बघितलं की साधारणपणे उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये जेव्हा आपण हे करतोय त्यावेळेला नत्रयुक्त जी खतं आहेत त्याचा अतिवापर आपण टाळला पाहिजे. कारण जर नत्रयुक्त खतं जास्त घातली गेली तर त्यावेळेला झाडांना हिरवटपणा जास्त येतो, त्याची वाढ जास्त प्रमाणामध्ये होते आणि त्याच्यामुळं त्यांना एक प्रकारचे लुसलुसीतपणा किंवा कवळकी येत असते आणि त्याच्या माध्यमातून किडीचा रोगाचा पण प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये होतो आणि त्याच्यामध्ये पर्णसंभार किंवा जी पालवी वाढल्यामुळं पानातून होणारा जे बाष्पीभवन आहे त्याचाही वेग त्या ठिकाणी वाढतो आणि जे झाडांना पाण्याची गरज आहे ती पण वाढते आणि योग्य प्रमाणात जर ते पाणी मिळालं नाही तर त्यावेळेला त्याचं उत्पादनावरती आपल्याला किंवा फळांची जी काही गुणवत्ता आहे त्याच्यावरती आपल्याला परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याच्यासाठी मग हे नत्रयुक्त जी खतं आहेत ही आपण जास्त वापर करणं टाळलं पाहिजे जेणेकरून त्याची झाडाची होणारी जी फाजील वाढ आहे ती आपल्याला त्या ठिकाणी रोखता येईल. त्याचबरोबर शक्यतो ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य खतांचा जर आपण वापर केला तर ती जी खतं आहेत ते योग्य ठिकाणी योग्य मुळांच्या ठिकाणी आपल्याला त्याला देता येतील आणि त्याच्या वाढीवरती आपल्याला चांगल्या पद्धतीचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर पोटॅशियम नायट्रेट सारखं जे खत आहे ते 1% या प्रमाणामध्ये जर पानावरती त्याची फवारणी केली तर त्या ठिकाणी पानांची पण कार्यक्षमता वाढते आणि त्याचबरोबर 2% DAP याची सुद्धा आपल्याला फवारणी करता येईल. त्याच्यामध्ये जो फायदा आहे तो पानांची कार्यक्षमता त्याच्यामुळे वाढते आणि पानांची कार्यक्षमता वाढली की प्रकाश संश्लेषण क्रिया ही चांगल्या पद्धतीने होते आणि त्याचं उत्पादन वाढ ही त्यावेळेस चांगल्या पद्धतीने होताना आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर जी काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ते माती परीक्षणानुसार आपल्याला योग्य प्रमाणामध्ये ही सुद्धा देणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, सल्फर असेल यासारखी दुय्यम अन्नद्रव्य असतील, त्यानंतर जस्त असेल, लोह असेल, मॉलिब्डेनम असेल किंवा बोरॉन असेल किंवा तांबे असेल, मॅग्नेशियम हे आपल्याला झाडाच्या वाढीमध्ये ही योग्य प्रकारची भूमिका त्या ठिकाणी बजावत असल्यामुळे त्याचं योग्य व्यवस्थापन करणं हे सुद्धा आपल्याला गरजेचं असतं. त्याच वेळेला परागीभवन आणि फलधारणेकडं आपल्याला तेवढंच लक्ष देणं गरजेचं असतं. ज्या ठिकाणी आपल्याला गरज आहे त्यावेळेला आपण मधुमक्षिकांचा वापर सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं तिथं करता येतो. फलधारणा वाढवण्यासाठी साधारणपणे फळपिकांच्या बाबतीमध्ये जर बघायचं झालं तर 0.6% बोरांची जर आपण फवारणी केली पानांवरती तर आपल्याला फलधारणा ही चांगल्या पद्धतीनं झालेलं दिसून येते. त्याचबरोबर जी होणारी फुलगळ जी आहे ती जर कमी करायची असेल आपल्याला तर NAA साधारणपणे 40 PPM आणि सायलिसिक ऍसिड साधारणपणे 250 PPM या प्रमाणामध्ये जर आपण आंबा किंवा डाळिंबाचं जे पीक आहे याच्यामध्ये जर आपण फवारणी घेतली तर त्याच्यामध्ये फळांचं आकारमान वाढण्यामध्ये सुद्धा मदत होते. त्याचबरोबर जी फुलगळ आहे किंवा फळांची होणारी जी गळ आहे लहान फळांची गळ ती आपल्याला त्या ठिकाणी थांबवता येते. त्याचबरोबर आता जी काही लिंबूवर्गीय पिकं आहेत त्या लिंबूवर्गीय पिकामध्ये जर आपल्याला फळगळ रोखायची असेल तर त्याच्यामध्ये साधारण एक ग्रॅम जे 240 आहे हे 100 लिटर पाण्यामध्ये त्याच्या मिक्स करून जर आपण त्याची फवारणी केली

0: तर त्यावेळे तिथं आपल्याला ही जी फुलगळ जी आहे ती आपल्याला रोखता येते, त्याचबरोबर फळगळ पण आपल्याला रोखता येते. त्याचबरोबर उष्णता जी आपण म्हणतो की ही स्ट्रेस ही ज्या वेळेला जास्त प्रमाणामध्ये आपल्याला जाणवतो त्यावेळेला असे काही उन्हाळ्यामध्ये आपण पाहतो की स्वसाट्याचा वारा पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. अशा वेळेला आपण झाडाच्या भोवती तिथं जैविक कुंपण हे सुद्धा करणं हे गरजेचं असतं की जेणेकरून आपण त्या ठिकाणी आपण वारा प्रतिबंधक जर झाडं आपण लावली तर त्याच्यापासून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती ज्या काही फळपिकं आहेत त्याचं संरक्षण करता येतं. कारण सोसाट्याचा वारा वाहिल्यामुळे पानाच्या पानामधून बाष्पीभवनाचा वेग पण वाढतो आणि त्याच्यामुळे पाण्याची गरजही वाढत असते. त्याच्यामुळे जर त्या ठिकाणी सिल्वर ओक किंवा बांबू किंवा शेवरीसारखी जर आपण झाडं कुंपणासाठी जर आपण लागवड केली तर वाऱ्यापासून पण त्याचं संरक्षण होतं, त्याचबरोबर ते जे नुकसान होणार आहे ते पण आपल्याला टाळता येतं, त्याचबरोबर पाण्याची सुद्धा बचत ही कुंपणाच्या माध्यमातून आपल्याला करता येऊ शकते. त्याच्यामध्ये शेड नेटची जाळी सुद्धा आपल्याला वापरता येईल किंवा इतर अशा पद्धतीचं कुंपण आपल्याला त्या ठिकाणी वादळी वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला वापरता येऊ शकतं. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर हे सगळ्यात महत्वाचा भाग ज्यावेळेला खताचं व्यवस्थापन असतं त्यावेळेला जी खतं आपण वापरणार आहोत ह्या फळपिकांच्या बाबतीमध्ये तर ती शक्यतो सेंद्रिय खतं आपण जर वापरली वेगवेगळ्या सेंद्रिय जी काही उत्पादनं बाजारामध्ये पण मिळतात त्याचबरोबर आपण घरच्या घरी सुद्धा ही आपण तयार करू शकतो तर अशा पद्धतीची जर खतं आपण वापरली तर त्याचा जो परिणाम आहे तो पाणी धरून ठेवण्याची क्षमता पण वाढते, त्याचबरोबर मग त्याच्यासाठी पाणी कमी लागतं आणि त्याच्या माध्यमातून सेंद्रिय कार्बाचं पण प्रमाण वाढतं आणि झाडां म्हणजे एकंदरीतच त्या फळपिकांच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये आपल्याला चांगला परिणाम ह्या सेंद्रिय खतांचा झालेला आपण दिसून येतो. तर जी खतं आपण द्यायची ती सेंद्रिय खताच्या माध्यमातून जर दिलं तर जास्तीत जास्त फायदा ह्या उन्हाळ्या हंगामामध्ये आपल्याला फळपिकाच्या बाबतीमध्ये होताना दिसेल.
1: नक्कीच. आता हे खत व्यवस्थापन आपण बघितलं, पाणी व्यवस्थापन पण बघितलं, मग याच्याशिवाय काही मशागतीय पद्धती जर बदलल्या तर त्याचाही आपल्याला या उन्हाळ्याच्या तीव्रतेच्या कमी करता येऊ शकते का?
0: निश्चितपणे करता येऊ शकतं की मशागतीच्या ज्या काही पद्धती आहेत त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून जर आपण शेतामध्ये किंवा फळपिकांच्या ह्याच्यामध्ये आपण डवरणी करतो किंवा खुरपणी करतो किंवा त्या ठिकाणी आपण कल्टिवेटरच्या सहाय्याने मशागत करतो तर अशा पद्धतीची मशागत जर आपण केली तर ज्या जमिनीला पडलेल्या ज्या भेगा आहेत त्या त्या ठिकाणी बुजवल्या जातात आणि त्याच्या माध्यमातून त्या भेगांमधून जे होणारं जमिनीतल्या पाण्याचं जे बाष्पीभवन आहे ते थांबवलं जातं कारण त्याच्यावरती आपल्याला मातीचा थर तिथं हे केला जातो आणि त्याच्यामुळे केशाकर्षण क्रिया जी आहे ती थांबली जाते आणि त्याच्यामुळे बाष्पीभवनाचा वेग त्या ठिकाणी कमी केला जातो आणि त्याच्यामुळे पाण्याची जी बचत आहे ती आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्याच्या माध्यमातून करता येऊ शकते. त्याचबरोबर मशागतीय पद्धतीमुळे काय होतं की वेगवेगळ्या प्रकारची मशागत ज्यावेळेला आपण शेतामध्ये करतोय त्यावेळेला काही किडीचं किंवा रोगांचे जे काही अवशेष असतात जमिनीमध्ये असणारे कोष असतात ते उघडे पडतात आणि त्या ठिकाणी ते नष्ट होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला किडीवराची सुद्धा नियंत्रण हे चांगल्या पद्धतीनं आपल्याला करता येतं. आणखी जर मशागती मध्ये आपल्याला बघायचं झालं तर आपण झाडांना त्या मातीची भर लावणे ते मातीची भर लावण्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला बाष्पीभवन जे जमिनीतनं होणार आहे ते आपल्याला तिथं रोखता येतं. त्याचबरोबर बेडवरती जर आपण किंवा आपण ज्याला गादीवाफा म्हणतो गादीवाफ्यावरती जर आपण लागवड केली फळपिकांची तर तिथं आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला पाण्याचं ही बचत आपल्याला करता येते. त्याचबरोबर बाष्पीभवनाचा जो वेग कमी करण्यासाठी आपल्याला केओलिनसारखे जे काही रसायन आहेत त्याचे आपल्याला साधारणपणे 2.5% ते 5% वेगवेगळ्या फळपिकाच्या ह्याच्यातून आपल्याला फवारणी करता येते. त्याचबरोबर क्रॉप कव्हर जे आता फळांवरती आपण आच्छादन करतो फळ झाडांवरती त्याचा सुद्धा वापर आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता येतो. त्यानंतर फळांना आपल्याला बॅगिंग आपण जर केलं किंवा त्याला बटर पेपरच्या बॅग मिळतात किंवा पॉलिप्रॉपेलिनच्या पण बॅग आता उपलब्ध होतात किंवा रद्दी पेपर जो मिळतो त्या पेपरच्या सहाय्यानं जर आपण फळांना बॅगिंग केलं तर त्या ठिकाणी फळांवरती होणारा जो काही विपरीत परिणाम आहे उष्णतेचा किंवा आपण सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेचा जो परिणाम आहे तो आपल्याला तिथे किंवा फळांना तडे जाणे डाग पडणे चट्टे पडणे वगैरे असं हे आपल्याला त्या ठिकाणी रोखता येईल. तर हे मशागतीय पद्धतीमध्ये आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला करता येईल.

0: शकतात, जेणेकरून आपल्याला उन्हाळी हंगामामध्ये फळपिकांची आपल्याला चांगल्या पद्धतीनं काळजी घेता येईल.
1: आणि याचप्रमाणे आता जे आंबा बाग असतात किंवा डाळिंब बाग असतात, तर ज्या अनेक वर्षाच्या फळबाग आहेत तिथं छाटणी केल्यामुळे काही त्याचा आपण उष्णतेच्या तीव्रतेचा परिणाम कमी करू शकतो का?
0: फळपिकांच्या बाबतीमध्ये छाटणी ही तर महत्वाचीच गोष्ट आहे. आणि जर उष्णतेची तीव्रता असेल किंवा उन्हाची तीव्रता असेल तर याच्यापासून जर संरक्षण मिळवायचं असेल तर ही छाटणी सुद्धा चांगली आपल्याला गरजेची आहे. त्याच्यामध्ये आपण फळपिकांची जे अतिरिक्त ज्या फांद्या आहेत किंवा अतिरिक्त जो पान किंवा पर्णसंभार आहे तो जर आपण कमी केला, त्याचबरोबर किंवा पानांची आपण विरळणी केली किंवा अतिरिक्त जी फळं आहेत त्याची विरळणी केली, तर त्याच्या जे काय झाड आहे त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश व्यवस्थित जातो, त्यामध्ये हवा खेळती राहते आणि पानं झाडावरची कमी झाल्यामुळं त्यावेळेस जे काही बाष्पीभवन होणार असतं पानाच्या माध्यमातून ते कमी होतं, त्याच्यामुळे त्या झाडाला लागणारी जी पाण्याची गरज आहे ती कमी होते आणि त्याच्यामुळे त्याचा जो परिणाम आहे आपल्याला त्या फळाचं आकारमान वाढण्यामध्ये आणि एकंदरीतच झाडाची हे वाढण्यामध्ये आपल्याला तिथं दिसून येतो.
1: अगदी बरोबर आहे. म्हणजे ही सगळी जर काळजी आपण घेतली तर फळपिकांचं उन्हाळ्यापासून आपण नक्कीच चांगल्या पद्धतीनं संरक्षण करू शकतो. तर सर, आज तुम्ही इथं आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना उन्हाळी हंगामामध्ये फळपिकांची काळजी कशी घ्यायची याबद्दल सविस्तर असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्व शेतकरी बंधूंच्या तर्फे आणि आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मंडळी, कार्यक्रमात आताच आपण ऐकलीत उन्हाळी हंगामात फळपिकांची घ्यावयाची काळजी याविषयी फलटण येथील कृषी सहाय्यक योगेश भोंगळे यांची श्रेया गुलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत.
3: कार्यक्रमात आता यानंतर शेतीविषयक माहिती सदर ऐकूया कृषीवाणी. शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी. कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन.
4: सर नमस्कार.
5: नमस्कार.
4: सर, आपण कुक्कुटपालनातील आपल्या पक्ष्यांवर येणारे जे ताण आहेत त्या ताण व्यवस्थापनाविषयी बोलतोय. कालच्या भागामध्ये आपण काय परिस्थिती आहे याविषयी बोललो होतो. आजच्या भागात मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ही जी तापमान वाढ आहे त्या तापमान वाढीचा आपल्या पक्ष्यांवर काय काय परिणाम होऊ शकतो.
5: पक्षी जे आहेत हे नेहमीसाठी मोठ्या प्रमाणात ज्या वेळेला कुक्कुटपालन आपण करतो त्यावेळेला ते त्या एकाच ठिकाणी शेडमध्ये असतात, त्यामुळे ह्या तापमान वाढीचा परिणाम जो आहे हा कुक्कुटपालनामध्ये पक्ष्यांच्यावर जास्त होताना आपल्याला दिसतोय. सर्वाधिक त्रास जो आहे म्हणजे प्राण्यांच्या पेक्षा हा कोंबड्यांच्यावरती जास्त दिसतो. उष्णता वाढीचा थेट परिणाम जो आहे हा त्यांच्या आरोग्यावर आणि तसंच उत्पादनावरती सुद्धा होत असतो. कोंबड्यांच्या मध्ये आपण बघतो की जर मांसासाठी त्या कोंबड्यांचं आपण व्यवस्थापन करत असू तर कमी कालावधीमध्ये जास्त मांस उत्पादन मिळवण्यासाठी म्हणून आपण त्यांना जास्तीत जास्त खाद्य दिलं जातं आणि मग त्यांचं अपेक्षित उत्पादन जे आहे मांस उत्पादन आपल्याला मिळत असतं. पण ह्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये असं बघायला मिळतं की हे जे पक्षी आहेत हे खाद्य कमी खातात आणि खाद्य कमी खाल्ल्यामुळं हे जे पक्षी आहेत हे कमजोर राहतात. म्हणजे त्याची शरीराची जी वाढ आहे ती कमी राहते आणि इतर प्राण्यांच्या तुलनेनी हे जे कुक्कुटपालनामधले पक्षी आहेत ह्यांच्यामध्ये हा उन्हाळ्याचा त्रास जो आहे हा जास्त प्रमाणात जाणवतो. याचं कारण हे आहे की जनावरांच्या मध्ये किंवा आपल्यामध्ये वातावरणाशी मिळतं जुळतं घेण्यासाठी किंवा वाढलेलं जे तापमान आहे ते शरीरामधलं कमी ठेवण्यासाठी घामग्रंथी असतात ज्याच्यामधून आपण तापमानाचं व्यवस्थापन करतो. पण या पक्ष्यांच्या शरीरामध्ये घामग्रंथी नसल्यामुळं तापमानाचं नियंत्रण जे आहे हे त्यांच्या त्वचेद्वारेच केलं जातं, त्यामुळं ह्या पक्ष्यांमध्ये किंवा कोंबड्यांच्या मध्ये हा तापमान वाढीचा जो परिणाम आहे हा परिणाम इतर प्राण्यांच्या पेक्षा जास्त आपल्याला बघायला मिळतो.
4: धन्यवाद सर.
5: धन्यवाद.
3: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन. कृषीवाणी हे शेतीविषयक माहिती सदर आताच आपण ऐकलं. शेतकरी बंधूंना नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत कृषी विज्ञान केंद्र कालवडे येथील विषय विशेषज्ञ डॉक्टर निलेश थोरात. सर, सध्याचा काळ आहे तो खरीप हंगामाच्या अलीकडचा आहे, म्हणजे आपल्याला जी पिकं पेरायची त्याची तयारी करणं किंवा जमिनीची तयारी करणं याच्या

0: यासाठीच आहे. मग ही जमिनीची तयारी करताना कोणकोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात की त्याच्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये फरक पडू शकेल, एक थोडक्यात?
1: आता सध्या जर पाहिलं आपण तर सर्व शेतकऱ्यांची लगबग ही जमीन तयार करण्यासाठी चालू आहे. अगदी नांगरट असेल, त्यानंतर रोटावेटर असेल किंवा फनपाळे असेल, ही कामं सध्या चालू आहेत. बरेच शेतकरी आता सध्या जे काय खत व्यवस्थापन आहे, म्हणजे आपल्याकडे गायीचा गोठा वगैरे असेल तर ते खत ओढणं आणि रानामध्ये नेऊन विस्कटणं ही सध्या कामं चालू आहेत. तर ही कामं करत असताना महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण नांगरट करत असतो तर ही नांगरट करत असताना रात्रीच्या

0: गायीचा गोठा वगैरे असेल तर ते खत ओढणं आणि रानामध्ये नेऊन विस्कटणं ही सध्या कामं चालू आहेत. तर ही कामं करत असताना महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण नांगरट करत असतो तर ही नांगरट करत असताना रात्रीच्या वेळेस नांगरट करणं हे टाळायचं आहे. नांगरट ही दिवसाच करायची आहे. दिवसा का नांगरट करायची? तर ट्रॅक्टर चालत असताना आपल्या ट्रॅक्टरच्या मागे बगळे चालताना आपल्याला दिसतात किंवा साळुंकी पक्षी आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. तर हे पक्षी काय करतात तर जमिनीमध्ये ज्या लपलेल्या किडींच्या जी कोश अवस्था असते ह्या किडी खाण्याचं काम हे बगळे करत असतात आणि हे किडी आपल्या जमिनीतले खाल्ल्यामुळं खरीप हंगामातील येणाऱ्या पिकाला ह्या किडींपासून जो काय उपद्रव होणार आहे हा टाळता येतो. त्या किडींच्या पुढच्या पिढी तयार होण्यापासून आपल्याला त्याचा बचाव करता येतो. ऊन जास्त आहे, अगदी 38-40 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान आहे, त्यामुळे शक्यतो सकाळी जर आपण 5-4 किंवा 6 पर्यंत आपण जर ट्रॅक्टर चालू केला, 11-12 पर्यंत ट्रॅक्टर चालवला आणि त्यानंतर 4 ते परत संध्याकाळी 7 पर्यंत जरी आपण मशागतीची कामं केली तर आपल्याला हे पक्षी बघायला मिळतात. रात्री अंधार पडल्यानंतर कोणताही पक्षी आपल्या ट्रॅक्टरच्या मागे दिसत नाही. तर ही काळजी आपण घ्यायची आहे. आपले शेणखताचे जे उकिरंडे आहेत हे काढत असताना सुद्धा आपण चांगलं कुजलेलं शेणखत घ्यायचं आहे. अर्धवट कुजलेलं किंवा पालापाचोळा जर असेल तर तो परत आणखी आहे तसं आपल्या उकिरंड्यामध्ये आपण टाकायचा आहे. जर त्यामध्ये काय हुमणीचे वगैरे आपल्याला किडे बघायला मिळाले तर ते काढून आपण बाजूला टाकून जर दिले तर कावळे वगैरे लगेच येऊन ते घेऊन जातात. त्यामुळे ही काळजी पण घ्यायची आणि अशा पद्धतीनं मशागत प्लस जे काय आपलं खत घालायचं जे काम चालू आहे तर हे आपण करू शकतो.
1: नक्की सर, धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: बरायदर मंडळी, याबरोबरच आजचा आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम आता इथं संपूयात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आमची शेती आमचा परिसर हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
2: इस गजल के साथ ही गुलदस्ता कार्यक्रम यही समाप्त होता है.
3: ये था विविध भारती का नजराना गुलदस्ता.